घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

तुम्हाला विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 6 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम करता या भावनेनं समाधान मिळतं. पहाटेची वेळ खरोखर फार चांगली. यावेळी कोणी मानसपूजा करत असतील तर फारच उत्तम. दुसरे कोणी यावेळी झोपेत असतील तर आणखी कोणी मनोरंजनही करत असतील. पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत, मग तो राजा असो किंवा रंक असो, सर्वांची एकच धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधान मिळवायची. प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते. वास्तविक खरं समाधान हे कशावरही अवलंबून नाही, ते राम करता ही भावना बाळगल्यानंच मिळू शकतं. समाधान मिळवायचं एक अत्यंत सोपं साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे नामस्मरण. खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचं पाणी प्यालं तरी तहान भागते. त्याचप्रमाणे खरी तळमळ असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते. पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असं म्हणतात, तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरुवात करूया. काकड आरती झाली म्हणजे देवाचं स्मरण संपवावं असं नाही, किंवा सारखी काकड आरतीच करावी असंही नाही. भगवंताचं अखंड स्मरण आणि भाव पाहिजे, यात सगळं काही आलं. मला खात्री आहे तुम्ही आवडीनं आणि तळमळीनं हा अभ्यास चालू ठेवाल तर राम तुमचं कल्याण करेल. नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांचीच तक्रार आहे. परंतु असं पहा, एखादा मनुष्य रस्त्यानं चालला असला की त्याला रस्त्यात कोण भेटावं हे काही त्याच्या हातात नसतं. शिवाय त्याला कोणी विचारलं की तुला रस्त्यात कोण भेटले तर तो म्हणतो माझं लक्षच नव्हतं. त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावं. त्यांच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करत वेळ फुकट घालवू नये. मला विचार विसरला पाहिजे असं म्हणून का त्याचं विस्मरण होणार आहे? नामाकडंच जास्त लक्ष द्यावं म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो आणि पुढं ते विचार येईनासे होतात. एकदा वाट चुकल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचं. हाच अभ्यास आणि हे सर्व ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणं हीच तपश्चर्या. ब्रह्मानंद बुवांनी खरी तपश्चर्या केली. तेवढे विद्वान, परंतु त्यांनी आपली सगळी बुद्धी रामचरणी लावली. जगातल्या इतर गोष्टींपेक्षा हे केल्यानं आपलं खचितच कल्याण होईल असं वाटलं म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतलं. तेव्हा मोठे साधक ज्या मार्गानं गेले त्या मार्गानं आपण संशयरहित होऊन चालावं आणि त्यात आपलं कल्याण आहे. नामात रहा आणि राम करता ही भावना दृढ करा. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉम्प्लेक्स

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
2: बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
4: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा.

0: ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे
1: भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 249 दशक 20 समास 3 सूक्ष्म नामाभिधान नाम समास जय जय रघुवीर समर्थ मुळापासून शेवटपर्यंत नाना परीने विस्तार सांगितला पुन्हा सांगत कमी करत वृत्ती माघारी न्यावी चारी खाणे चारी वाणे 84 लक्ष जीवनी नाना प्रकारचे प्राणी जन्माला येतात सगळे पृथ्वीपासून होतात पृथ्वीमध्येच नष्ट होतात अनेक येतात जातात पण पृथ्वी तशीच आहे गुणापासून मूळमायेपर्यंत अदृश्य असल्याने त्याचा विचार फार सूक्ष्म बुद्धीने करावा सगळे स्थूल सोडून द्यावं सूक्ष्म रूप ओळखावं जाणीव नेणीव ही गुणांची रूपं आहेत त्यापुढे सूक्ष्मदृष्टीची लीला सुरू होते शुद्ध नेणीव म्हणजे तमोगुण शुद्ध जाणीव म्हणजे सत्वगुण जाणीव नेणीव मिश्रित रजोगुण तयार होतो अशी त्रिकोणाची रूपे ती आपोआप कळायला लागली गुणांपूर्वीच्या चिखलाला गुणक्षोभिणी म्हणतात रज तम आणि सत्व या तिन्हीचं जिथे गुणत्व आहे ते कर्दमरूपी महत्त्व प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर असं त्याला म्हणतात पण त्याची स्वरूपस्थिती कर्दमरूप आहे सूक्ष्म रूपामध्ये गुणसौम्य म्हणून त्याला गुणसाम्य असं म्हणतात चैतन्य अगम्य असून सूक्ष्मरूप आहे मूळ माया ही बहुजिनसी आहे ही महाकारण ब्रह्मांडीची काया आहे अशा प्रकारचा सूक्ष्म अन्वय सापडतो तो जरूर पाहावा चारे खाणी 5 भूते 14 सूक्ष्म संकेत काय पाहायचं ते येथे शोधून पाहावं वरवर पाहिलं तर कळत नाही ऐगय केले तर समजत नाही लोकांच्या मनामध्ये संदेह निर्माण होतात पंचमहाभूत 4 खाणी इत्यादी पाहावं यामध्ये मूळ 14 गोष्टी आहेत त्या जरूर पाहाव्या हे विवरण करून समजलं तिथे संदेह उरला नाही समजल्याशिवाय जो गोंधळ होतो तो निरर्थक आहे निरर्थक आहे सर्व सृष्टीचं बीज हे मूळ मायेमध्ये आहे हे समजल्यावर खरा परमार्थ सिद्ध होतो समजलं की मनुष्य काही वेगळं बोलत नाही निश्चय करतो अनुमान धरत नाही परमार्थात सावळा गोंधळ करीत नाही शब्दातीत बोलता आलं त्याला वाच्यांश म्हणतात विवेकपूर्वक शुद्ध लक्षांशकडे लक्ष दिलं पाहिजे पूर्वपक्ष म्हणजे माया ती सिद्धांतामुळे विलयाला जाते माया नसेल तर मग तिला काय म्हणायचं उभारणी आणि संहारणी हा पूर्वपक्षाचा विवेक आहे सिद्धांत म्हणजे शुद्ध एक दुसरं काही नाही विस्ताराचा विचार केल्याने भेद वाढतो निस्संगपणे निर्गुणी म्हणजे महायोगी माया मिथ्या असं कळलं तर मग भीड का लागली मायेच्या भिडेने स्वरूपस्थिती घसरली मिथ्या मायेच्या भिडेने सत्य परब्रह्माकडे दुर्लक्ष करणं अयोग्य तसंच ब्रह्मस्वरूपाच्या निश्चयानंतर परत मायिकाच्या आशेने इकडे तिकडे वणवण करणं हेही अयोग्य पृथ्वीवर खूप लोक आहेत त्यामध्ये सज्जन आहेत पण साधूला साधू शिवा ओळखतो कोण म्हणून संसार सोडावा साधूचा शोध घ्यावा फिरून फिरून साधूजनांना शोधावं उदंड संत हुडकावे मग प्रचिती असलेला महंत सापडतो प्रचितीशिवाय स्वहित होणार नाही प्रपंच किंवा परमार्थ प्रचिती

ना सगळं व्यर्थ आहे. प्रत्यय ज्ञानामुळे जो समर्थ होतो तो सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असतो. म्हणून प्रार्थना दिवस अर्थ पाहायला पाहिजे. पाहिलेलं पुन्हा पुन्हा पाहावं, शोधलेलं पुन्हा पुन्हा शोधावं, मग ते आपोआप समजतं, आपले संदेह दूर होतात असं समर्थ सांगत आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म नामाभिधान नाम समास तृतीय समाप्त.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित। श्रोतेहो नमस्कार। ध्याये दाजानुबाहुं धृत शरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्परधिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम्। श्रोतेहो, रामरक्षितला हा ध्यानमंत्र, त्याचा ओविबद्ध मराठी अनुवाद श्री दत्तात्रेय गोपाळ खरे यांनी केला आहे। हा अनुवाद देखील रमणीय आहे। ओम आजानुबाहू करी जाप बाण, नेसोन पीतांबर वस्त्र छान, पद्मासनी बैसत तो प्रसन्न, पद्मापरी शोभति नेत्र दोन, वामांकी सीता बसली जयाचा, दृष्टी स्थिरावे सुमुखी तियेचा, मेघा परी श्यामल शांत कांते, नाना अलंकारी सुरेख दीप्ती, शोभे जटाभूषण रम्य माथी, ध्यावे तया राम प्रभु सचित्ती। स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटाची निर्मिती संस्था कंबाईन फिल्म ट्रेडर्स चित्र, निर्माता होमी वाडिया, दिग्दर्शक मधुकर पाठक। या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन पद्मश्री ग. दि. माडगुळकर यांनी केलं। संगीतकार वसंत देसाई। स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटाचं कथासूत्र जे आहे ते असं, नृपती जनकाला अपत्य नव्हतं, यज्ञासाठी भूमी नांगरताना जनकराजाला एक अत्यंत तेजस्वी बालिका मिळाली, तिचं नाव सीता असं ठेवण्यात आलं। सीतेनं एक वार विष्णू मूर्तीसाठी खूप हट्ट धरला, नगरातल्या सगळ्या शिल्पकारांनी मूर्ती बनवल्या, पण त्या मूर्ती काही सीतेच्या पसंतीला उतरेनात। अयोध्येच्या शिल्पकारानं केलेली एक मूर्ती मात्र सीतेला अतिशय आवडली। अयोध्येच्या राजकुमाराची ती प्रतिकृती आहे असं त्या शिल्पकारानं सांगितलं। त्या दिवसापासून त्या मूर्तीची सीता पूजा करू लागली, हर्षोल्लासानं सर्वत्र वावरू लागली।

बघता बघता सीता उपवर झाली. तिथलं स्वयंवर ठरलं. शिवधनुष्य वाकवून त्याला प्रत्यंचा अर्थात दोरी लावणाऱ्याला सीता मिळणार होती. महामुनी विश्वामित्राबरोबर राम लक्ष्मण स्वयंवराला आले. श्रीरामानं पण जिंकला, राम सीता विवाह ठरला. तर असं कथासूत्र आहे स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटाचं. जेव्हापासून रामरायानं प्रत्यंचा लावता लावता शिवधनुष्याचा भंग केला तेव्हापासूनच रामरायाच्या शौर्याचा प्रभाव जनकनंदिनीवर पडला होता. ते रघुकुल दशरथ नंदन स्वयंवरासाठी आता निघाले असतील बरं. हे मोठं रमणीय चित्र सीतेच्या मनपटलावर आल्हाददायक रंगांनी रंगलेलं होतं. चला तर आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं ग धी माडगुळकर यांचं गीत, चित्रपट स्वयंवर झाले सीतेचे, संगीतकार वसंत देसाई. निघाले असतील राजकुमार पथ मिथिले ते असतील चुंबित कमळदळे हळुवार. निघाले असतील राजकुमार.

स्वयंवर झाले सीतेचे. या चित्रपटामध्ये ज्या कलाकारांनी भूमिका निभावल्या त्यामध्ये उमा, ग्रामोपाध्य, चंद्रकांत गोखले, चित्रा, दीनानाथ टाकळकर, बाळकराम, बालनट सचिन, माणिकराव जाधव, राजा नेने, राजा मयेकर, ललिता देसाई, विनय काळे, विनय सुकाळे, विश्वास कुंटे आणि सुमती गुप्ते यांचा समावेश आहे. श्री रामचंद्र चरणा मनी मी स्मरावे, श्री रामचंद्र चरणा रसने स्तवावे, श्री रामचंद्र चरणी

ध्यानी मनी बिमलेल्या त्या रघुनंदनाच्या लोभस रूप सौंदर्यात आणि राजस विचारधारेमध्ये दंग झालेली जनक कन्या जानकी, तिची चेष्टा मस्करी मैत्रिणी सख्या न करतील तरच नवल म्हणायचं. ऐकूया हेच गीत. होणार स्वयंवर तुझे जानकी ग आता, जामात कोणता मिळेल नकळे ग आता. आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, ग दे माडगुळकर यांचं हे गीत, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. चित्रपट स्वयंवर झाले सीतेचे.

श्रोतेहो, लंकेचं सौंदर्य वैभव वर्णन करणारं एक नितांत सुंदर गीत पंडित भीमसेन जोशी यांनी हिंडोल रागामध्ये गायलेलं आहे. सुवर्ण कमला परिही नगरी फुलोन दरवळे निळ्या सागरी, त्या कमलावर चंद्र निज करे करितो अभिषेका, रम्य ही स्वर्गाहून लंका. पौर्णिमेचा चंद्र जेव्हा या सुवर्ण कमळासारख्या लंकेवर चांदणं ओतत असतो तेव्हा त्या लंकेचं सौंदर्य लक्ष्मीच्या सौंदर्याशी स्पर्धा करत, पण या लंकेचं दासीपद ही कमला कधीतरी घेईल काय? ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे. या चित्रपटातलं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं ग. दे. माडगुळकर यांचं गीत.

0: ಬರೆದ್ರಿರುದು ಆದ್ ಇದಲ್ ತಂಬುಯ ಪ್ರಭು ತುಮಿ ಮೋದ ಭರಾವ ಸಕಳಾಂಜ ಜೀವನೆ ಶುಭಂ ಭವತು ಕಲ್ಯಾಣಮಸ್ತು. ರೇಡಿಯೋ ವಿಶ್ವಾಸ್ 90.8 ಕಮ್ಯುನಿಟಿ ರೇಡಿಯೋ ತುಮಸ ಜಗಣ ತುಮಸ ಆವಾಜ್ ಪ್ರಭಾತ ವಿಶ್ವ ಸದರ್ಕರ್ತ ಋಷಿಕೇಶ್ ಅಯಾಚಿತ್.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले आहेत, आज रविवार. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात 7:05 दिनविशेष, 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम भारतरत्न आनंद यात्री, सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 8 प्रसारित होईल कार्यक्रम अंतरंग, सादर करते श्रद्धा कराळे. 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे. सकाळी 10:30 प्रसारित होईल कार्यक्रम नातवंडांशी गप्पा, सादर करत्या सुमती पवार. सकाळी 11 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. दुपारी 12 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. दुपारी 1 प्रसारित होईल कार्यक्रम बाळू ऑन एअर, सादर करते डॉक्टर राजेश आहेर. दुपारी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. सायंकाळी 5 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आपकी फरमाईश. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
7: तुमचं बिल या वस्तू, कानातले
8: पहिल्या पगारातून आईसाठी,
7: संधीची पळी
8: बाबांना पूजेसाठी,
7: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
8: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 5 सप्टेंबर, आजचा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती, महान तत्वज्ञ आणि भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर रोजी असतो. त्यांच्या स्मृतीस आणि शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. आजच्या दिवशी 1977 रोजी व्हॉयेजर 1 या अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. 1910 रोजी भारताचे माजी क्रिकेटपटू फिरोज पालिया यांचा जन्म झाला होता. 1986 रोजी भारताचे माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा यांचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्तीला.
4: যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চল.
5: নমস্কার রসিক শ্রোতে হো, তুমি ঐকতাই রেডিও বিশ্বাস 90.8 কমিউনিটি রেডিও. তুমচা জগণা তুমচা আওয়াজ. মন্ডলী মি বিশ্বাস দেশপাণ্ডে, তোমা সর্বঞ্চা আনন্দ যাত্রী রবীন্দ্রনাথ. ইয়া কার্যক্রমাচা 20ব্যা ভাগামধ্যে মনাপাসুন স্বাগত করতো. মন্ডলী ইয়া 20ব্যা ভাগামধ্যে আনি পুঢচ্যা আনখি 2 ভাগামধ্যে म्हणजे 21 आणि 22ব্যা ভাগামধ্যে আপন কথাকার রবীন্দ্রনাথাঞ্চা কথাবদ্দল জাণুন ঘেণার আহোত. আজ ত্যাতলা পহিলা ভাগ আপন পাহুয়া. মন্ডলী রবীন্দ্রনাথ হে প্রকৃতিন স্বভাবান মূলত কবি হতে. আসা জরি আসলো তরী জেভা কবিতেচ মাধ্যম ত্যানা ব্যক্ত হোণ্যাসাঠি অপূর্ণ বাটল, তেভা ত্যানি কথা, কাদম্বরী, নাটক, সঙ্গীত, চিত্রকলা ইত্যাদি বাংময় আনি কলা প্রকারাঞ্চা দেখিল অবলম্ব কেলা. চতুরস্র প্রতিভেচে ধনী আসলেলে রবীন্দ্রনাথ কলেচ্যা বিবিধ অঙ্গাঙ্গী ব্যক্ত ঝালে. শিক্ষণ, সাহিত্য, তত্ত্বজ্ঞান अशा वेगवेगळ्या प्रांतात संचार करून आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा त्यांनी उमटवला. त्यासोबतच प्रचंड कार्यही केलं, प्रवास केला. एकाच व्यक्तीच्या प्रतिभेचे हे अफाट कर्तृत्व पाहून अक्षरशः थक्क व्हायला होतं. काव्यलेखनाला रवींद्रनाथांनी बालवयातच सुरुवात केली होती, पण आपण कथा देखील लिहू शकतो याचा साक्षात्कार त्यांना बऱ्याच उशिरा झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ यांनी त्यांना जमीनदारीच्या कामात लक्ष घालायला सांगितलं. तसा त्यांना या कामात रस नव्हता, पण वडिलांची आज्ञा त्यांनी पाळली, पण त्याचा त्यांना फायदाच झाला. त्यांचा अनुभव विश्व संपन्न होण्यासाठी त्याची मदत झाली. त्यांना कलकत्ता शहर सोडून जमीनदाराच्या क्षेत्रात राहायला जावं लागलं. पद्मा नदीच्या काठी आणि पद्मा नावाच्या हाऊसबोटीवर त्यांचा बऱ्याच वेळा मुक्काम असायचा. त्यावेळी दिसणारा निसर्ग, खळाळणारी पद्मा नदी, निसर्गाचे बदलते रंग त्यांच्या मनाला मोहवीत होते. पण त्याचबरोबर त्यावेळी विविध स्तरांमधील माणसांशी त्यांचा संबंध आला. त्यांच्या जीवनात आणि दृष्टिकोनात बदल घडून यायला ही परिस्थिती कारणीभूत ठरली. खेड्यातील माणसांमध्ये ते मिसळून गेले. ते जमीनदार म्हणून वागले नाहीत. गोरगरीब माणसं, स्त्रिया यांचं जगणं त्यांनी जवळून अनुभवलं. ते पाहून त्यांचं अंतर्मन ढवळून निघालं. खेड्यापाड्यातील लोकांना हा तरुण जमीनदार आपला वाटायला लागला. त्यांची सुखदुःखं ते त्याच्याजवळ सांगू लागले, आपलं मन मोकळं करू लागले. रवींद्रनाथांचं कलासक्त मन नित्य नवनवीन गोष्टीच्या शोधात असायचं. निसर्ग, मानवी भावभावना यांच्या सखोल जाणीवांचे ते अभ्यासक होते. मानवी मनाचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यामुळेच त्यांच्या कथेतील पात्र आपल्या मनावर खोल ठसा उमटवून जातात. मग ती काबुलीवाल्याची कथा असो वा पोस्ट मास्टरची, काबुलीवाला कथेतील काबुलीवाला मिनी आणि पोस्ट मास्तरच्या कथेतील निर्मळ मनाची पोर रतन आपल्या मनात दीर्घकाळपर्यंत घर करून राहते. आपल्या दीर्घकालीन चिंतनाची वाचनाची जोड त्यांनी वास्तवातील अनुभवाला दिली. त्यातूनच त्यांच्या कथा जन्माला आल्या. त्यांच्या कथा वास्तवाशी कुठेही फटकून वागताना दिसत नाहीत. आपल्या लघुकथांबद्दल ते एका ठिकाणी स्वतःच म्हणतात, माझ्या लघुकथा वास्तवाला सोडून आहेत हे मी कधीच कबूल करणार नाही. मी जे जे काही लिहिलं आहे ते मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, अनुभवलं आहे. त्यांच्या कथांमधील ग्रामीण जीवन, सामान्य माणसांची सुखदुःख, त्यांच्या सखोल जाणीवा जाणून घेण्यासाठी त्या काळातली काही मंडळी असमर्थ ठरली. साहजिकच त्यांनी रवींद्रनाथांच्या कथांवर टीका केली. त्याबद्दल बोलताना रवींद्रनाथ एका सभेत म्हणाले होते, लोक म्हणतात रवी बाबू तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, खेड्यातल्या दरिद्री लोकांच्या गोष्टी त्यांना काय कळणार. मला असं म्हणावंसं वाटतं की जे असं बोलतात त्यांनाच या खेडवळ जनतेबद्दल कमी कळतं. कशाच्या आधारावर हे लोक त्यांना जाणतात? केवळ अभ्यास जड दृष्टीनं त्यांचं अंतःकरण कळणं अशक्य आहे. त्यांच्यावर प्रेम करावं तेव्हाच त्यांचं अंतःकरण उघड होतं. अशा दूर राहून टीका करणाऱ्या लोकांना रवींद्रनाथ एक सुंदर उपमा देतात. ते म्हणतात, फुलझाडांच्या कुंडीत जन्मणाऱ्या किड्याला तो त्याच्या आसपास वावरत असला तरी त्यातील फुलांची ओळख त्याला कधीच होणार नाही. दुरून फुलांकडे पाहून जो आनंद उपभोगतो तोच त्याला खरं ओळखतो. टागोरांच्या कथा जन्माला आल्या त्या अशा वास्तवातून. मराठीतील काही समीक्षक टागोरांना लघुकथेचे जनक मानतात. कविवर्य बाभ बोरकर त्यांच्या कथांबद्दल लिहिताना म्हणतात, रवींद्रनाथांच्या स्पर्शानं लघुकथेला नवा अवतार प्राप्त झाला. एवढंच नव्हे तर दिसामाशी सर्वांगानी परिपुष्ट होऊन ती आपल्या नवनव्या लावण्य कला प्रकट करू लागली. त्यांनी पहिली लघुकथा लिहिली ते 1890 त्यावेळी ते साधारण 30 असतील. लहानपणी त्यांनी रामायण महाभारतातल्या कथा देखील वाचल्या होत्या. नंतर यथावकाश बंगाली, भारतीय आणि पाश्चात्य कथाकारांच्या कथा त्यांनी वाचल्या. पण टागोरांच्या कथा या टागोरांच्याच कथा आहेत. त्यांनी कोणाचंही अनुकरण केलं नाही. त्यामुळेच एक कथाकार म्हणून ते अजरामर झाले. त्यांच्या कथा या जगभर औत्सुक्याचा विषय झाल्या. त्यांनी आपल्या बऱ्याचशा कथा 1895 लिहून पूर्ण केल्या. आणि या कालावधीत कथांचे विविध प्रकार त्यांनी हाताळले. त्यांच्या इतर कथा नंतर वेगवेगळ्या वेळी लिहिल्या गेल्या. त्यांची शेवटची कथा लिहिली गेली ती 1917. त्यानंतर त्यांनी कथा प्रकार कधीच हाताळला नाही. त्यांच्या कथांचे 3 खंड बंगालीत पुष्पगुच्छ या नावानं प्रसिद्ध झाले होते. त्यात साधारण त्यांच्या 84 कथा आपल्याला आढळतात. मंडळी, टागोरांना कथा लिहून 100 सहज झाली असतील, पण त्यांच्या कथा आजही टवटवीत वाटतात. बंगालमधील मातीचा गंध त्यांना आहे. त्या कथांमध्ये प्रतिबिंबित होणारा निसर्ग हा तर त्या कथेचा एक अविभाज्य भाग बनून जातो. तिथली संस्कृती, भाषा, माणसांचे स्वभाव त्यांच्या कथांमधून प्रकट होतात. हल्लीच्या नाटक, चित्रपट किंवा धारावाहिकांमध्ये घडतात तशा वेगवान घटना त्यांच्या कथांमध्ये घडताना आपल्याला दिसत नाहीत, पण लक्षात राहतात ती त्यांच्या कथेतली पात्र. त्यांच्या कथेतील पात्र कृत्रिम किंवा काल्पनिक वाटत नाहीत, ती तुमच्या आमच्यासारखी सहजतेनं वागताना दिसतात. त्यांचे गुणदोष, स्वभाव आणि त्यांचं वागणं या साऱ्यात एक नैसर्गिक सहजता आहे. या कथा लिहिताना रवींद्रनाथ या पात्रांच्या बऱ्या वाईट वागण्याबद्दल कोणतेही भाष्य करीत नाहीत. ते फक्त परिस्थिती आपल्या पुढे ठेवतात. एक उदाहरण म्हणून त्यांची पोस्टमास्टर कथा आपण थोडक्यात पाहू. शहरी भागात वाढलेला एक तरुण बंगालमधील उलापूरसारख्या एका छोट्याशा खेड्यात पोस्टमास्टर म्हणून नोकरीला येतो. तो एकटाच राहून दिवसभर आपलं काम करत असतो. रतन नावाची 12-13 वर्षांची एक अनाथ मुलगी त्याच्याजवळ राहून त्याचं सारं काम करते. शहरात वाढलेल्या या तरुणाला निरस वाटावं अशा या ग्रामीण भागात रतनच्या सहवासामुळे काहीसा दिलासा मिळतो. त्याचं तेथील राहणं काहीसं सुखकारक होतं. रतन त्याच्यासाठी स्वयंपाक, घराची स्वच्छता आदी कामं करते. तो सुद्धा तिला लिहायला व वाचायला शिकवतो. एकदा हा पोस्टमास्टर आजारी पडतो, तापानं फणफणतो. अशावेळी त्याची सेवा शुश्रूषा आईच्या मायेनं आणि स्त्री सुलभ भावनेनं रतन करते. त्याचं पथ्यपाणी सांभाळते. तो त्यातून बरा होतो. पण आता त्याला या ग्रामीण जीवनाचा कंटाळा आलेला असतो. तो कलकत्त्याला बदलीसाठी अर्ज करतो, पण तो अर्ज नामंजूर होतो. मग तो राजीनामा देऊन आपल्या गावी जायला निघतो. रतनला तो सांगतो की मी उद्या माझ्या घरी माझ्या गावी जाणार आहे. रतन काही बोलत नाही, त्याच्यासाठी स्वयंपाक करते. तिच्या मनात भावभावनांचं काहूर दाटून आलं आहे. जेवण झाल्यावर ती त्याला विचारते, मला आपल्या घरी घेऊन जाल का दादा बाबू? पण तो नकार देतो. दुसऱ्या दिवशी तो होडीत बसतो, जायला निघतो. त्याच्याही मनात आता विचारांचं काहूर माजलेलं असतं. एकदा त्याला वाटतं की परत जाऊन रतनला आपल्याबरोबर घेऊन यावं. पण या विचाराला बाजूला सारून तो तसाच पुढे निघून जातो. इकडे बिचारी रतन त्या पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर चक्र मारत असते. बाहेर पाऊस सुरू असतो आणि तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केलेली. तिच्या मनात अंधुक्षी आशा असते, दादाबाबू परत येतील का? इथे कथा संपते. झालेल्या परिस्थितीवर रवींद्रनाथ कोणतंही भाष्य करीत नाहीत. पण अनाथ असलेली रतन दीर्घकाळ आपल्या मनात रुतून राहते. रतनचं निष्पाप निर्व्याज प्रेम, निष्ठा प्रामाणिकपणा आपल्या मनात घर करतात. त्याचबरोबर पोस्टमास्टरच्या त्या कोरडेपणाचाही राग येतो. रवींद्रनाथांच्या कथेत आणि रसिकांच्या हृदयात त्या अश्रापुरीला कायमचं स्थान मिळतं. रवींद्रनाथांसारखा श्रेष्ठ कलाकार मातीचं सुद्धा कसं सोनं करतो हे यासारख्या कथामधून आपल्याला वाचायला मिळतं. रवींद्रनाथांच्या कथांमध्ये घटनांची भाऊगर्दी नाही. महत्त्वाचं आहे तो माणूस. या माणसाचं महत्त्व स्पष्ट करताना आपल्या मी या कवितेत ते म्हणतात, माझ्याच चेतनेच्या रंगानं पाचू झाला हिरवा, माणिक झालं लाल. मी नजर टाकली आकाशाकडे आणि उजळला प्रकाश पूर्व पश्चिमेस. गुलाबाकडे पाहून म्हणालो सुंदर, आणि सुंदर झाला तो. मंडळी, किती अप्रतिम अशा ओळी रवींद्रनाथांनी आपल्या या कवितेमध्ये लिहिलेल्या आहेत. त्यांच्या कथा कशा होत्या ते सांगण्यासाठी या ओळी पुरेशा आहेत असं मला वाटतं. मंडळी, खरोखरच कथाकार म्हणून रवींद्रनाथ महान होते. त्यांच्या कथांबद्दल आणखी जाणून घेऊया पुढच्या दोन भागांमध्ये. आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: चे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: कृषी संदेश

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, ज्वारी हे विदर्भातील खरीपातील महत्त्वाचं पीक. आज दिवसेंदिवस या पिकाचा पेरा जरी घटत असला तरी आपल्या पीक पद्धतीचा अविभाज्य घटक म्हणून हे पीक विदर्भातील विशेषतः वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात का होईना पण आपल्या शेतावर घेतलं पाहिजे असं आपण सांगत असतो. हे जे खरीप ज्वारीचं लागवड तंत्र आहे याच्याविषयी पायाभूत तंत्रज्ञानाविषयी माहिती आपण आज घेणार आहोत. तर खरीप ज्वारीच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये वाण निवडताना लवकर येणारे संकरित वाणाचा जर उल्लेख करायचा झाला तर CSH 14 आणि CSH 17 हे या दोन वाणाचा आपल्याला उल्लेख करता येईल. हे दोन्ही वाण साधारणतः 100 ते 105 दिवसात येणारे असून हेक्टरी 48 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर इतकं धान्याचं उत्पादन त्यांच्यापासून मिळू शकतं. मध्यम कालावधीच्या वाणामध्ये आपण जर संकरित वाणाचा विचार केला ज्वारीमध्ये खरीप ज्वारीमध्ये तर CSH 9, SPH 388, CSH 16, CSH 18, CSH 25 आणि SPH 840 या काही प्रमुख वाणाचा उल्लेख करता येईल. साधारणतः हे वाण 110 ते 115 दिवसात येणारे असून हेक्टरी उत्पादकता यांची जी आहे 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर धान्याचं उत्पादन यांच्यापासून मिळू शकतं. सुधारित शुद्ध वाण जर वापरायचे झाले तर SPV 669, CSV 15, EVK 400 आणि SPV 1616 या काही वाणाचा आपल्याला त्याच्यामध्ये उल्लेख करता येईल. खरीप ज्वारीच्या पेरणीची वेळ जर विचार केला तर 25 जून ते 10 जुलैच्या दरम्यान याची पेरणी आपण केली पाहिजे आणि रासायनिक खतं देताना आपण जर विचार केला तर 80 किलो नंतर अधिक 40 किलो स्पुरत व 40 किलो पालाश प्रति हेक्टर आपण खरीप ज्वारीला द्यायला पाहिजे. याच्यापैकी 40 किलो नत्र आणि संपूर्ण स्पुरत व पालाश हा आपण पेरणीच्या वेळेस आणि उरलेला अर्धा नत्र जो आहे जो आपल्याला द्यायचा तो साधारणतः 25 ते 30 दिवसांनी आपण जर दिला त्याच्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. तर हे काही जसं वाण आहे किंवा खताचं व्यवस्थापन आहे ह्या ज्या बाबी जर आपण सुरुवातीला आपण व्यवस्थित निवडल्या आणि त्या पद्धतीने जर पेरणी केली तसा फायदा होतो. पेरणीसाठी बियाण्याचा दर साधारणतः 7.5 ते 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात ठेवायचा आहे आणि पेरणी करत असताना आपण पेरणी झाल्याच्या नंतर 12 ते 15 दिवसांनी त्याची उगवण झाल्यानंतर उरळणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी दोन झाडातील अंतर जे आहे ते 10 ते 12 सेंटीमीटर इतकं ठेवून हेक्टरी झाडाची संख्या 1.80 लाख पर्यंत राहील याची काळजी घेऊन त्याची विरळणी करणं गरजेचं आहे. खरीप ज्वारीवर प्रामुख्यानं किडीचा जर विचार केला तर खोडमाशी आणि खोडकिडा ह्या दोन प्रमुख किडी आपल्याला दिसतात. तर या खोडमाशी आपल्याला जर दिसली तर त्याच्यासाठी आपल्याला काही उपाययोजना सुरुवातीलाच करणं गरजेचं आहे किंवा लवकर पेरणी करणं गरजेचं आहे 25 जून ते 7 जुलैच्या दरम्यान. आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसला तर इंडोसल्फॉन 35% प्रवाही 14 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे. खोडकिड्यासाठी सुद्धा आपण इंडोसल्फॉन 35% प्रवाही 14 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात आवश्यकतेनुसार फवारणी करणं गरजेचं आहे. तर हे जे काही आहे पायाभूत तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान जर आपण वापरलं आणि त्याचं जर अधिक माहिती पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती मिळू शकते आणि आपल्याला जे पाहिजे ते अधिक उत्पादन ज्वारीपासून आपण खरीप हंगामामध्ये मिळू शकतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको

0: आईचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमे

0: दिला दादाला बघत.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
0: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वीज बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
4: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: This hour is brought to you by
6: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
5: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
7: Sanchayat Samruddhi.
8: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
9: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
10: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
9: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
10: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
9: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
11: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
12: सवयींविषयी बोलू काही. प्रवासात दागदागिने वापरू नका. आम्ही महागडे दागिने घेतले कशासाठी, ते वापरायचे नाही का, हा आपला रोखठोक प्रश्न आहे. पण दागिने प्रवासात वापरू नका, ही सवय योग्य नाही, कारण प्रवासात सर्वजण प्रामाणिक नाहीत हे गृहीत धरावे. काही मंडळी फक्त दागिने चोरण्यासाठीच प्रवास करतात, गर्दीचा फायदा घेऊन तुमचे दागिने लंपास केले जातात. काही महिला देखील चोरी करतात, तुम्ही सोबत असलेल्या महिलांवर संशय घेत नाही, येथेच फसतात. प्रवासात खाद्यपदार्थ देऊन तुम्हाला गुंग्याचे औषध देतात, नंतर दागिने लुटतात. काही वेळा गाडीत चढताना किंवा उतरताना दागिने चोरले जातात. दागिने चोरणाऱ्यांकडे चोरीची कौशल्य असतात, तुम्ही गर्दीत कोणाला दोषी ठरू शकत नाही. प्रवासात आपल्या दागिन्यांची काळजी घेण्यापेक्षा ते प्रवासात न वापरले कधी चांगले. सर्वात महत्वाचे सोबत दागिने घेतले तर ते काळजीपूर्वक सांभाळण्याची सवय आहे आणि ते आपल्या मुख्य कार्यक्रमातच वापरावे. प्रवासामध्ये वापरायचं धाडस करू नये. धन्यवाद.
11: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
13: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
14: बजेटचं काय?
13: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
15: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
16: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं हीर रांझा या चित्रपटामधलं गीत कैफे आझमी यांची शब्दरचना. संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अमिताभ बच्चन यांनी गायलेलं मिस्टर नटवरलाल या चित्रपटामधलं गीत हे गीत आहे आनंद बक्षी यांचं संगीतकार राजेश रोशन

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकूया बंदे हात या चित्रपटामधलं, मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: तुमचं दिन या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स
3: रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये सादर करते विश्वास देशपांडे प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या
4: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत धरम करम या चित्रपटामधलं गीत हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं ऐकूया मुकेश यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत। हे गीत आहे बेगाना या चित्रपटामधलं। गीतरचना अंजान यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी।

0: मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
0: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: SP बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात हम आपके है कौन या चित्रपटामधला रवींद्र रावल यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: वीजेचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
2: कॉर्नर. दो कलिया या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांची ही गीतरचना आहे, तर संगीत आहे रवी यांचं.
3: 1 2

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे कीबोर्ड कृपा परदेशी ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आशा भोसले आणि विनोद सेहगल यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतरचना निदा फाजली यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

बोलो रिकी, बतलाओगे?

0: कोशिश करू.
1: हे गीत आपण ऐकलं चोर पोलीस या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं होतं राहुल देव
2: बर्मनले.
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची बळी,
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या हमखास गिफ्ट. हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
3: आजीला हवंच होतं. आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा
1: कॉम्प्लेक्स. चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कैफे आझमी यांचं गीत बावरजी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं, आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार, आशा भोसले आणि सहकार यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि हे गीत ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकूयात. चित्रपट आओ प्यार करे आणि संगीतकार उषा खन्ना.

0: मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि मंदाळे यांनी गायलेलं आनंद बक्षे यांचं गीत हार जीत या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं, जयदेव यांच्या संगीताने सजलेलं हे गीत.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गोपाल कृष्ण या चित्रपटामधले गीत. या गीताला संगीत दिलं आहे गीतकार रवींद्र जैन यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत चंद्राणी मुखर्जी यांच्या आवाजात.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: चित्रपटामधले शमशाद बेगम यांनी गायलेलं गीत मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं गीत नीरज यांचं मन्नाडे यांच्या आवाजात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
4: हो आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
3: वा, आणखी काही खास?
4: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
5: दो और दो पांच या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीत आहे राजेश रोशन यांचं.
6: तूने अभी देखा नहीं, देखा है तो जाना है तो माना नहीं, मुझे पहचाना नहीं, दुनिया दीवानी मेरी, मेरे पीछे पीछे भागे किस में है दम, यहाँ ठहरे जो मेरे आगे, मेरे आगे आना नहीं, देखो टकराना नहीं, किसी से भी हारे नहीं हम.

0: या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कपूर
2: यांनी गायलेलं कैफे आदमी यांचं गीत, बहारे फिर भी आएगी या चित्रपटामधलं, संगीतकार ओपी नय्यर,

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300028888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी बाल विश्व या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये वडगाव पिंगळा या शाळेतील इयत्ता 4th मध्ये शिकणाऱ्या ईश्वरी हरळे आणि श्रावणी सानप यांचं सादरीकरण आपण ऐकणार आहोत. झाडांचा संदेश देणारी कथा त्या आपल्या समोर सादर करत आहेत, तेव्हा ऐकूया आजचा हा कार्यक्रम.
1: माझे नाव ईश्वरी बाळू हरळे व माझी मैत्रीण श्रावणी नामदेव सानप. इयत्ता 4th शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव पिंगळा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आम्ही सादर करतोय किशोर मासिकातील अशोक लोटणकर यांची कथा झाडांचा संदेश. ऐका, पटतय का बघा. रखरखत्या उन्हात भलं मोठं वडाचं झाड आपल्या फांद्या पसरवून उभं होतं. लांब सडक पारंब्या खाली लोंबत होत्या. सभोवार वैशाखातलं वैराणून आणि उन्हाच्या उष्ण लाटा, दूर रानमाळावर उन्हाचं मृगजळ, रस्त्यांवर आणि पाऊलवाटांवर मृगजळाचं तांडव नृत्य, एवढ्या प्रखर उन्हात देखील वडाच्या झाडाखाली शांत गारवा होता. गावाच्या मध्यभागी असलेल्या या वडाच्या पुंध्याल गताच्या कट्ट्यावर मुलं खेळत होती. मुलांचे अनेक खेळ चालू होते. काही जण गोट्यांनी खेळत होते, काही काजूच्या बियांनी, काही लपाछपी, तर काही सोंगट्यांनी. त्या मुलांसोबत 2-3 मुंबईकर मुलंही होती, 5वी-6वी शिकणारी आणि सुट्टीत कोकणात आलेली. मुंबईकर मुलं खेळात चांगलीच दंग झाली होती. गावची मुलं खेळावरून अधून मधून भांडत होती, एकमेकांवर ओरडत होती. मुंबईतल्या कोंद वातावरणापेक्षा या झाडाखालची नीरव शांतता त्यांना आवडली होती. ती मुलं कुतूहलानं वर बघत होती. जमिनीकडे ओढ घेणाऱ्या लांब सडक पारंब्या झाडाच्या विस्तीर्ण फांद्या काड्या कुड्यांनी बांधलेली 1-2 घरटी, त्यात लाल चोची उघडून बघणारी चिमणीची पिल्ल आणि त्या रणरणत्या उन्हात देखील कुहू कुहू कोकड्याचे सूर ऐकू येताच सर्व मुलं वर बघू लागली. फांदी पाना नाडून कोकिळेला शोधू लागली. एवढ्यात वाऱ्याची झुळूक आली. वडाची पानं हलली, मंद हसली आणि बोलू लागली. ऐकलं का रे बाळांनो, एवढ्या रखरखत्या उन्हात देखील तुम्हाला कसं शांत शांत वाटतंय. माझ्या छायेखाली तुम्ही आनंदानं खेळताय. माझ्या घनदाट सावलीखाली थकले भागलेले लोक विसावा घेतात. वाऱ्याच्या मंद झुळकीनं ते शांत होतात. निथळणाऱ्या घाम पुसून ताजे होतात आणि मग पुढे जातात. माझ्या सावलीखाली ती गाय गुरम पण तुमच्यासारखी बसलीत. बघा, रवंत करत विश्रांती घेत. त्यांनाही किती बरं वाटतंय. माझ्या फांदीवर किलबिल करणारे किती किती म्हणून पक्षी येतात. माझ्याकडची गोड गोड फळे खातात. या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतात. आपल्या इतर मित्रांना आमंत्रण देतात. मग पोपट कोकळीपासून गरुडापर्यंत सारे पक्षी माझ्याकडे येतात. मला देखील आनंद होतो. माझ्या गोतावळाच तो. मुलांनो, आता ही घरटी बघा. या पक्ष्यांनी माझ्या फांद्यांवर घरटी बांधली. त्या बाळांचं रक्षण करणं, त्यांना आसरा देणं हे माझं कर्तव्य आहे. त्यांचा सांभाळ करतानाही मला आनंद वाटतो, कारण हे सगळे माझे सोबती आहेत. बरं का बाळांनो, हे काम काही सोपं नाहीये. आम्ही झाडं उन्हात उभी असतो. सूर्याची प्रखर उष्णता आम्ही स्वतः सहन करतो आणि तुम्हाला सावली देतो. ऊन, पाऊस, वारा, वीज या नैसर्गिक आपत्तींना आम्ही तोंड देतो आणि ताटमानेनं आभाळाकडे बघतो. आम्ही रडत नाही, तक्रार करत नाही आणि तुम्ही मात्र छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडतात. कधी आई बाबांशी, तर कधी ताई दादांशी, तर कधी शाळेतल्या मित्रांशी असं भांडायचं नसतं बाळांनो. छोट्या छोट्या गोष्टींवरून ओढायचं नसतं. दुसऱ्यांना मदत करायला शिका. आम्ही कसं ऊन पाऊस स्वतः सोसतो आणि तुम्हाला सावली आश्रय देतो, इतकंच काय तुम्हाला गोड गोड फळही देतो. तसं तुम्ही करा, दुसऱ्यांच्या उपयोगी पडा, स्वतः त्रास सहन करा आणि दुसऱ्यांच्या अडचणींसाठी धावून जा. जीवनातील खराखुरा आनंद या अशा चांगल्या गोष्टीतच भरलेला आहे, हे ध्यानात ठेवा बरं का बाळांनो. झाडाचा संदेश ऐकून मुलं अवाक झाली. मुंबईकर मुलांना तर मोठाच साक्षात्कार झाला. त्यांना झाडाचं बोलणं पटलं, आवडलं आणि त्यांनी निश्चय केला दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्याचा, दुसऱ्यांसाठी धडपडण्याचा, दुसऱ्यांना आनंद देण्याचा.
0: तर मंडळी बालविश्व ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बायकोचा भाऊ या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश थेबुडकर यांचं गीत केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत बाळकराव मुरळीकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे अनोळखी या चित्रपटामधलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश थिरबुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.
2: आमच्या संगे बोलला अक्षर दिसू दिसू दिसू आता तुमची गट्टी फू बाल 12 वर्ष बोल.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 6 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. इराण विरुद्धचे युद्ध लवकरच संपेल, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराण विरुद्धचे युद्ध लवकरच संपेल असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. अमेरिकी सैन्याने इराणची लष्करी क्षमता उद्ध्वस्त केली असून अणुस्थळांवर नजर ठेवली आहे. याशिवाय होमुर्झ समुद्रधुनीवर नियंत्रण मिळाले आहे असे ट्रम्प यांनी सांगितले. आम्ही जिंकल्यानंतर लगेच युद्ध संपेल आणि ते फार लांब नाही असे ट्रम्प यांनी जीबी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. इराणला अण्वस्त्रे मिळू नयेत यासाठी अमेरिकेने युद्धात प्रवेश केला असेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेने इराणमधील 3 अणुस्थळांवर हल्ला करून ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या ठिकाणांवरील अणुसाहित्य आता गाडले गेले असून ते बाहेर काढणे कठीण आहे. अमेरिकेच्या अवकाश क्षमतेद्वारे या ठिकाणांवर आणखी पीकॉक्स माउंटन नावाच्या एका ठिकाणावर नजर ठेवली जात आहे. इराणचे नौदल आणि हवाई दल पराभूत केल्याचा तसेच रडार केंद्रांवर हल्ले केल्याचा दावाही त्यांनी केला. आता वळूया पुढील बातमीकडे. इस्रो आता ठेवणार पृथ्वीवर नजर. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने शुक्रवारी EOS-05 या प्रतिमा घेणाऱ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. सुमारे 2300 किलोहून अधिक वजनाचा हा उपग्रह GSLV रॉकेटच्या सहाय्याने अचूकरित्या कक्षेत स्थापित करण्यात आला. अंतराळ संस्थेचे या वर्षातील हे पहिले यश ठरले आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून COS-05 प्रक्षेपण झाल्यानंतर सुमारे 18 मिनिटात त्याला नियोजित उपभूस्थर हस्तांतरण कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करण्यात आले. सध्या पृथ्वी निरीक्षणाचे अनेक उपग्रह निम्न पृथ्वी कक्षेत कार्यरत असताना EOS-05 मात्र पृथ्वीपासून सुमारे 36,000 किलोमीटरवर म्हणजेच भूसमकालीन कक्षेत कार्यरत राहणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. या उपग्रहाचे वर्णन आकाशातील डोळा असे केले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. सेन्सेक्सची 362 अंकांची उसळी. जागतिक शेअर बाजारामधील सकारात्मक वातावरण आणि धातू, खासगी बँकिंग तसेच तेल आणि वायू क्षेत्रातील शेअरच्या खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनीही 4 दिवसांची घसरण मागे टाकत तेजी नोंदवली. सेन्सेक्सने 362 अंशांची उसळी घेतली तर निफ्टीने केवळ किरकोळ 24 अंकांची वाढ नोंदवली. सेन्सेक्सने दिवसभरात 730 अंकांची वाढ नोंदवत 67,883 अंकांची उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र दिवस अखेर तो 362.57 अंशांनी वाढून 76,515.43 अंशांवर बंद झाला. निफ्टीत दिवसभरात तेजीचा कल दिसून आला. त्याने 24,000 अंशांची पातळी ओलांडून 24,575 उच्चांकही गाठला होता. मात्र नव्याने सुरू करण्यात आलेल्या क्लोजिंग ऍक्शन सेशनमध्ये झालेली वाढ काही प्रमाणात कमी झाली आणि निफ्टी किरकोळ वाढीसह बंद झाला. सेन्सेक्समध्ये 20 कंपन्यांचे शेअर वधारले तर 10 कंपन्यांचे शेअर घसरणीसह बंद झाले. आता वळूया पुढील बातमीकडे. पर्यावरणपूरक आरास आणि पुनर्वापरावर भर. गणेशोत्सवाचे वेध लागलेल्या भक्तांसाठी यंदा बाजारात MDF पासून तयार केलेल्या वस्तू मुख्य आकर्षण ठरत आहेत. MDF हा लाकडाचा एक आधुनिक आणि पर्यावरणपूरक प्रकार आहे. यंदा गोंधळी ग्रुप, मूषक, वारकरी यांच्या रूपातील MDFच्या सुटसुटीत मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. या वस्तूंचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे एकदा खरेदी केल्यानंतर दरवर्षी विविध प्रकारच्या आरासमध्ये त्यांचा पुनर्वापर करता येतो. सोमवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी घरोघरी आरास उभारण्याची लगबग सुरू झाली आहे. पूर्वी थर्माकोलच्या मखर आणि मंदिरांना पसंती असायची, मात्र थर्माकोल बंदीमुळे आता MDF, हिटलॉन आणि फोमपासून तयार केलेली मंदिरे आणि सिंहासने बाजारात आली आहेत. वेल्वेट, चमकी, कापड आणि प्लास्टिकच्या झुबरांचा वापर करून ही सिंहासने अधिक देखणी करण्यात आली आहेत. तसेच प्लायवूड आणि MDF पासून बनवलेल्या मंदिरांवर केलेली आकर्षक LED रोषणाई ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. हे सर्व साहित्य फोल्डिंग स्वरूपात असल्याने ते ठेवणे आणि हाताळणे सोपे जात आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
3: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
3: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
3: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
3: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
5: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात वसंत देसाई यांच्या आवाजात शांताराम आठवले यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे केशवराव भोळे यांनी.

0: हे गीत आपण ऐकलं संत ज्ञानेश्वर या चित्रपटामधलं.
1: स्वप्न तुमचं साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत रंगपंचमी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. हे शब्द आहेत ग. दि. माडगूळकर यांचे आणि संगीतकार राम कदम.

संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.

हॅलो, ऐकली का मग कविता? हो, पोळा येतोय ना. हो, येतोय ना पोळा. खेड्यातल्या मुलांना, आम्हाला, आमच्या पिढीच्या लोकांना, सगळ्यांना पोळा काय असतो, कसा असतो, आम्ही लहानपणी सगळं बघितलेलं आहे. खेड्यामध्ये पोळा सण मोठ्या धुमधामीने साजरा केला जातो. का बरं? अहो, बैल म्हणजे शेतकऱ्याचा मित्र. बैल, गाई, गुरं, ढोरं, वासरं, हा सगळा शेतकऱ्याचा संसार असतो. या गुरा ढोरांशिवाय शेतकऱ्याला स्थान नाही. ही मंडळी, गाय असेल, वासरू असेल, बैल असतील, म्हशी असतील, ही सगळे शेतकऱ्याची सेवा करतात, पर्यायाने समाजाची सेवा करतात. गायीपासून आपल्याला बैल मिळतात, वासरं मिळतात, म्हशीपासून आपल्याला पाड, म्हशीसुद्धा कधी कधी नांगराला जमतात शेतकरी. हो, आणि अशा प्रकारे रेडा, छोटी छोटी वासरं शेतकऱ्याच्या बांधावरती, शेतकऱ्याच्या अंगणामध्ये बागडत असतात, खुंट्याला बांधलेले असतात, चरत असतात, आणि हे शेतकऱ्याचं मोठं धन असतं. मी तर असं म्हणते की या धनाशिवाय शेतकऱ्याच्या घराला शोभा नाही. आता मागे मला पोळ्याविषयी बोलले मी. हो, बैल पोळा बैलांसाठी साजरा केला जाणारा एका दिवसाचा सण, फक्त एका दिवसाचा. मी लहान होते, कृषी संस्कृती सगळी बघत होते मी. शेतकऱ्याचं जीवन अगदी जवळून मी अनुभवलेलं आहे. इत्यंभूत मला त्याची माहिती आहे. हो, निंदणीपासून, खुरपणीपासून ते बैलाला पाणी पाजण्यापर्यंत सगळं मला माहिती आहे. क्वचित कधीतरी मी बैलाचा दूर धरून शेतामध्ये बांधावरती बैलसुद्धा चारलेले आहे. आमच्या शेतावरती पूर्वी, नंतर मशीन आलं, पंप आले, पण मी अगदी लहान असताना आमच्या शेतामध्ये बैलगाडं, बैल जोडी, सालदार दोन जोड्या होत्या आमच्या. आणि आमची विहीर अशी मस्त बांधलेली आहे, बांधिवाशी, खूप खोल अशी, कधीही न आटणारी. आणि या विहिरीवरती मोठ असायचे, मोठ हो. कदाचित तुम्हाला मोठ माहीत नसेल, मागे एक दोन एपिसोडमध्ये मी मोठ्याविषयी पण तुम्हाला माहिती दिली, तुम्ही ऐकले की नाही मला माहीत नाही. हो, पूर्वी जेव्हा इलेक्ट्रिक मशीन्स नव्हते, आता कसं बटन दाबलं की धो धो पाणी पडतं, तसं पूर्वी नव्हतं. एक मोठा पदाचा डब्बा असतो, जड असा, त्याला आपला घरचा जो सालदार असतो त्याला मोठ नाडा जोडतो. बैल तर बैल जुमतो आणि हळूहळू ही मोठ खाली विहिरीमध्ये जाते. पाण्याने गच्च भरले की बैल पुढे पुढे पुढे पुढे तिला ओढत नेतात. धप्पकन मग ती ते पाणी सगळ्या थाळण्यामध्ये पडतं. थाळण्यातनं शेताकडे सुसाट पळतं. पूर्ण शेत अशा पद्धतीने पूर्वी भरलं जायचं. हो, शेतात बियाणं टाकलं, पेरलं, पिकं थोडी वाढीला लागली, पावसाने ओढ दिली किंवा उन्हाळ्यात शेतकऱ्याला मोठ जोडावीच लागायची. हो, पाणी घालावं लागायचं. गव्हाला पाणी भरा, कपाशीला पाणी भरा, भरा मिरचीला पाणी भरा. त्याशिवाय बागायती पिकं येत नसतात, त्यांना 12 महिने पाणी लागतं, त्याला बागायती शेती म्हणतात. मग शेतकरी सालदार असतो, बैल जोडी असते, मोठ असते, शेतावरती मोठ ठेवलेली असते. मग सालदार जातो, मोठ जोडतो, शेताला पाणी भरतो, एक जण बारे धरतो. हो की नाही? आणि असं दिवसभर तर बैल बिचारे मानेवरती जू घेऊन जवळजवळ 4-4 तास एकावेळी ती मोठ ओढतात आणि पूर्ण शेताला मग पाणी पाजलं जातं. अशी पाण्याने गच्च भरलेली मोठ आपल्या मानेवरती ठेवून हे बैल पुढे पुढे जातात आणि शेतीला पाणी पाजतात. बैलांनी जर ही मोठ ओढली नसती तर शेतीला पाणी मिळालं असतं का? नाही. शेतीला पाणी मिळालं नसतं तर पीक आलं असतं का? नाही. आणि पीक आलं नसतं तर आपण काय खाल्लं असतं मग? सांगा बरं. सोनारानं खाऊ शकतो आपण, नोटा खाऊ शकतो, नाही खाऊ शकत. कितीही श्रीमंत असला तरी त्याला भाकरीच खावी लागते, पोळीच खावी लागते. आणि ही भाकरी पोळी निर्माण करण्याचं मोठं केंद्र म्हणजे आपली शेती आहे आणि या शेतीवर राबणारे बैल आहेत, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणा आता बैलांची गरज नाही. नाही, अजिबात नाही, बैलांची गरज आहे. आजही शेतकऱ्यांकडे बैल जोड्या आहेत, गुरु वासरं आहेत, गाई म्हशी दूध देतात, शेतकऱ्यांचं कुटुंब पोसलं जातं, त्यांना एक धंदा मिळतो, दुधाचा व्यवसाय मिळतो, ते दूध विक्रीही करू शकतात,
आणि त्यांचे बालगोपाल ते दूध खातात सुद्धा घरामध्ये लक्षात ठेवा. घरचं दूध असेल तर दूध भाकरी आणि एक भाजी, बस जास्त काहीही लागत नाही. माझे मामा तर सकाळी म्हैस धुवायला गेले, गाय धुवायला गेले की पहिले तांब्यावर दूध लगेच पहिले पिऊन टाकायचं. धारो पहिल्या धारेचं दूध ते लगेच तांब्यावरून गटा गटा गटा गटा पिऊन घ्यायचं. ही सवय त्यांना शेवटपर्यंत होती, कधीच सुटली नाही. आणि शेवटपर्यंत वय झालं तरी ते शेतावर काम करत होते. त्या दुधामुळे असेल कदाचित त्यांची प्रकृती सुदृढ होती, ते शेवटपर्यंत शेतावर काम करत होते. तर मला सांगायचं हेच आहे की भारताच्या कृषी संस्कृतींमध्ये हे धन, गोधन, बैल, गाई, म्हशी, पारडी सगळे हे शेतकऱ्याचं मोठं धन आहे. या धनाशिवाय शेतकऱ्याच्या शेतीला पर्याय नाही, शोभा नाही, त्याचं भागत नाही. अजूनही खेडोपाडी बैल नांगरतात, बखरतात, खत टाकतात आणि मोट जरी हल्ली नसली तरी, पंपाने जरी पाणी पाजत असले तरीही बैलांचं महत्त्व कमी झालेलं नाही. मोठ सोडली तरी इथे इतकी कामं आहेत शेतामध्ये की त्या कामांसाठी बैलांची गरज लागते. आमच्या लहानपणी तर धान्यसुद्धा बैलच काढायचे. हो, खळं होतं आमचं सारवलेलं छान, त्या खळ्यामध्ये ज्वारीची कणसं येऊन पडायची, भोत बैलगाडी भरून यायची आणि ते बैलगाडी तिथे खळ्यामध्ये रिकामी व्हायची. ज्वारीचा ढीक वेगळा, बाजरीचा ढीक वेगळा आणि दिवसभर मग चार बैलांची, दोन बैलांची जोडी दिवसभर पायात गोलगोल गोलगोल गोलगोल असं कणसावरून का पायात फिरायची आणि त्यातनं धान्य निघायचं. तेच उपणणे तिथल्या तिथे हवेवर उपणायचं, म्हणजे स्वच्छ करायचं आणि मग त्याच्या गोण्या भरल्या जायचं. हल्ली शेतामध्ये ट्रक येतो, पोती असतात, डायरेक्ट शेतामध्ये धान्यांच्या गोण्या भरल्या जातात. तसं पूर्वी नव्हतं, पायातच लागायची खळ्यामध्ये, तिथून धान्य काढलं जायचं. आता गोण्या भरतात खरं आहे, पण अजून किती कामं आहेत बाकीची, किती कामं आहेत, खूप कामं आहेत. ट्रॅक्टर जरी नांगरत असला, भकरत असला, तरी सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परवडतो का? नाही परवडत. म्हणून काही शेतकऱ्यांकडे बैलजोडीचं आहे, तेच शेत नांगरतात, बखरतात, बैलगाडीने खत शेतावर नेलं जातं, ते पसरवलं जातं, हो, आणि पेरणीसुद्धा बैलच करतात. पांभर जोडतात, जूनमध्ये पांभरीची पूजा करतात आणि मग शेतकरी त्या बैलाच्या पाठीमागे उभा राहतो आणि पूर्ण शेत त्या बिबियाने त्याच्याने पेरलं जातं. कपाशी वेचायची असते, बैलगाडी शेतात सोडलेली असते, त्याच्या ती मोठी भोत, मोठी चादर म्हणून आपण ती टाकलेली असते. बायका कपाशी वेचतात खोळीमध्ये आणि मोठ्या मोठ्या टोपल्याने ती सगळी कपाशी बैलगाडीमध्ये टाकली जाते आणि मग ती संध्याकाळी गच्च गाडी भरली की कपाशी घरी येते आणि घराच्या एका कोपऱ्यामध्ये तिला भरतात. तसं शेंगाचंही होतं, शेंगाही उपटून घरी घेऊन यायची किंवा शेतात त्या ठोकायच्या आणि म्हणजे ठोकलेल्या त्या शेंगा पान बाला बाजूला करायचं, त्याची घरी घालायची आणि शेंगा भरून मग बैलगाड्यामध्ये भरून त्या घरी यायच्या, वाळवल्या जायच्या आणि मग विकल्या जायच्या. तर एकूण एक काम शेतकऱ्याचं, एकूण एक काम बैल करत होते, अजूनही करतात. माझ्या वडिलांकडे चार बैल होते, दोन गाड्या होत्या, एक चकडं गाडं होतं आणि सगळं वैभव लहानपणी मी उपभोगलेलं आहे. आमची भात नदी थोडीशी लांब आहे गावापासून, पाण्याची टंचाई असायची, बैल जोडी जोडायची, त्याच्यात दोन टिपाडं ठेवायची

कुठं गावाला जवळपास जायचं आहे. चालले बैलगाडीत. प्रवासाची साधनच मुळात कमी होती. सायकली होत्या, घोडे होते आणि बैलगाड्या होत्या. मुख्य वाहन बैलगाडी, बैल जोडी. बैलीला घ्यायला जायचं आहे दुसऱ्या गावाला. चालले बैलगाडी. पडद्याची गाडी असणार आणि बहिणीच्या सासरी जाऊन भाऊ तिला बैलगाडीत ना घेऊन येणार. बघा, शेतकऱ्याच्या घरातलं प्रत्येक काम बैल करत होते. म्हणजे घरातलं एक मोठा आधार असवा. वड असतो ना एखादा, वड भक्कम असा, पाठीशी उभा, पाठी राखा, तसा हा बैलजोडीचा पसारा, शेतकऱ्याचा भक्कम असा आधार होता. अगदी कोणतंही काम, कोणतंही काम, अमुक असं काम बैल करत नाही असं कधीच होत नाही, कधीच होत नाही. कितीही चालवा, कितीही थकलेले असू द्या, तोंडातनं ब्र काढणार नाही. खायला द्या न द्या, मागणार नाही. आता शेतकरी काळजी करतात माहिती आहे मला. माझे वडील विहिरीजवळचा एक तुकडा राखून ठेवायचे, त्याच्यामध्ये घास गवत, गाजर, मका आणि रात्री सरकी कपाशीची, आमची घरची कपाशी असायची, ती सरकी काढून मागायची वडील. आणि ढेप, शेंगदाण्याचा, शेंगदाण्याची ढेप, असं बैलांसाठी खाद्य असायचं. कधी कधी बारीक गहू गाळलेले माझे वडील गिरणीत दळून मागवायचे जाडसर, त्याचे गोळे करायचे आणि ते बैलांना खाऊ घालायचं. म्हणजे बैलांची थोडीही आबाळ होणार नाही याची काळजी माझे वडील घ्यायचे. घास गवत कापायचं, बैलांपुढे टाकायचं, मका कापायचा, बैलांपुढे टाकायचा, गाजर काढायचे, बैलांपुढे टाकायचे, सरखीच्या तगाऱ्या भरायच्या, बैलांपुढे ठेवायच्या. घरी आले बैल की भाकर तुकडा असेल तो तगारीत ठेवायचा, त्यांच्यापुढे ठेवायचा. लगेच बादल्यावरून पाणी ठेवायचं. म्हणजे रात्रंदिवस सेवा देणारे हे जे बैल आहेत हे घरातल्या लेकरांसारखेच होते. कष्टाळू लेकरं म्हणूया आपण त्यांना. कधीही न रडणारे, कधी तक्रार न करणारे, कधी जेवायला न मागणारे, दिलं तर ठीक नाही दिलं तर ठीक, अशी ही मंडळी आहेत. म्हणून माझे वडील या पशुधनाची कधीही आबाळ होऊ देत नसत. बाराही महिने त्यांना हिरवा चारा कसा मिळो. आता गव्हाचं कुटारही असायचं, ज्वारीचे धांडेही असायचे, बाजरीचं कुटारही असायचं, शेंगांची पानंही असायची. ते तर असायचंच असायचं, पण त्या कोरड्या चाऱ्याच्या जुडीला हिरवा चारा कसा मिळेल याची काळजी माझ्या वडील कायम घ्यायचे. त्यामुळे आमच्या घरातले बैल सदैव ताजे तवाने सुंदर धष्ट पुष्ट दिसायचे. आणि जेव्हा मग मानाचा हा बैल जोडा सजायचा पोळ्याच्या दिवशी सगळ्यात, हो माझे वडील गावचे सरपंच असायचे कित्येक वर्ष. पहिला मान आमच्या बैलजोडीच असायचा. मग माझे वडील धुळ्याहून गोंडे बिंडे, त्यांना काय लागतं रंग बिंग, अंगावर टाकायला झूल, पायात तोडे, घुंगर, सालदार जे जे सांगेल सगळं साहित्य धुळ्याहून आणून द्यायचे. मग दोन दिवस आधीच आमच्या बैलांची तयारी सुरू व्हायची. नदीवर जाऊन छान आंघोळ घालायची, स्वच्छ घासून पुसून. बैलांना ते आवडतं. त्या दिवशी त्यांना काही काम लावायचं नाही, एक दिवस तरी विश्रांती मिळायला हवी. सकाळपासून आमचा सालदार बैलांच्या तैनातीत असायचा. नदीवरून जर आंघोळ करून घालून आणली की छान स्वच्छ पुसायचं त्यांना. मग शिंगांना रंग द्यायचा, अंगावरती गेरूचे ठसे उमटवायचे, पायात तोडे बांधायचे, शिंगांना शेमले बांधायचे, जरतारी असे झूल टाकायची. आणि मग ते बैल एवढे काही सुंदर दिसायचे की विचारू नका. आणि अशी सुंदर सजलेली बैलजोडी, मानाची बैलजोडी जेव्हा संध्याकाळी गावातनं बाहेर पडायची, तिच्या मागे गावातल्या असंख्य जोड्या अशाच सजलेल्या शेतकऱ्यासह सालदारासह त्यांची मिरवणूक निघायची ढोल ताशांच्या मध्ये. मोठा सुंदर सुंदर सोहळा असा तो, देखणं असा सोहळा असायचा. काही बलांना घुंगरू बांधून नाचायला शिकवलेलं असायचं. ढोल ताशे वाजली की ते मस्त मान आलो ते नाचायला लागायचं. आणि मग सगळा गाव त्या बैलांची गंमत बघायचा. आणि पूर्ण गाव फिरून मिरवणूक करून म्हणजे बैल घरोघर जायचे. घरची लक्ष्मी त्या दिवशी मोठा पुरणाचा घाट घालायची. खापराच्या पुरणपोळ्या, कटाची आमटी, भजे, कुरडया, खीर मस्तपैकी गुळाची अशी चमचमीत घमघमीत अशी गरम गरम भजे असा स्वयंपाक. घरात दोन सालदार असो, चार सालदार असो, अजून आजूबाजूची एक दोन मंडळी असो, असा 10-12 लोकांचा पुरणाचा स्वयंपाक आई सकाळपासून करायची.

आणि मग संध्याकाळी बैल मिरून आले रे आले की दारामध्ये सुपामध्ये बाजरी धान्य ठेवायची, औक्षण करायचं सामान ठेवायचे, हळदी कुंकू, पुरणाच्या भल्ल्या मोठ्या दोन पोळ्या ठेवायची गरम गरम अशा छान मौसूत अशा. मग वडील आणि सालदाराय बैल दुडेला घरी घेऊन आले रे आले की आई त्यांना हळद कुंकू लावायची, त्याच्या पायावर पाणी घालायची, आपल्या हाताने ते मौसूत पुरणपोळी खाऊ घालायची आणि ते धान्याचं सूप त्याच्या समोर ठेवायची की बैल आपोआप ते धान्य खाऊ लागायचे. बघा निदान आपल्यावरती बाराही महिने उपकार करणाऱ्या या बैलांचं ऋण खरं म्हणजे एक दिवसाने भेटणं शक्य आहे का? शक्य असं नाही आहे, पण तरीही काही का असं एक दिवस तरी त्याच्या कर्तव्याची दखल आपण घेतली, त्याचा सन्मान केला, हेही काही कमी नाही, हेही नसे थोडके. नेहमीच त्यांना प्रेमाने वागवलंच पाहिजे. पुरी मारायचे लोक काठी असायची हातात, पण बैल इतके हुशार असतात की नुसती काठीवर उचलली तरी ते पळतात बरोबर. शेतकऱ्याचं सालदाराचं बोलणं त्यांना बरोबर कळतं. बैल इतके हुशार असतात की कधी कधी सालदाराला शेतात काम असतं, मग तो काय करतो, बैलजोडी सोडतो, मानेवर जो ठेवतो, सामान सामान टाकून देतो आणि रस्त्याला लावून देतो. फक्त बघा रस्त्याला लावून दिलेले हे बैल न चुकता बरोबर घरी आमच्या दारात येऊन उभे राहायचे. मला याशर मी लहान होते, मला याशर वाटायचे, म्हणायचे मी म्हणायचे अक्का अक्का बघ बघ बघ आपले बैल आले. तर आईला माहीत होतं की बैल बरोबर घरी येतात. धुरकरी म्हणजे सालदार बसलेला नसताना, माणूस नसतानाही बैल आपलं घर कधीही विसरत नाही, बरोबर दारात येतात. असे तर दारात आले की आई मग त्यांच्या पुढे तगारीमध्ये शिळा भाकर तुकडा असेल, शेंगांचे फलपटा असतील, जे काही त्यांना आवडतं ते प्रकारचं खाद्य समोर ठेवायची आणि मग ते बैल मोठं मोठं ते धान्य खायचे. तेवढ्यात कामात पोहोच सालदार यायचा, मग ते बैलगाडी सोडायचा अंगणामध्ये आणि बैल खुंट्याला बांधून टाकायचा, पाण्याच्या बादल्या भरायचा आणि मग त्यांना पाणी दाखव, त्याला पाणी दाखवणे म्हणतात. सकाळी उठले रे उठले माझे वडील की सालदारा पहिलं म्हणणार का रे बैलाला पाणी दाखवलं का? सालदाराने हो आप्पा दाखवलं, बैलांना पाणी पाजलं. म्हणजे बैलांची चौकशी केल्याशिवाय माझे वडील जरी राजकारणात असले, समाजकारणात असले, त्यांना वेळ नसला तरीही आपल्या घरच्या बैलजोडीची चिंता करण्यात ते जराही मागे नसायचे. सालदार दिसलं की सगळ्या चौकशा होणार. बैलाचं काही दुखत आहे का, त्याला दवाखान्यात न्यायचं आहे का, काही जखम झाली आहे का, तो खातोय की नाही नीट, पाणी पितोय की नाही नीट, सगळ्या चौकशा व्हायच्या आणि बैल स्वस्त आहेत म्हटल्यानंतर वडिलांना बरं वाटायचं. त्या काही लहानपणी मला आठवतं आमच्या गावामध्ये घरोघर सुंदर डौलदार शिंगाचे शेतकऱ्यांचे सुंदर सुंदर पांढरे शुभ्र असे धष्टपुष्ट असे बैल होते. आता मृत्यू कोणाला आटळाय, कोणाला टळला, सगळ्यांनाच मृत्यू येतो, बैलांनाही मृत्यू येतो. तर वर्षानुवर्षे 20-20 वर्ष सेवा करून हे बैल थकायचे, त्यांचं वय झालेलं असायचं. मग हळूहळू त्यांचं जेवण कमी व्हायचं आणि ते मृत्यू पंथाला लागायचे. पण कोणीही शेतकऱ्याने कधीही बैलाला वाऱ्यावर सोडून दिला नाही. नुसतं खुंट्याला बांधून सुद्धा त्याला खाऊपिऊ घालायचे, त्याची काळजी घ्यायचे. आणि आमच्या गावामध्ये घरोघर बैलांचे सुंदर फोटो काढलेले होते आणि ओट्यावरती भिंतीवरती ते दिमागदारपणे लावलेले होते. असा थकलेला बैल मेला, त्याचं वय झालेलं असतं म्हणून तर त्याने मान टाकली की मग वाजंत्री बोलवायचे वडील माझे, मोठी बैलगाडी, त्या बैलगाडीत त्या बैलाला चढवायचं, त्याच्यावरती पांढरं शुभ्र असं मोठं कापड टाकायचं, त्याची पूजा करायची आणि मग त्याला गावाबाहेर सोडलं जायचं वाजंत्री सहित. ज्याने आपली इतकी सेवा केली त्याला वाजंत्रीने लोक पोचवायचे. इतक्या या धनाला, पशुधनाला किंमत होती, आजही आहे. पशुधन कमी झालं आहे पण म्हणून त्याचं महत्त्व कमी झालं आहे असं नाही. खेडोपाडी अजून बैलगाड्या आहेत, बैल आहेत, शेतकरी बैल वापरत आहेत, बैल शेती करतायत, कष्ट करतायत. आणि पोळा सण तुम्हाला शहरात फारसा दिसत नसला तरी खेड्यात अजूनही तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो. आम्ही ओट्यावर उभं राहायचो आणि गल्लीतनं पळवत जाणारे ते बैल आहेत ना, काही काही लहान मुलं बैलांना गल्लीतनं पळवत नेतात.
खूप सुंदर दिसतात ते झूल टाकलेले बैल. आम्ही मग संध्याकाळी गंमत बघत बसायचो आणि घरोघर पूजा झाली की मग त्या दिवसाचा पोळा सण संपन्न व्हायचा, साजरा व्हायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी आपलं राहाटगाड ग सुरू. हो, जीवन कुठे थांबतं का? एक दिवस पूजा झाली, आराम झाला, बस दुसऱ्या दिवसापासून सकाळपासून चालणार आलाऱ्या आला की बैलगाडी चालली शेतात. शो मस्ट गो ऑन. जीवन कधीच थांबत नाही, काम चालूच ठेवावं लागतं, कारण थांबला तो संपला. काय मंडळी, कळलं का मग बैलांचं महत्त्व? कळलं का गाईचं महत्त्व? कळलं का आपण गाईला माय म्हणतो? हो, ती दूध देते. घरोघर तुम्ही गाईचं दूध पिता, म्हशीचं दूध पिता. हो, खरं म्हणजे हे दूध त्यांच्या बालबच्चांसाठी असतं, वासरांसाठी असतं, पण आपण इतके स्वार्थी आहोत की आपण सगळं दूध काढून टाकतो, विकून टाकतो आणि घरोघर आपण ते दूध पितो. हो, ते त्याच्यावरती मालकी त्यांच्या पाडसांची आहे, रेड्याची आहे, छोट्या वासरांची आहे. त्यांनी आधी दूध प्यायचं असतं, उरलेलं मग दूध काढायचं असतं, पण आपण इतके स्वार्थी झालो आहोत आधी दूध काढून घेतो, सगळं संपताला आले की मग त्या वासरांना आपण सोडतो दूध प्यायला, रिकाम्या आचळ चोखायला आपण त्यांना सोडतो. इतके आपण आता लोभी झालो आहोत. तुम्ही असं करू नका. तुम्ही समजा शेती व्यवसायात पडलात, हो, काय हरकत आहे? आपली उत्तम शेती असते तर करायला काय हरकत आहे? 2000 रुपयाची बाहेरची नोकरी करण्यापेक्षा तुमची बुद्धिमत्ता जर तुम्ही शेतीला लावली तर तुम्ही लक्षाधीश कोट्याधीश बनू शकता, लक्षात घ्या. आणि अहो, शेतकऱ्याने शेती पिकवली नाही, आपण काय खाणार आहोत मग? दगड माती, सोनं नाणं? अजिबात नाही. म्हणून शेतीचं महत्त्व कधीही कमी होऊ देऊ नका, शेतीला कधीही कमी लेखू नका. सगळ्यात एक नंबर मानाचा धंदा असेल जगायला देणारा धंदा असेल तर तो व्यवसाय असेल तो शेतीच आहे. शेती आहे म्हणून आपण आहोत, धान्य पिकतं म्हणून आपण आहोत. लक्षात घ्या, शेती हा व्यवसाय खालच्या स्तराचा, कमी किमतीचा, समजलात तर तो मूर्खपणा आहे. एक नंबरचा तो व्यवसाय आहे आणि तो सगळ्यांनी तरुण पिढीने जे शिकले त्यांनी उत्तम पद्धतीने यांत्रिक शेती करावी या मताची मी आहे, नाहीतर मानव जातीला भवितव्य राहणार नाही. थँक्यू बेटांनो, बाय बाय.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आणि आता ऐकूयात आरती हवालदार आणि सहकार्यांनी गायलेलं गीत. जगदीश शेवूरकर यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूया पाहुणे या चित्रपटामधलं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांच्या आवाजात ऐकूया ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना. संगीतकार वसंत देसाई.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पैजेचा विडा या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे शांताराम नांदगावकर यांची, संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी, आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ, सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात गरीबा घरची लेख या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं आणि गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: ही भक्ती रचना आपण ऐकणार आहोत जगदीश शिरवूरकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.
1: अगं इटला

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश ठेगुडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात. ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके. आणि हे गीत ऐकूयात लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश ठाकूरकर यांचं गीत साधी माणसं या चित्रपटामधलं. आनंद घन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. गुरुकिल्ली या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: आणि आता ऐकूया कारंबीचा बापू या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत रवींद्र साठे यांच्या आवाजात। या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं।

कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना. गीताला संगीत दिला आहे शंकरराव कुलकर्णी यांनी. आणि हे गीत ऐकूयात अखेर जमलं या चित्रपटामधलं.

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मराठा ते तुका मिळवावा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, पशुधन आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्व श्रोते आणि शेतकरी बंधूंचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण स्वच्छ दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत आणि या स्वच्छ दूध उत्पादनाच्या माहिती संदर्भामध्ये डॉक्टर डी एल रामटेके, कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान कृषी विज्ञान केंद्र करडा, हे आपल्याला माहिती देण्यासाठी आलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपण जाणताच की आपला जो देश आहे तो दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. परदेशी बाजारपेठ काबीज करणं याच्यासाठी आता आपल्याला आवश्यक झालेलं आहे, परंतु शुद्ध दूध निर्मिती जी आहे ती यासाठी फार अत्यावश्यक आहे. तर याची मूलतत्व काय आहेत, नेमकं स्वच्छ दूध म्हणजे काय आहे, या संदर्भात आपण डॉक्टर रामटेके साहेबांकडून जाणून घेणार आहोत. तर मी ईश्वरानंदच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर रामटेके साहेबांचं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार डवरे साहेब.
0: तर डॉक्टर साहेब, सर्वप्रथम आमच्या श्रोते बंधूंना तुम्ही असं सांगा की जसं दुधाची आपण कल्पना करतो की दूध हे पूर्ण अन्न समजलं जातं, पण स्वच्छ दूध उत्पादन हे जे म्हणतो आपण ते नेमकं काय आहे, म्हणजे स्वच्छ दूध म्हणजे नेमकं काय?
1: स्वच्छ दूध म्हणजे निरोगी दुधाळू जनावरांचे स्वच्छ वातावरणात सूक्ष्म जीवाणूचा संसर्ग होऊ न देता काढलेले दूध अशा दुधाची प्रत कमी करणाऱ्या जीवाणूचे प्रमाण अत्यल्प असावे, जेणेकरून ते जास्त काळ टिकेल. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, शास्त्रीय पद्धतीने दूध निर्मिती न केल्यास दुधाची प्रत निकृष्ट होऊन ते जास्त काळ टिकूता येत नाही. तसेच दुधाच्या घटकावर होणाऱ्या रासायनिक क्रियांनी निर्माण होणाऱ्या आम्लतेमुळे दूध नासल्या जाऊन आर्थिक नुकसान.
0: दूध उत्पादन करत असताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जीवाणूंचा, हानिकारक जीवाणूचा प्रादुर्भाव व्हायला नको आणि ते स्वच्छ आणि ज्याला अमृत म्हणतो या खऱ्या अर्थाने ते अमृत लोकांपर्यंत जाण्याकरता हे सगळं आपण टाळून जे दूध आहे ते गेलं पाहिजे, हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. तर मग आता ही जे आपण म्हणतो की स्वच्छ दूध वगैरे जे आहे, तर ही दूध हाताळणीची काही तत्वं आहेत का, आणि असतील तर ती कोणती, ती आम्हाला सांगा.
1: होय डवरे साहेब, यामध्ये दूध निर्मिती व दूध हाताळणी वेळी दुधाला होणारा सूक्ष्म जीवाणूचा संसर्ग टाळणे, एक दुधातील जीवाणूच्या वाढीस आळा घालणे. स्वच्छ दूध उत्पादन तर केले जातेच, तदनंतर दुधाला कमी तापमानावर म्हणजे 4 अंश सेल्सिअस या तापमानापेक्षाही कमी साठवले जाऊन त्याची हाताळणी व वाहतूक देखील त्याच तापमानावर केली जाते. आपल्या देशात मात्र या बाबीवर जास्त लक्ष दिले जात नाही.
0: तर बरोबर आहे, आपण जसं सांगितलं की जीवाणूंचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होणार नाही याची काळजी करणं गरजेचं आहे आणि एका विशिष्ट तापमानावर ते आपण तापवलं पाहिजे. तर त्या सगळ्या बाबी आपल्या देशामध्ये तेवढ्या पाळल्या जात नाही,
1: पाळल्या जात नाही.
0: म्हणून आपल्याकडे जे दूध इतक्या मोठ्या प्रमाणात होतं तर ते बऱ्याच वेळा स्वच्छ दूध आपल्याला मिळत नाही. तर मग आता हे जे आहेत की अस्वच्छ दूध उत्पादनासाठी कोणते घटक जबाबदार आहेत त्याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: अस्वच्छ दुधात जनावरे, दोहन करण्याची अस्वच्छता, दूध दोहन प्रक्रिया आणि सभोवतालचे वातावरण, यामध्ये अस्वच्छ दूध जनावरे यामध्ये आपल्याला करावं लागेल. स्वच्छ व आजारी जनावरे, निरोगी व्यक्तीला संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते. अस्वस्थ स्तन व जनावरे, दोहन करण्यापूर्वी जनावरांची कास व स्तन पाण्याने स्वच्छ धुवून जंतुविरहित करावीत, त्यामुळे जनावरांच्या कातडीला चिकटलेले शेण, केस, काळी कचरा, धूळ इत्यादीतून जीवाणूचा दुधात होणारा प्रवेश रोखला जातो.
0: डॉक्टर साहेब, आता मला असं सांगा की हे जे जनावर जे तुम्ही म्हटलं की अस्वच्छ जर असेल किंवा दोहन करणारा जो दूध काढतो तो जर स्वतः अस्वच्छ असेल तर याच्यामुळे दूध कसं काय अस्वच्छ होतं त्याच्यावर थोडा प्रकाश टाका. की विशेषतः आता आपण समजतो की दूध काढणाऱ्याची अस्वच्छता ही सुद्धा त्या दुधाच्या अस्वच्छतेसाठी कारणीभूत आहे का?
1: हो, तर निरोगी नसलेल्या व्यक्तीच्या शिंकण्याने व खोकल्याने जीवाणूचा प्रवेश होतो. अस्वच्छ हात, कपडे हे देखील जीवाणूच्या संसर्गात कारणीभूत ठरतात.
0: बरोबर.
1: दूध दोन करणाऱ्या व्यक्तीचा वाईट सवयी, जसे म्हणजे तंबाखू खाणे, बिडी सिगरेट पिणे, नाक साफ न करणे इत्यादी गोष्टी ह्या अवलंबून असतात.
0: बरं, आता मला असं सांगा डॉक्टर साहेब की हे जे दूध दोहन प्रक्रिया आहे आणि वातावरण जे आहे आजूबाजूच, याचाही बऱ्याच वेळा दुधाच्या अस्वच्छतेवर परिणाम होतो का? म्हणजे आता कसं होतं की बाजूचं वातावरण जर अस्वच्छ असेल तर एक सर्वसाधारण आपण असं समज असतो की त्याच्यामध्ये अस्वच्छ होतं दूध होऊ शकतं, किंवा दोहन प्रक्रिया जी आहे ती एका विशिष्ट पद्धतीनं जर आपण दोहन केलं तर त्याच्यामध्ये असं काही शास्त्रीय याच्यामध्ये प्रकाश टाकता येईल का आपल्याला, किंवा दोहन प्रक्रिया आणि सभोवतालच्या वातावरणाचा दुधावर जो अस्वच्छतेवर काही परिणाम होतो का?
1: होतो. तर यामध्ये अपूर्ण दोहन, आचळातील शिल्लक दूध हे जीवाणूच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते.
0: बरं बरं बरं.
1: चुकीच्या दोन पद्धतीमुळे थनाला इजा होऊन थन निकामी होतात. दूध काढण्याची व साठवण्याची भांडी अस्वच्छ व जंतुविरहित न केलेल्या भांड्याद्वारे जीवाणूचा प्रवेश दुधात होतो.
0: बरोबर.
1: याचबरोबर सभोवतालचं जे वातावरण आहे, जनावरचा गोठा, त्यातील वातावरण, अस्वच्छ व कोंदड जागी असलेला गोठा जीवाणूचा संसर्ग दुधास होण्यास कारणीभूत ठरतो. त्यासाठी गोठा हवेशीर व मोकळ्या जागेत असावा. दुधाची हातळणी यामध्ये म्हणजे कच्चे दूध एकत्र करणे, थंड करणे, वाहतूक, वितरण, दूध एकत्रीकरण, साठवण, वाहतूक, वितरण या दूध हातळणी प्रक्रिया असून या विविध प्रकारची आहेत.
0: म्हणजे माझं असं म्हणणं असं आहे डॉक्टर साहेब की आता ही जी दुधाची हाताळणी हा जो तुम्ही विषय घेतला तर दुधाची हाताळणी करताना काही विशिष्ट गोष्टीवर लक्ष आपल्याला केंद्रित करावं लागतं का? त्या गोष्टी कोणत्या आहेत ते जर आम्हाला आमच्या दुधाबद्दलना सांगितलं तर ते अधिक फायदेशीर ठरेल.
1: तर यामध्ये आहेत दुधाचे संकलन, दूध थंड करणे, दुधाची वाहतूक, दूध प्रक्रिया, दुधाचे वितरण.
0: बरं बरं बरं बरं. तर ह्या ज्या आहेत ह्या बाबी हाताळताना आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आता डॉक्टर साहेब आपण ह्या ज्या बाबी इतक्या पाहिल्या तर याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ जे दूध उत्पादन आहे त्याच्यासाठी काही आपल्याला टिप्स देता येतील का की बाबा स्वच्छ दूध उत्पादन आपल्याला जे करणं आपण आज आवश्यक आहे
1: आवश्यक आहे
0: आणि ह्या सर्व बाबी ज्या पाहिल्या आपण याच्यामध्ये संक्षिप्त सार म्हणून आपल्याला काही टिप्स आपल्याला सांगता येतील का?
1: हो,
0: ज्याच्यामुळे दूध स्वच्छ निर्माण होईल.
1: हो सांगता येईल ना. यामध्ये जनावरांची स्वच्छता, दूध दोहकाची स्वच्छता,
0: बरोबर
1: दोहन थळाची स्वच्छता,
0: बरं
1: भांड्याची किंवा साधनाची स्वच्छता, दूध दोहन करताना स्वच्छतेबाबत घ्यावीची काळजी,
0: बरोबर
1: वातावरणाची स्वच्छता,
0: बरोबर आहे.
1: तसंही आपला देश कृषी उत्पादनात प्रथम क्रमांकावर असून परदेशी बाजारपेठ काबीज करणे आवश्यक झाले आहे.
0: बरोबर.
1: शुद्ध दुधाची निर्मिती करणे आवश्यक आहे. असे केल्यास स्वावलंबन व आर्थिक विकास आणि आरोग्य निर्मितीसाठी काळपर्तृत्व निवांत गरज आहे.
0: बरं बरं बरं. अतिशय चांगली माहिती डॉक्टर साहेब आपण दिली. शेतकरी बंधूंनो आपण पाहतोय की बाबा दूध हे पूर्ण अन्न आपण ज्याला म्हणतो आणि त्याला अमृताची सुद्धा उपमा दिली जाते. परंतु जर आपलं दूध स्वच्छ नसेल तर हेच अमृत शक्य आहे की आपल्याला ते विष म्हणून कधी कधी स्वीकारण्याचं काम पडू शकते. जर आपण दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करतो तर स्वच्छ उत्पादनासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो आपण जी चर्चा करतो डॉक्टर साहेब की जे स्वच्छ दूध उत्पादनासाठी आपण बोलतो आहोत तर हे जे दूध स्वच्छ उत्पादन करण्याकरता जनावरांचा जो गोठा असतो त्या गोठ्यामध्ये पण काही विशेषतः आपल्याला काळजी घ्यावी लागते का? की गोठ्यामधून सुद्धा बऱ्याच वेळा दूध अस्वच्छ होण्यासाठी आपल्याला कारणीभूत असतं का? तर हे गोठ्याचा काय संबंध स्वच्छ दूध उत्पादनासाठी आहे त्याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: यामध्ये मला एक सांगावं वाटते की जनावरांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत, नियमित शेणपाणी करून झाडून साफ ठेवावेत.
0: बरं.
1: विशेष करून दूध काढण्यापूर्वी गोठ्यातील शेण, मलमूत्र व काडी कचरा काढून साफ करावे.
0: बरं.
1: गोठ्यामध्ये डास, गोचिड, माशा यांचा उपद्रव होऊ नये म्हणून जनावरे चारण्यास सोडल्यानंतर गोठा साफ करून त्यात फिनाइल मिश्रित पाणी शिंपडावे.
0: बरोबर.
1: मॅलेथियनचे 0.1% द्रावणांची फवारणी अधून मधून करावी.
0: बरोबर.
1: ही फवारणी सकाळचीच घ्यावी म्हणजे दिवसभर उग्रवास निघून जातो.
0: बरोबर.
1: व मगच जनावरे बांधावी.
0: बर.
1: गोठ्याच्या भिंती पक्क्या असल्यास त्याचा वर्षातून 1-2 वेळेस चुना लावावा.
0: बर.
1: गोठा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.
0: बर.
1: गोठ्यात खेळती हवा असावी म्हणजे दुर्गंधी राहत नाही.
0: असं असं.
1: हा. सांडपाण्याच्या नाल्या नियमित उपसून घ्याव्यात. त्यामध्ये फवारणी घ्यावी. दूध काढताना व दूध काढण्यापूर्वी 1-2 तास अगोदर कुट्टी, भुसा, मुडघास इत्यादी गोठ्यात आणू नयेत. नसता हवेत त्याचे कण दुधात पडतात व दूध घाण दिसेल.
0: बरोबर आहे. बरोबर. म्हणजे हे किती मोठा याच्यामध्ये या गोठ्याचा आणि स्वच्छ दूध उत्पादनाचा फरक आहे की त्याच्यामध्ये असणारे विविध ज्या स्वच्छतेच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये असणारे कीटक असो किंवा त्याच्यामध्ये घाण असो तर हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छता
1: कारणीभूत होऊ शकतात
0: आणि शिफारसी रसायनं तुम्ही जी सांगितली योग्य वेळी आणि मार्गदर्शनाखाली वापरली तर गोठा जर स्वच्छ असेल तरच दूध आपलं. तर डॉक्टर साहेब जसं गोठ्याचं आपलं दूध स्वच्छ दूध उत्पादनाशी संबंध आहे तसं ही जी दूध ज्या भांड्यात आपण काढतो तर ही दूध काढण्याची जी भांडी आहेत याचा स्वच्छ दूध उत्पादनाशी कसा संबंध येतो आणि आपण कोणत्या काळजीच्या संदर्भात घ्यायला पाहिजे विशेषतः भांड्याच्या संदर्भामध्ये?
1: बरोबर. तर यामध्ये बरेच लोक दूध काढण्यापूर्वी बकेट किंवा मोठ्या तोंडाच्या गुंड्या वापरतात. केव्हा केव्हा पत्राचे तयार केलेले डब्बे वापरतात.
0: बर.
1: दूध साठवून संकलन केंद्रावर नेण्यासाठी तर सर्रास टिनाच्या पत्राचे डबे वापरतात. या डब्याच्या तळाच्या व उभ्या जोडामध्ये असंख्य घाण असते. पूर्वीच्या दिवसाच्या दुधास अंश बसलेला असतो. अशा ठिकाणी जीवाणूची वाढ भरमसाठ होते.
0: बरोबर.
1: मोठ्या तोंडाच्या भांड्यात बाहेरून कचरा घाण शिरण्यात जास्त वाव असतो. लहान तोंडाच्या भांड्यात बाहेरून कचरा घाण शिरण्यात जास्त वाव नसतो. त्यासाठी लहान तोंडाची जर्मन किंवा स्टेनलेसची भांडी दूध काढण्यासाठी व साठवण्यासाठी व वाहतुकीसाठी वापरावीत.
0: म्हणजे आपण असं म्हणतो की लहान तोंडाची, मोठ्या तोंडापेक्षा लहान तोंडाची. बरोबर.
1: तर ही भांडी धुण्यासाठी सोपी असतात. भांडी धुण्यासाठी नेहमी स्वच्छ पाणी वापरावे, सोड्याचा वापर करावा, भांडी गरम व थंड पाण्याने धुवून उघडी ठेवून उन्हात वाढवावी.
0: बरोबर.
1: नंतरच ती वापरावी.
0: असं असं असं. तर मग आता आपण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, पण किती याचा महत्व की जसं आपण मोठ्या तोंडाची जर भांडे ठेवली तर बऱ्याच वेळा तिथे जीवाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात
1: होतो,
0: आणि पूर्वीच्या दुधाचे अंश तिथे राहिले तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणूचा प्रादुर्भाव, हानिकारक जीवाणूचा प्रादुर्भाव. बरोबर आहे. जसं आता या भांड्याचा स्वच्छ उत्पादनाशी संबंध आहे, तसा पाणी पुरवठा आणि जनावराला जे खाद्य देतो आपण याचाही स्वच्छ दूध उत्पादनाशी संबंध आहे का? आणि आहे तर कशा पद्धतीने आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजे?
1: यामध्ये काय होते की या व्यवसायामध्ये जनावरांना पिण्यासाठी, जनावरांना धुण्यासाठी, गोटे धुण्यासाठी, भांडे धुण्यासाठी भरपूर पाणी लागते.
0: बरोबर.
1: पिण्यासाठी जे पाणी आपण वापरतो ते शुद्ध व ताजे व भरपूर असावे.
0: बर.
1: साचलेली डबकी, घाणेरडी तळी, उपसा नसलेल्या विहिरीचे पाणी वापरू नये. यासाठी नदी, स्वच्छ तलाव, हापसा, चांगल्या विहिरीचे गोड पाणी वापरावे.
0: बर बर.
1: पिण्याच्या पाण्याचा हौद व त्याचा परिसर स्वच्छ व शक्यतो कोरडा ठेवा. हौदास अधून मधून चुना लावा. हौदाजवळ चिखल व घाण होऊ नये. त्याचप्रमाणे जनावरांचे खाद्य दर्जेदार व पौष्टिक खुराक द्यावा.
0: बर बर.
1: तो समतोल असावा.
0: असं असं.
1: बुरशी आलेली कुजलेली वरण वापरू नये. दूध काढण्यापूर्वी व काढताना कोबीचे पाने, कांदे, लसूण याची पाने, मूळ घास ही इत्यादी उग्र वास येणारी खाद्य जनावरांना देऊ नये.
0: बरोबर.
1: नसता दुधात या पदार्थाचा वास लागून प्रत खराब होते.
0: अतिशय चांगली माहिती आपण दिली. आपण असं म्हणून राहिला की जर आपण त्याच्यामध्ये शुद्ध पाणी, जसं तुम्ही म्हटलं की जसं आपल्याला पाणी शुद्ध हवं आहे तसं आपण दुधाळ जनावरांना सुद्धा जे स्वच्छ पाण्याचा जर पुरवठा केला तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश दुधामध्ये असतो, तर त्या पाण्याचा पण परिणाम स्वच्छ दूध उत्पादनावर होतो. दुसरी बाब आपण अतिशय चांगली सांगितली की खाद्य जे आहे विशेषतः उग्र वास असणारे जे आहे, लसण आहे, कांदा आहे, तर कधी कधी आपल्याला बऱ्याच वेळा असं जाणवतो की दुधाला वास येतो, तर तो या खाद्यामुळे आपल्याला जाणवतो. तर ह्या जर आपण काळजी घेतली तर दूध हे स्वच्छ
1: होऊ शकतं.
0: तर डॉक्टर साहेब आता असं सांगा की बो साठवणूक ही दुधाची आपल्याला आवश्यक
1: आहे.
0: आता या साठवणुकीमध्ये सुद्धा दुधात दूध जे आहे अस्वच्छ होऊ शकते का? आणि मग ही साठवणूक आपल्याला कशा पद्धतीने करायला पाहिजे की ज्याच्यामुळे दूध हे स्वच्छ राहणं गरजेचं आहे,
1: हे
0: आपण जर गृहीत धरलं, मग साठवणूक कशा पद्धतीची असावी आपली?
1: दुधाची साठवणूक जसं आपण दूध काढणे झाल्याबरोबर दूध पांढऱ्या व पातळ स्वच्छ कापडातून काढून घ्यावे. मोठ्या भांड्यात साठवून झाकून ठेवावे, म्हणजे त्यात झुरळ, माशा, काळी कचरा पडणार नाही. दूध थंड ठिकाणी ठेवावे, म्हणजे दुधाचे तापमान वाढणार नाही.
0: बरोबर.
1: नसता दुधाचे तापमान वाढून दुधात जे काही जीवाणू असतील त्याची वाढ होण्यास मदत होते व जीवाणू दुधातील शर्करेवर क्रिया करतात व दूध आंबट होते.
0: बरोबर.
1: असे दूध तापले असता फुटते किंवा नासते.
0: बरोबर. म्हणून आपल्याला साठवणूक जी आहे ती फार आवश्यक आहे, व्यवस्थित करणं आवश्यक आहे. अतिशय चांगली माहिती आपण दिली. पण डॉक्टर साहेब, याच्यामध्ये आपल्याला सारांश रूपाने काही सांगता येईल का की याच्यामध्ये एक दोनच फक्त बाबी अशा की जर तुम्ही स्वच्छ दूध करायचं असेल उत्पादन तर याच्यासाठी एक दोन गोष्टी काही सांगते?
1: तर यामध्ये आपल्याला असं करता येईल की निरोगी जनावर असावे, गोठा स्वच्छ ठेवावा.
0: बरोबर आहे. आणि
1: दिवसभर सूर्यप्रकाश
0: सुद्धा आपल्याला
1: सूर्यप्रकाश व्यवस्थित असायला पाहिजे, हवा खेळती असायला पाहिजे, पाणी पाजा शुद्ध आणि ताजे.
0: तर ह्या सगळ्या बाबी डॉक्टर साहेब आपण ज्या सांगितल्या ह्या जर आपण पाळल्या तर नक्कीच आपलं दुधाचं उत्पादन जे आपलं चांगलं आहे ते स्वच्छ दूध उत्पादनामध्ये त्याच्यामध्ये होईल. तर ही जी माहिती आपल्याला डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितली अतिशय चांगल्या प्रकारची माहिती, ज्याच्यामुळे आपण स्वच्छ दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये फायदा घेऊ शकतो, याबद्दल मी स्वरांच्या वतीनं आणि आपणाच्या वतीनं पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांचे आभार मानतो. नमस्कार.
1: नमस्कार.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात शरद निफाडकर यांचं चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश शेगुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. ऐकूया नंदिनी या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार विश्वनाथ मोरे.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 12.
2: लता मंगेशकर आणि सुरेश फाळकर यांच्या आवाजात लक्ष्मी या चित्रपटामधलं गीत, जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या
1: क्रमांकावर. रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात. विठ्ठल वाघ यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: हे गीत आपण ऐकलं देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं.
1: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचं

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मंगळसूत्र या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू। बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाऊनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप। म्हणजे आजही आपल्या बरोबर आहेत प्रोफेसर ज्ञानोबा ढगे, निफाडच्या कॉलेजमध्ये गेली 20 वर्षापासून ते शिक्षण क्षेत्रात आहेत। समाजशास्त्र शिकवतात, नागरिक शास्त्र शिकवतात आणि ग्रामीण विद्यार्थ्यांशी त्यांचा संबंध जास्त आहे। सर, मागच्या वेळेस मी तुम्हाला डायरेक्ट विचारलं होतं डिग्री घेऊन काय होतं। आता तुमच्या इथला ग्रामीण विद्यार्थी आला, 3 वर्ष शिकला, कधीतरी 5 वर्ष शिकला, चल आपण टेक्निकल एज्युकेशन सोडून देऊ, बी ए बी कॉम बी एस सी कन्सिडर करू, हा विद्यार्थी शिकला, तो डिग्री घेऊन पासआउट झाला, त्याच्यानंतर आता त्याची परिस्थिती कशी कशी असते? त्याला परत शहरात यायचं असतं का, त्याला लग्नाची घाई असते का, त्याला पुन्हा शेतातच जायचं असतं, त्याला शेतात जायचं असतं तर त्याला व्हाईट कॉलर, आता मी ग्रॅज्युएट आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, तर मी शेती का करू, मला शहरातच गेलो पाहिजे, असा इगो निर्माण होतो का? असे विद्यार्थी आहेत जे त्यांच्या एज्युकेशनचा फायदा त्यांच्या परंपरागत त्यांचा जो व्यवसाय आहे, शेती आहे, त्याच्यात करतात, आणि नोकरीची परिस्थिती काय आहे?
8: बरोबर, एक खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला, परंतु माझा अनुभव असा आहे की मागच्यापेक्षा पुढची पिढी हे ना हुशार जास्त असते, आपल्यापेक्षा हुशार जास्त असते, निसर्गातच ते असतं तसं, त्यांना सुविधा जास्त मिळाल्या असतात, त्या काळामध्ये संशोधन झालेलं असतं, बऱ्याच गोष्टी त्यांना सोप्या गेलेल्या असतात। आणि माझं निरीक्षण असं आहे, हे विद्यार्थी घाबरत नाही, त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे, तो परिस्थितीला भिडायला तयार करतो। दुसरी गोष्ट अशी की एक काळ असा होता की कॉलेजचं शिक्षण करायचं म्हणजे फुल टाईम शिक्षणच करायचं, आताची मुलं असं करत नाहीत, पार्ट टाईम ते जॉब करतात, काही ना काही घरी हातभार लावतात आणि शिक्षण घेतात, त्यातनं ते
7: ग्रामीण
8: भागात सुद्धा, म्हणजे असं की हे नाही, मुलींना सुद्धा मी खूपदा विचारलं काय करतात, सर तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, मी ज्या निफाड भागातनं येतो आमच्याकडे द्राक्ष शेती जास्त आहे, तर वेळी यावेळी पाऊस पडतो, आभाळ येतं, अशा काळात सकाळी जितके माणसं घरातले असतात तेवढे कमी पडतात फवारणीसाठी वगैरे, तर आमच्या माझ्या महाविद्यालयातल्या मुलींना सायकल चालवता येते का नाही मला माहीत नाही, पण सगळ्या मुलींना ट्रॅक्टर चालवता येतं, कारण पहाटे उठून त्यांना कधीतरी फवारणीचं औषध मारायचं असतं आणि त्यामुळे त्यांना ते ट्रॅक्टरनं गरजेचं असतं। म्हणजेच या मुलं असतील किंवा मुली असतील, खऱ्या अर्थानं हे स्वतःच्या पायावर उभे राहूनच ते सगळं शिक्षण घेत आहेत। आणि दुसरी गोष्ट अशी, काहींचे स्वप्न असतात की आम्हाला कुठेतरी मोठ्या पोस्टला जायचं, काहीतरी जायचं, मग हे मुलं मात्र एक थोडंसं व्हिजनरी मिशननं त्या ठिकाणी काम करतात, अभ्यास करतात आणि पुढच्या शिक्षणासाठी ते अनेक चांगलं क्षेत्र निवडतात आणि त्या ठिकाणी जातात। तुम्ही एक दुसरा प्रश्न विचारला, हे खरंच पदवीनं मुलं ते व्हाईट कॉलर घेऊन मग शिक्षण झाल्यानंतर काम करतात का? कदाचित शिक्षणामुळे त्यांना दिशा मिळाली असते, कदाचित कष्टाची कामं करणार नाहीत, परंतु थोडं स्मार्ट वर्क म्हणतो आपण अशा प्रकारचं वर्क ते त्या ठिकाणी करतात, म्हणजे आपल्या वडिलासारखी पारंपरिक शेती नाही करणार, त्या शेतीमध्ये नवीन काहीतरी प्रयोग करतील आणि त्या अनुषंगाने उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करतील, किंवा त्या शेतीला आधारित एखादा उद्योग करतील, शासनाच्या विविध योजना त्या ठिकाणी राबवतील आणि तो त्या ठिकाणी पुढे जातो। आणि म्हणजे महाविद्यालयामध्ये जेव्हा विद्यार्थी येतो, त्या विद्यार्थी आल्यानंतर त्याचं व्यक्तिमत्व सर्वांगीण विकासाचं होण्यासाठी अनेक योजना महाविद्यालय राबवतं, उदाहरणार्थ बघा राष्ट्रीय छात्र सेना योजना असेल, राष्ट्रीय सेवा योजना असेल, विद्यार्थी विकास मंडळ असतं बऱ्याच महाविद्यालयांमध्ये, तुमचं स्पोर्ट्स क्लब असतं, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेल असतं, प्लेसमेंट सेल असतं, किंवा सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंटचे काय वेगवेगळे प्रयोग असतात, या अनुषंगाने अनेक विविध प्रकारचे मान्यवर त्यांना त्या ठिकाणी व्यक्तिमत्व विकासाचे धडे देत असतात किंवा राष्ट्रबांधणीचे धडे देत असतात आणि त्यात त्याचं व्यक्तिमत्व फुलतं। म्हणजे 3 वर्षाचा काळ केवळ तो त्या विषयाचा अभ्यास करत नाही तर त्या विषयाबरोबरच ज्या पूरक सुविधा असतात, पूरक उपक्रम असतात, त्याचा पण त्या ठिकाणी अभ्यास करतो. आणि हे करताना बऱ्याच असं वाटतं की महाविद्यालयाचं आयुष्य म्हणजे शाळेसारखं कंपल्सरी नसतं, वर्गात बसणं असं नाही. पण महाविद्यालयामध्ये सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं शिकवतो. त्यानुसार काही कडवे पण औषधाची घोट असतात, ते पण आम्ही त्यांना देतो. म्हणून त्यांना बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीमध्ये कंपल्सरी त्या ठिकाणी भाग घ्यावा लागतो. म्हणजे कला असेल, अभिनय असेल, राष्ट्रीय छात्रसेना असेल, या सगळीकडे तो विद्यार्थी असतो. आणि अलीकडच्या काळात तर NEP 2020 नुसार आपण जर बघितलं असेल तर आता विद्यार्थ्यांना कम्युनिटी सर्व्हिसेस असतील, सगळं शिक्षणच स्टुडंट ओरिएंटेड झाले, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यावा लागतो. उदाहरणात बघा, माझा विषय राज्यशास्त्र आहे, माझ्याकडे BA ला जो मुलगा पॉलिटिकल सायन्सला आला त्यांनाच शिकवायचो. पण आता ओपन इलेक्टिव नावाचा पेपर आला आहे, त्याच्यामध्ये पेपरचं नाव आहे सुजाण नागरिकत्व. हा पेपर कोणी घ्यायचा आहे? BSc च्या मुलांनी घ्यायचा आहे, BSc कम्प्युटर सायन्सच्या मुलांनी घ्यायचा आहे, कॉमर्सच्या मुलांनी घ्यायचा आहे. म्हणजे आता माझे विद्यार्थी हे 3 शाखेचे विद्यार्थी माझे विद्यार्थी झालेत. म्हणजे आता विभुक्ता विशेषता या ठिकाणी आले, मल्टी डिसिप्लिनरी शिक्षण त्या ठिकाणी आलं. म्हणजे आता त्या विद्यार्थ्याला, म्हणजे केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्याला फक्त लॅबमध्ये काय चाललं हे नाही बघायचं, की आपल्या देशाच्या राजकारणात काय सुरू आहे त्याला पॉलिटिकल सायन्स पण अभ्यासायचं आहे, आपले आर्थिक व्यवस्था कसं काय, आपले धोरण आहेत त्याला पण ते अभ्यासायचे. म्हणजे पूर्वी एककल्ली एकांगी शिक्षण होतं, आता ते राहिलं नाही, आता त्याला सगळ्या बाजूनं त्याला विचार करावा लागणार आहे. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. खूप मोठा सायंटिस्ट होतो आणि जगाची राज्याची धोरणं जर माहीत नसतील तर त्या ठिकाणी धोका होण्याची शक्यता असते. पण आता असं असणार नाही, त्या किमान पक्षी जगण्यापुरतं त्याला पॉलिटिकल सायन्स माहीत पाहिजे.
7: तुम्ही काय शिकवतात?
8: मग सुजाण नागरिकत्वामध्ये नागरिक कसा असला पाहिजे, नागरिकत्वाने कुठले कायदे पालन केलं पाहिजे, देशाची संसद, राज्याची विधानमंडळ नागरिकांसाठी काय काय कामं करते,
7: पण 5वीपासून शिकवतात.
8: पण तेव्हा आपण नागरिक शास्त्र फक्त 25 मार्काला शिकवायचो, आता पूर्ण पेपर आहे 100 मार्कांचा.
7: पण सर मला एक प्रामाणिकपणे सांगा, आय एम व्हेरी सॉरी, आजकाल विद्यार्थी फक्त पास होण्यासाठी गाईड बघतो, नोट्स बघतो आणि हे देतो, तर हे असे सब्जेक्ट शिकून त्याच्या मनावर परिणाम होत असेल असं वाटतं तुम्हाला? मला एक प्रामाणिक उत्तर द्या.
8: सर याच्याकडे असं बघितलं पाहिजे, साधी गोष्ट आहे, तुम्ही 4थी 5वीला कितीतरी असाल तेव्हा कुठं तुम्ही पडला होतात ती तुमची आठवण तुमच्या डोक्यामध्ये असते, तुम्हाला कुठल्या तरी गुरुजीने एक छेडी मारलेली असते तुमची आठवण डोक्यामध्ये असते. हा विद्यार्थी किमान तो पुस्तक तुम्ही जे म्हणतात गाईड वगैरे तो जर त्या परीक्षेपुरतं वाचत असेल, ते वाचतोय, त्याला 2 वाचावत लागेल आणि 1 लिहावं लागेल पेपरमध्ये, त्याच्यामध्ये त्या अर्थाने त्याकडे 3 स्मरण झालं. म्हणजे 3 का होईना त्याने ते वाचलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या ते कुठल्या तरी अचेतन मनामध्ये म्हणा त्याच्यामध्ये अनकॉन्शियस माइंडमध्ये ते वाचलेलं लक्षात राहतं त्याच्या, ते असणारच आहे. म्हणजे सगळ्यांकडनंच आपण 100% अपेक्षा करू शकत नाही, परंतु त्याच्या त्या मन पटलावरती कुठंतरी त्याचा एक छानशी लकीर पडलेली असते आणि ती कधी ना कधी त्याच्या आचरणामध्ये येतेच, याच्याकडे आपण असं बघितलं पाहिजे.
7: तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात की काय सर?
8: मी नवीन पिढीवरती माझा विश्वास खूप जास्त आहे.
7: कारण
8: असे की मी बघितलं, सर मी या मुलांमध्ये वावरतोय, प्रचंड आत्मविश्वास आहे मुलांमध्ये, मुलींमध्ये घाबरत नाही.
7: मग सुसाईडचं प्रमाण वाढलं काय?
8: सुसाईडचं प्रमाण हा उच्च शिक्षणामधला विद्यार्थी करत नाही.
7: डिप्रेशनचं प्रमाण वाढलं काय?
8: प्रमाण हे आपलं 10वी 12वी झाल्यानंतरचा जो काळ असतो त्या काळातल्या अपेक्षा पालकांच्या त्या, परंतु जेव्हा तो विद्यार्थी उच्च शिक्षणामध्ये येतो तेव्हा तो डिप्रेशनमध्ये जात नाही आणि तो शिक्षण घेताना जातच नाही डिप्रेशनमध्ये. तो पुढे त्याचे काहीतरी फॅमिली मॅटर तयार होतात किंवा काहीतरी गोष्टी असतात त्यामुळे ते होत असेल, परंतु आणि ही आपवादात्मक परिस्थिती असते. कुठल्याही समाजात घ्या, आमच्या सगळा मानवी इतिहास जरी घेतला तर त्या आपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या गोष्टी होत असतील. पण आपण जर सर्वसामान्य सिद्धांत बघितला तर मुलं पॉझिटिव्ह आहेत, ताकदवान आहेत. मला फक्त हात जोडून एवढंच सांगायचंय ज्येष्ठांना की आपलं ज्येष्ठत्व ह्या पोरांवर लादू नका.
7: म्हणजे काय?
8: म्हणजे आपण काय करतो की तुम्ही ज्या तशा परिस्थितीत वाढलात ना तशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांनी वाढलं असं पाहिजे. बरोबर आहे. समजा सासूच्या काळामध्ये व्हॉट्सअप नव्हतंच, ती काय व्हॉट्सअपला येणारच नाही, तुमच्या माझ्या कॉलेज लाईफमध्ये इंस्टाग्राम नव्हतं, फेसबुक नव्हतं, आपण तेव्हा नव्हतोच. आता ह्या हे पोर जन्मताच्या काळामध्येच ते आलेलं आहे. तुम्ही आता म्हणू शकत नाही तू फेसबुकवर जाऊ नको जाऊ, व्हॉट्सअपवर नको जाऊ. उलट त्यांच्या काळातल्या ज्या वैज्ञानिक सुविधा आहेत त्यांना घेऊ द्या. आपल्या काळात नव्हतं हे आपलं दुर्दैव.
7: म्हणजे त्यावेळेस आपल्याला आपण जसं कॅल्क्युलेटरचा विरोध करत होते आपल्याला,
8: हो
7: तसं आपण यांना व्हॉट्सअपला आणि सोशल मीडियाला विरोध करतो, ते करून चालणार
8: नाही. चालणार कोरोनाच्या काळामध्ये सर हा व्हॉट्सअप सोशल मीडिया हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मनंच मुलांना आपण 3 वर्ष शिकवलेलं आहे. ते जर नसतं आपल्याकडे तर आपलं शिक्षण खंडित झालं असतं. म्हणजे तो शेतावरती बांधावरती कुठे असू द्या, तो मुलगा मोबाईल घेऊन जायचा, त्याच्यावरती झूम मिटिंग असेल किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म असेल ऑनलाईन शिक्षणाचे, त्याच्यावरती तो यायचा आणि त्यातनं तो काही शिकवायचा. म्हणजे त्या काळात त्या विद्यार्थ्याची पण कसरत झाली.

0: त्या शिक्षकांची पण कसरत झाली. सुविधायुक्त महानगरांमध्ये जे शक्य होतं पण वाडी तांड्यावरती वस्त्यावरती कसं केलं असेल शिक्षकांनी, त्या शिक्षकांचे संघर्ष आम्ही मांडले फार मोठे असे कादंबरी.
1: सांगा ना तुमचा कोरोनाच्या पिरियड मधला तुमचा टीचिंगचा अनुभव एखादा सांगा ना थोडक्यात.
0: सर कोरोनाचा काळ म्हणजे भीषण, म्हणजे माझ्यासोबतचा माणूस कोरोनाग्रस्त व्हायचा, कोणी मृत्यूमुखी पडायचं, काहीतरी व्हायचं. अशा काळामध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यांना शिक्षण करणं बरं. सगळ्यात महत्वाचं हे ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म आले,
1: सगळे ग्रामीण भागात सगळ्यांकडे मोबाईल होते,
0: मोबाईल नव्हते पण मुलांना एकत्र या म्हणायला तर ते कोरोनाची काळ त्या काळात नव्हता. मग त्यावेळेस आम्ही मग काही लेक्चर रेकॉर्ड करायचे, त्याला लिंक पाठवायची, जेव्हा कधी तुझ्याकडे मोबाईल येईल तेव्हा बघ. पण त्या काळात एक झालं की पालकांनी मोबाईल विद्यार्थ्यांकडे दिले, ज्या पालकांकडे मोबाईल नव्हते त्यांनी कुठून तरी ती उपलब्ध करून दिली. परंतु त्या काळातली तो संघर्ष जे ना पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा तो खूप घातक होता. कसा होता, एक तर या आजारापासून भीती, नंबर दोन आर्थिक अफवा आणि आर्थिक तरतूद करावं लागायची ना.
1: पूर्ण कोलॅप्स झाले होते,
0: कोलॅप्स 10-15 हजाराचा मोबाईल घेऊन तो ऑनलाईनमध्ये येणं, शिक्षण घेणं, त्याच्यात पुन्हा ऑनलाईन पेपर झाले, ऑनलाईन परीक्षा झाल्या. ऑनलाईन परीक्षेच्या काळामध्ये त्या मुलाला किती त्या अनुषंगाने त्याची सुविधा आम्ही कॉलेजमध्ये केली होती. परंतु ठीक आहे, पण काही भागांमध्ये ती नसेल, काही पेपर असे असतात की ती मोबाईलवर पण सोडू शकला असतात. तर तो काळ फार गमतीशीर होता आणि मुलांचे प्रॉब्लेम कळाले. सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की सकाळी 7:30 लेक्चर असायचं, तो बिचारा कुठं शेतामध्ये काय दारे पकडतोय आणि काहीतरी पाणी देतोय, तो कष्टातून कोणती दूध घालत दूध घेऊन येतोय आणि तो लेक्चर ऐकतोय का बाजूला. आम्हाला तो मग आमचा विद्यार्थी कळाला, आम्हाला वर्गात मस्त युनिफॉर्ममधला आलेला विद्यार्थी बघण्याची सवय. पण आम्हाला खरा परिस्थितीला भांडणारा झगडणारा विद्यार्थी त्या ठिकाणी दिसला आम्हाला कोरोना काळामध्ये. आमचे डोळे उघडले, अरे त्याचं दुःख हे त्याचं दुःख नाही तर आमचं पण दुःख आहे. आणि मला असं वाटते शिक्षकांनी आपल्या सगळ्या जी ताकद आहे ज्ञान प्रसाराची सगळी वापर करून वर्गामध्ये ज्ञान निर्मिती ज्ञान वाटप केलं पाहिजे, तरच हा पुढचा विद्यार्थी तयार होऊ शकेल. किंवा पुढची पिढी बिघडते ते काय करत नाहीत मग आपण काय करत, असं नाही. उलट शिक्षक हा विद्यार्थ्यापेक्षा 2 पावलं 10 पावलं पुढे पाहिजे. प्रचंड त्याचं ज्ञान पाहिजे, त्या विषयातलं ज्ञान पाहिजे, वाचन पाहिजे. आणि जर विद्यार्थी निराशावान असला तर शिक्षकाचं कामच आहे त्याला आशावान करणं. तो जर करू शकत नसेल तर शिक्षक कुठला असणार, तो त्याचं कामच आहे. हे सगळं कधी वाटत असेल ना आभाळ सगळं फाटले पाऊस पडतोय, तुमचं काम आहे की तिथं आभाळ ते टाचायचं आणि पाणी पडता कामा नाही, ही गोष्ट आपण त्यागलं. आणि या देशामध्ये किती मोठी शिक्षकाची परंपरा आहे सर. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक होते, सावित्रीबाई फुले शिक्षिका होत्या, साने गुरुजी
1: काम तर
0: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक सुद्धा शिक्षक प्राध्यापक होते. म्हणजे मोठी परंपरा आहे देशामध्ये. ही एवढी परंपराचे वारसदार आपण असू तर ह्या आपल्याला असं करून चालणार नाही.
1: सर आपण आता फक्त विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय, तुमचा 20 वर्षाचा अनुभव आहे आणि तुम्ही खूप पॉझिटिव्ह शिक्षक आहात. मला वाटतं तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये बरेच पॉप्युलरही असतात. आजच्या तारखेला सध्या ह्या वर्षी किंवा ह्या 1-2 वर्षात जे टीचर्स जॉईन झालेत, जे प्रोफेसर जॉईन झालेत, त्यांची मेंटॅलिटी कशी आहे?
0: एक झालं की शिक्षकांचे पगार बऱ्यापैकी आता सातव्या वेतन आयोगाने चांगले केलेले आहेत. एक आर्थिक प्रश्न थोडासा आमचा कमी झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी झाली की तुम्ही प्रश्न विचारला की शिक्षक भरतीच मुळात फार कमी झालेली आहे, नाहीच्याच बरोबर आहे. म्हणजे ज्या तुटपुंजे आलेत सर, आता एक फार मोठा वर्ग आपल्याकडे म्हणजे प्रायमरीपासून ते साधारणतः इंग्लिश स्कूल असेल, सिनियर कॉलेज असेल, ज्युनियर कॉलेज, नॉन ग्रँडचं धोरण आपल्याकडे फार मोठं आहे. आणि आपल्याकडे विनाअनुदानित शिक्षक खूप संख्या खूप जास्त आहे. म्हणजे तुम्ही मला विचारू नये आणि मी सांगू नये इतक्या कमी पगारावरती हे लोक शिकवत आहेत, पोटाला चिमटा देऊन शिकवत आहेत. मग त्यांचा हा जर गंभीर प्रश्न बघितला तर मग ते शिक्षणामध्ये आशावाद कुठून आणणार?
1: एवढं पेमेंट कमी येतं तर मग त्यांना दुसरा पर्याय नाही म्हणून ते शिक्षक बनत आहेत का?
0: मी एखादी पदवी घेतली, MEd सेट नेट PhD झालो आणि माझी अपेक्षा
1: असते सेट नेट होऊन जॉब नाही आहे.
0: हो नाही, जॉब नाही आहे, सेट नेट झाले, PhD झाले, ते अजून ग्रँटवरती नाही सर. 20-20 वर्षापासून लोक नॉन ग्रँटवरती काम करतायत.
1: मी विचारू शकतो का पेमेंटमध्ये किती फरक असतो, किती टक्क्याचा फरक असतो?
0: 90% फरक असतो.
1: काय बोलताय,
0: म्हणजे 10,000 काम करणार आणि 1,00,000 काम करणार असा फरक असतो सर.
1: अरे बापरे, हो त्याचं सायकोलॉजिकली त्याला किती डिस्टर्ब असेल. मी तेच शिकवतो, मला तेवढंच पॅशन आहे. एखादा असेल ना सर तुमच्या सारखा शिकवणारा, पण मला 10,000 त्याला 1,00,000 त्याला त्रास किती होत असेल?
0: सैन्य झालं, समाज झाला,
1: पोटावरच चालतो
0: आणि पाशी पोटी त्याला काहीतरी चांगलं समाज परिवर्तनाचं काम करायला सांगितलं करेल का तो? असं होणार नाही. त्यामुळे मी म्हणतोय की शिक्षण क्षेत्राकडे
1: ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे, पैशाची तरतूद करायला पाहिजे का?
0: मग ते तुम्हाला म्हटलं शिक्षणामध्ये आपला GDP वाटा वाढवला पाहिजे.
1: मग हे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये इतके प्रचंड फीस घेतात, तिथं
0: नाही, तिथे सुद्धा नाही ना,
1: तिथे सुद्धा पेमेंट नाही.
0: कदाचित ऑन रेकॉर्ड भरपूर दाखवत असतील पण प्रत्यक्षात मिळते
1: का नाही, मिळतं की नाही हे माहिती नाही,
0: हा प्रश्न गंभीरच आहे.
1: तुमचा संबंध नाही त्या विषयावर,
0: त्याच्या मला ते माहित नाही, परंतु गंभीरच प्रश्न आहे ते. पण त्यासाठी जसं आपण एक साधी गोष्ट आहे सर
1: मला एक सांगा, म्हणजे तुम्ही पुढची पिढी म्हणताय, पण तुम्ही गुरुलाच खायला पैसे देत नाही, मग तो गुरु रिकाम पोटी कस काय तुम्हाला शिकवेल, पुढची पिढी घडवेल कशी?
0: नाहीच घडवणार ना तो.
1: त्याची इच्छा जरी असली तो पहिले तो त्याचं पोट बघेल ना, त्याचं कुटुंब सांभाळायचं, त्याला
0: कुटुंब मुलं आई वडील सांभाळायचे आहेत, पत्नी सांभाळायची आहे, किंवा पतीला पत्नीला पती सांभाळायचा आहे, कुटुंब सांभाळायचं, मग ते कस काय असं करणार?
1: हो सर मला आता एक हा पण प्रश्न विचारायचा आहे. लोक हेही म्हणतात की ज्यांना ग्रँड बिंट आहे त्यांचे पगार अति जास्त आहेत.
0: अति जास्त नाहीत, कुठली व्यवस्था ही असं काही फार कोणाची लाड करत नाही, जे नियमामध्ये बसतं त्याच करतं.
1: मग नियमच खूप असे केलेत की त्यांना इतका पगार आहे, मग बाकीच्यानं पेमेंट दिले त्यांच्याकडे पैसे नाही, मग हे इम्बॅलन्स कसं?
0: नाही नाही, उलट सर, आपल्याकडे शिक्षकांना आपण म्हणतोय त्यापेक्षा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर गेलात एक दोन वर्षामध्ये त्या मुलाचं कितीतरी ह्याच्यामध्ये पॅकेज जास्त आहे. त्यामानाने आपल्याकडे शिक्षकांचे पगार किंवा कुठल्याही ह्याचे जास्त फारसे पगार नाही आहेत. तो फार फार तर काय करतो, आपल्याकडे शिक्षक काय करतो, रोजचं जगणं जगतो, फार फार त्याच्या एखादा फ्लॅट मागे पडत असेल, एखादी पूर्वी पडत असेल, एखाद्या मुलीचं लग्न करत असेल किंवा मुलाचं लग्न करत असेल, याच्यापेक्षा जास्तच्याकडे काही असं उरत नाही, म्हणून त्याचं ते आपल्याला दिसतं तसं. म्हणजे साधं उदाहरणच घ्या की तुम्हाला असं वाटतं की आमच्या प्रथम 3 लाख पगार आहे, तो रिटायरमेंटला होत असेल ना, तो 40,000-50,000 सुरुवात त्याची असते. सेवानिवृत्तीच्या नंतर त्याचा कदाचित रिटायरमेंटच्या काळामध्ये तो पगार काही वाढत असेल, पण त्या दरम्यान महागाई वाढते. म्हणजे शासनाचं असं काही नाही की विनाकारण कोणाचे पगार, त्याचं ते नियमामध्येच असतं सगळं, आपल्याला तसं वाटतं.
1: नाही मग मला एक सांगा, एक कॉलेज आहे, 1,000 स्टुडंट्स आहेत, तर त्याच्यात टीचर्स किती असतात?
0: आता आपल्याकडे समजा 40 विद्यार्थ्यामागे एक टीचर धरा, त्या
1: अनुषंगाने साधारण किती झाले,
0: शाळेचं सांगितलं तुम्हाला, पण आपल्याकडे सब्जेक्ट वाईज टीचर असतात.
1: नाही आपण एक रफ कॅल्क्युलेशन काढतोय, तर मला हे विचारायचंय, समजा एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये 100 टीचर आहेत, तर त्याच्यातले ग्रँडचे किती असतात?
0: आता सध्याचं प्रमाण सर सिनियर कॉलेजचं जर बघितलं तर साधारणतः ग्रँडचे साधारणतः 10-15-20 शिक्षक असतील फार फार, तर
1: 80
0: शिक्षकांचे आता आपल्याकडे नॉन ग्रँडला सध्या.
1: त्यांचं किती विचारांचा हाल होत असेल, कसं काय मॅनेज करत असतील, काय होतंय? मग ते ऑब्व्हियसली ते ट्युशन्स घेणारच ना सर, त्यांना दुसरा पर्याय काय? मग
0: त्याला पर्याय नाही, त्याला स्वतःला सर्व्हाइव्ह
1: व्हायचं
0: त्या गोष्टी करायच्या. मग त्यासाठी अनुषंगाने मग शासन वेळोवेळी कसं झालंय सर, आपल्याकडे म्हणजे आपण शिक्षणाकडे
1: दुर्लक्ष करतोय का?
0: आपण दुर्लक्ष करण्यापेक्षा पाहिजे तेवढं महत्व देत नाही सर. साधी गोष्ट सांग तुम्हाला की आज आपल्याकडे महानगराच्या शाळा, जिल्हा परिषद शाळांची प्रमाण किती कमी झालं आणि खाजगी इंग्लिश स्कूल मोठ्या प्रमाणात वाढल्या, त्यामुळे काय झालं की आज मला माझा पाल्ले मराठी शाळेत टाकायला मला वेळच मिळत नाही, ढकलावं लागते मला इंग्लिश स्कूलला, कारण माझ्या बाजूला ती शाळाच नाही आहे, उपलब्धच नाही, सुविधाच नाही, आणि मग काय करतो की मी ढकलतोय तिकडं मुलांना.
1: म्हणजे याच्यात समाजाची पण चूक आहे का?
0: समाजाची मोठी चूक आहे.
1: कशी?
0: समाजाने त्या त्यावेळेस ती भूमिका घेतली पाहिजे. उदाहरण सांगतो तुम्हाला की मी जर शेतकरी असेल तर माझ्या शेतीच्या उत्पादनासाठी मी लढे काढतो, मोर्चे काढतो, बरोबर आहे. मी कर्मचारी असेल तर मला DA वाढावा, पगार वाढावा, वेतन लागावा, म्हणून मी माझी भूमिका मांडतो, कुठेतरी काय मांडतो. पण मी पालक पण आहे ना, पालक म्हणून मी काय भूमिका घेतली आतापर्यंत? मी माझा मुलगा शाळेत टाकतोय, कॉलेज टाकतोय.
1: पालक म्हणून माझी एकच भूमिका, माझा मुलगा एकदम मोठ्या शाळेत जावा.
0: पण मी त्यासाठी
1: शासनासाठी किती फीस भरायला मी तयार
0: आहे, पण त्याच्यामध्ये पुन्हा स्पर्धा आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा तो चांगल्या स्कूलला टाकेल, ज्याच्याकडे पैसा नाही त्यांची मुलं टाचा घालत कुठे जातील, हा मोठा प्रश्न आहे ना. त्यासाठी कुठलाही समाज हा पुढे कधी जात असतो की त्या समाजातले लोक किती जागृत आहेत, समाज त्या अनुषंगाने कसे बघतात ते. आणि आपल्याकडे लोकशाही व्यवस्था आहे, लोकशाहीमध्ये फक्त लोकांनी मतदान करणं म्हणजे लोकशाही नाही आहे, माझा विषय पॉलिटिकल सायन्स आहे. लोकांनी प्रत्येक गोष्टीमध्ये सक्रिय सभा घेतला पाहिजे. उदाहरण सांगतो, आता शासन प्रशासन असतं, मी एखाद्या गावामध्ये राहत असेल तर माझ्या गावात मध्ये गावातल्या बुद्धिवंताचे काही सल्लागार कमिटी आहे का? गावाचा विकास करायचा आहे, सरपंच साहेब करतील, उपसरपंच करतील, ग्रामपंचायत करेल, ग्रामसेवक करतील, सगळं करतील, पण एक सल्लागार समिती त्या गावामध्ये पाहिजे की आपल्या गावाचे प्रश्न काय आहेत. तसे एखाद्या नगराची एखादी सल्लागार समिती पाहिजे, या नगरामध्ये काय आहेत. आपण फक्त काही घटना घडली म्हणून पोलिटिशनला जायचं का? पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसुद्धा गावात त्या नगरामध्ये येऊन उपचार काढून गप्पा मारून गावाचे काय प्रश्न आहेत, समाजाचे काय प्रश्न आहेत हे विचारलं पाहिजे ना, तर हे लोकशाहीचा गाडा पुढे जाईल. आपल्या लोकशाही का आजच संपवायची नाही, लोकशाही आपल्याला अजून 100 पिढ्या न्यायची पुढे. जर 100 पिढ्याचा विचार करायचा असेल ती लोकशाही प्रत्येकाच्या काळजात, मनात, मस्तकात, घरात, दारात, कॉलनीमध्ये गेली पाहिजे, मग ती जाईल कधी?
1: सर तुम्ही पॉलिटिकल सायन्स शिकवणार म्हणून विचारतो, भारतीय समाज लोकशाहीसाठी तयार आहे का हो आजही 75 वर्षानंतर?
0: आपण जगातला सगळ्यात मोठा स्वातंत्र्य लढा लढलेला आहोत. आणि जेव्हा आपण आपल्या असं वाटायचं की हा समाज स्वातंत्र्य लढा लढेल का, प्रश्न ब्रिटिशांना असा पडला की या लोकांच्या हातामध्ये कारभार द्या ते सक्सेसफुलपणे पुढे नेतील का, आपण तर ते नुसतं सक्सेस नाही केलं, आम्ही स्वतःचं संविधान तयार केलं, त्यानुसार लोकशाहीची इमारत उभी केली, आजूबाजूला अलोकशाहीचं वातावरण असताना या देशानं 75 वर्षापर्यंत लोकशाही पुढे आणलेली आहे, म्हणजे आमची मानसिकता ती आहे.
1: करप्शन
0: मग आम्ही काय करतो, दोन सांगितलं की समाज दुर्लक्षित करायला लागला कोणती गोष्ट, निष्काळजीपणा करायला लागला की बाकीच्या, म्हणजे सज्जनाची निष्क्रियता ही दुर्जनाची सक्रियता होत असते. दुर्जनाची सक्रियता मिटवण्यासाठी सज्जनाने सक्रिय व्हायला पाहिजे. मग त्या गोष्टी जर झाल्या,
1: सज्जनाला सक्रिय होऊ देत नाही ना, असतो सज्जन सक्रिय व्हायला लागला तर त्याला काहीतरी दाबतात.
0: नाही सर, कसं आहे, तुम्ही जर एखादी न्यायाची भूमिका घेऊन बोलत असाल, मांडत असाल मत, तर असं होणार नाही. आपल्या देशाने संविधानिक मार्ग दिलेत, त्या मार्गाने मत मांडलं पाहिजे, तर मग काय अडचण आहे. आपण ती व्यवस्था समजून घेतली पाहिजे. आता आपलं काय झालंय, आपली मानसिकता थोडीशी असं झालं की सगळ्या लोकशाहीच्या सगळ्या ज्या लाभाच्या गंगा आहेत त्या दारात आपोआप आल्या पाहिजे, असं नाही होत. तुम्हाला रेशन कार्ड काढायचं म्हणल्यानंतर तुम्हाला तिथे जावंच लागेल, तसे मग जावंच लागेल, तिथं ऊन वारा काय घाम येतोय म्हणून थांबायचं मला नाही, तुमचे प्रश्न मांडून ते करायला लागेल, असं कसं काय होईल. उत्पादन तुम्हाला घ्यायचं तर शेतात जसं काम करतो शेतकरी, तशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी असतील. मग तुम्हाला लोकशाहीमध्ये माझ्या पाल्याला जो प्रश्न येतो तो प्रश्न मी मांडला पाहिजे, मग माझ्या पाल्याचा प्रश्न तुमच्या पाल्याचा प्रश्न एकसारखा असेल तर आपण दोघांनी एकत्र आलं पाहिजे, याच्यावर काहीतरी मुद्दा मांडला पाहिजे, ते भेटलं पाहिजे. आणि आता इतकं छान माध्यम आहे सर, ट्विटर आहे, सोशल मीडिया आहे, त्यावर व्यक्त करा. मी जगातल्या अनेक नेत्यांना फॉलो करतोय, त्यांचे काय काय कॉमेंट आहे ते ऐकतो मी, जगभरातल्या लोकांचे, जगाच्या लोकशाहीमध्ये काय चाललंय. एक नागरिक म्हणून ते माझं काम आहे, नागरिक म्हणून माझं काम बी मी केलं पाहिजे ना, लोकशाहीचे सगळे लाभच घ्यायचे असं काही नाही. माझी पण एक भूमिका आहे, ती भूमिका आम्ही मांडली पाहिजे आणि ती भूमिका मांडत राहा. लोकशाही ही अशी मांडत मांडत दुरुस्त होत होत होत चांगली सक्सेस होणार आहे. राजकारणाचा अर्थच असा आहे किंवा राज्यव्यवस्थेचा अर्थ असा आहे, आजच्यापेक्षा उद्याचं जग सुंदर करणे. हे केवळ राज्यकर्त्यांनी करायचं नाही, ते सगळ्या समाजानं पण करायचं.
1: 75 वर्षात सुंदर झालंय असं वाटतंय तुम्हाला?
0: नाही, अजून नाही झालं. आपलं
1: अपेक्षा आहे,
0: होईल अपेक्षा आहे, पण त्यासाठी
1: पॉझिटिव्ह आहात सर.
0: पॉझिटिव्ह या अनुषंगाने मी जर निगेटिव्ह मांडत गेलो तर होणारच नाही, मला का मांडावं लागेल हे.
1: म्हणजे आपण भरलेला कप बघायचं.
0: येस,
1: म्हणजे थोडसं आपल्याला स्वतःला एक करेज येईल, आपण करू शकतो काय. तो
0: का 75 वर्षापूर्वी आमच्या पूर्वसुरींनी बिचारे शिकलेले कमी होते काय, त्या काळात 1-2% शिकलेले लोक असतील, त्या 98-99% न शिकलेल्या लोकांनी सुद्धा या देशासाठी स्वतःचा जीव दिला. त्यांना स्वातंत्र्य कळत होतं का नाही माहित नाही, पण देश माझा स्वतंत्र झाला पाहिजे हे तर कळत होतं ना. त्या खेड्यापाड्यातल्या अडाणी असतील, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, ह्या लोकांनी इतका ध्येय त्याग केला, मरण पत्करलं, आपल्याला फक्त आहे ते सगळं व्यवस्थित न्यायचे, पुढे न्यायचे. मग एवढा त्याग जर करत नसेल तर मग त्या पूर्वसुरींचा आपण किती घोर अपमान करतोय हे आपण बघितलं पाहिजे. आणि मला वाटते तेच आपण बघत जर गेलो तर आपला कॉन्फिडन्स चांगला आहे. 75 वर्षापर्यंत आपण लढत पडत का होईना, लोकशाही आणली तुम्ही जे म्हणताय थोडेफार, आणि कुठली व्यवस्था फार अशी आदर्श एकदम आपल्या डोक्याची आयडियल कन्सेप्ट असते असं नसते. आपल्या काय वाटतं, रस्ता असा पाहिजे एकदम हायवे, तसं ना, थोडे खड्डे खाचखळगे असणारच, दुःख असणारच, हे थोडं असल्याशिवाय ह्या गोष्टी तुम्हाला सुखाचे मार्ग कळणार नाही.
1: सर, मला आता आजचा विद्यार्थी आणि आजची विद्यार्थिनी यांचा लाईफकडे बघण्याचा, देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा, का त्यांना फक्त स्वतःचं करिअर आणि संसारामध्ये इंटरेस्ट आहे, का त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे, का सोशल लाईफमध्ये काही इंटरेस्ट आहे का, का ते फक्त त्यांचा पर्सनल ग्रुप, फ्रेंड्स, एज्युकेशन, स्वतःभोवती मग्न आहेत?
0: तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही उत्तर दिलेलं आहे. आजचा विद्यार्थी थोडासा व्यापक आहे, म्हणजे तो गावाच्या, समाजाच्या, जातीच्या या भिंतीमध्ये अडकणारा नाही आहे, तो व्यापक विचाराचा आहे. याचं कारण असं झालं की आपल्याकडे महानगरामध्ये येणारे विद्यार्थी अनेक प्रांतातून, भागातून, समाजातून येत आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्रभाव चांगला तयार झालेला आहे, नंबर एक. नंबर दोन, सर आपण एक दुर्लक्ष करतोय, आता जे सगळं AI टेक्नॉलॉजी आलेली आहे, तंत्रज्ञान आलं, याचा इतका विकास झाला की ह्या विद्यार्थ्यांना, म्हणजे आपलं असं वाटतं हे सगळे मग्न आहेत काकीन, पण त्या विद्यार्थ्यांना सगळं कळते आता, हे ज्ञान त्यांच्या हातावर जे का क्लिकवरती आलेलं आहे, त्यामुळे त्यांना ते माहीत आहे. नंबर दोन, तो पॅशनेट आहे, त्याला काहीतरी करायचं आहे, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. उदाहरण म्हणून सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये मुलींचे लग्न पालक बघायचे, मुलाला दाखवायचे मुलगी, आता असं नाही. आता मुलीचं मत पण विचारात तुम्हाला घ्यायला लागते, तिला स्वतःचं मत आहे, ती मत मांडते, मला जोडीदार कसा पाहिजे ती ठरवते त्या अनुषंगाने. दुसरी गोष्ट अशी, मी आता बऱ्याच मुलांना बघितलं, विद्यार्थ्यांच्या अनेक लग्नाला मी जातोय, तर हे विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय ते लग्न करत नाहीत. म्हणजे मी बरेच विद्यार्थ्याला विचारलं, कधी लग्न करणार आहे? मी घर बांधणार किंवा फ्लॅट घेणार किंवा माझी गाडी असणार आणि तेव्हा मी लग्न करणार. म्हणजे माझ्या पत्नीला मला गाडीत बसून यायचे, तिला स्वतःचं हक्काचं घर असलं पाहिजे. हा जो विचार करतोय, मला वाटतं हा विचार करणं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं, आणि हा विचार करणं म्हणजे तुमचा देश समृद्ध करणं. प्रत्येकाने आपापल्या जागी चांगलं स्वतः स्थिर स्थावर झालं तर देश पुढे आपापच जाणार आहे. ती मुलगी सुद्धा अशी विचार करते की मी त्याच्या आयुष्यात जाऊन अमरवेल नाही होणार, त्याच्या पारंब्याला मी लटकून माझं आयुष्य नाही जगणार, मला माझं पण आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. आणि म्हणून आजची जी मुलगी आहे तिला स्वतःचे 1,000, 10,000, 5,000 रुपये का असणं पण स्वतःची पाहिजे, कारण तिला ते स्वतःचे ते म्हणतो ना आपण त्या गोष्टी आल्या आहेत. तर ती दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे मुद्दा मांडला की चंगळवाद वगैरे ह्या गोष्टी, हे थोडा जीवनवाद आहे, जीवनवादी पोरं आहेत ते. त्यांना आता वयस त्यांचं तारुण असतं, चांगले कपडे घालावे वाटतात, चांगलं राहावं वाटतं, आणि ते साहजिकच असतं, निसर्गातच प्रवृत्ती तशी आहे. शेवटी माणसाचं जीवन सुद्धा सुंदरतेकडेच जातं ना, सुंदरता असणेच आहात. आणि तुम्ही तर तुमच्या अभिनयातनं तर हा सगळा सुंदर क्षण आम्ही खूपदा तुमच्याकडनं बघितलेले आहेत. तुमच्या व्याख्या, तुमचं हिंदीत मधलं नटसम्राट नाटक जेव्हा बघतो माझ्या अंगावरती रोमांच येतो. ते सगळे डायलॉग, ते सुंदर वाक्य, तर मला असं वाटतं विद्यार्थी सुद्धा तुमच्या त्या एक पात्री प्रयोगामधल्या ह्याच्यासारखे एकदम छान असतात आणि काहीतरी ते करण्याच्या मार्गावरती आहेत.
1: वा सर, बोलता बोलता परत अर्धा तास झाला ह्या रविवारचा. माझी एक इच्छा आहे तुम्ही पुढच्या रविवारी पण परत असावं.
0: बरं.
1: आणि तुमचा जो हा पॉलिटिकल सायन्स जो सब्जेक्ट आहे
0: हो,
1: त्याचे तुम्ही लेक्चरर म्हणून पुढच्या वेळेस आम्हाला इंटरव्ह्यू द्यावा.
0: बरं बरं.
1: आणि तुमच्या स्टुडंट असेल हा भारताचा समाज.
0: येस,
1: नक्की. मंडळी काही गरज असेल तर फोन करा 83 816 512 वर, 8380016 16512 वर. रामराम मंडळी, भेटूया.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83 800 16 512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
4: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
5: गीतकार आणि संगीतकार अंदू मलिक यांच्या सोबत अभिजीत यांनी गायलेलं इश्क या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकूयात.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं देश परदेश या चित्रपटामधलं गीत. अमित खन्ना यांच्या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: किसीने प्यार।
1: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास।
2: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय।
3: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
2: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना।
3: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
2: म्हणजे
3: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो।
2: ते कसं काय?
3: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो। तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर।
2: हो लगेचच कॉल करतो।
1: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात छलिया या चित्रपटामधलं कमाल जलालाबादी यांचं गीत, संगीतकार कल्याणजी आनंदजी।

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार अन्नू मलिक.

0: हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत
1: अचानक पैशांची गरज आहे पण एवढी मोडायची नाही, मग काळजी कशाची. विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या. काय सुविधा आहेत? फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
2: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
0: ऐकूया उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत दिल चाहता है या चित्रपटामधलं. संगीतकार शंकर एहसान लॉय.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आता ऐकणार आहोत मिलाप या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. नक्षलालपुरी यांच्या या गीताला संगीत आहे ब्रिजभूषण यांचं.

साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती. सादरकर्त्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी
8: संधीची पळी,
9: बाबांना पूजेसाठी
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं, ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स।
10: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत। हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी आणि चित्रपट धरम करम।

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मवाली या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. इंदिवर यांच्या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत 4 महारथी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे शब्दरचना आहे असद भूपाली यांची, संगीतकार सोनी कोमी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: ऐकूया किशोर कुमार आणि पंकज उदास यांनी गायलेलं इंदिवन यांचं गीत गंगा जमुना सरस्वती या चित्रपटामधलं, संगीतकार अन्नू मलिक.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत, बंबई का बाबू या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता आपण ऐकूयात आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. हे गीत आहे दिलजला या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अपने दुश्मन या चित्रपटामधलं. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.
3: रात को पेश कर दुश्मन बनो.

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
4: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
3: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
4: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
3: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
4: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
3: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
3: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
5: अंगरक्षक या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: यांच्या आवाजामध्ये कुली या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल

0: तुमचे दिन या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स प्रभू अपार्टमेंट दुर्गा कॅफे जवळ KBT सर्कल गंगापूर रोड नाशिक संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत हे गीत आहे आनंद बक्षी यांचं संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हिफाजत या चित्रपटामधलं

संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.

0: आम्ही विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा.
0: कॉल करा 91300020888.

0: बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष.
1: भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेत.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
3: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात सादरकर्त्या मेघना साने प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts. Exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts. Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: तुमचं बिल या वस्तू कानातले,
8: पहिल्या पगारातून आईसाठी,
7: संधीची बळी,
8: बाबांना पूजेसाठी,
7: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
9: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
10: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
11: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
10: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
11: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
10: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
11: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
10: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
11: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
10: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
12: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यपद कट्यार काळजात घुसली या नाटकातलं. या गीताला संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि हे पद आपण ऐकणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात.

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात विद्याधर गोखले यांचं पद मंदारमाला या नाटकातलं. या पदाला संगीत आणि गायक स्वर आहे राम मराठे यांचा.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत वसंत कानेटकर यांचं गीत, आशालता वाबगावकर यांच्या आवाजात. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि हे पद आपण ऐकणार आहोत मत्स्यगंधा या नाटकातलं.

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात अरविंद पिळगावकर यांच्या आवाजात राजा बढे यांचं नाट्यपद. हे पद ऐकूयात धाडीला राम तिने कावनी या नाटकातलं. गीताला संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातलं अशोकजी परांजपे यांचं नाट्यपद हे पद ऐकूया संत गोरा कुंभार या नाटकातलं

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अलकनंदा वाडेकर यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकूया विद्याहरण या नाटकातलं.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाट्यगीतांचा आनंद आपण घेतला आणि कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शोभा गुरटू यांनी गायलेली ही ठुमरी बोल आहेत याद पिया की आए ऐकूया शोभा गुरटू यांनी गायलेली ही ठुमरी

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. चित्रपट आहे मेरा फैसला आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ
1: सुकाणातले.
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी,
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे. बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो
0: चित्रपटाच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे संगीतकार रवी यांचं, खामोश निगाहे या चित्रपटामधलं.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
1: दुसरा आदमी या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. किशोर कुमार आणि पमेला चोप्रा यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं. अरे

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं कातिलों के कातिल या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. आणि या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
8: बजेटचं काय?
7: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
8: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
9: जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाऊनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
10: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो,
2: रेडिओ विश्वास.
1: हो
2: नमस्कार मॅम.
1: नमस्कार,
3: मी काशीनाथ संपत भवाळे परभणी बोलतोय. आम्हाला एक गाणं ऐकायचं आपल्याकडून, राम तेरी गंगा मध्ये लसून साधा सुन प्यार के दुम.
1: बर
3: बर, थँक्यू.
1: हॅलो
4: हॅलो, रेडिओ विश्वास.
1: हो नमस्कार सर, बोला ना.
4: नमस्कार आदरणीय मॅम जी, आम्ही वाशिम वरून बोलतोय. आम्हाला एक गाणं ऐकायचं होतं, राम तेरी गंगा मैली मधलं सुन साहेबा सुन प्यार के दुम हे गाणं ऐकायचं होतं. आणि आम्ही ऐकणारी मंडळी तू आहे वासुदेव खंडारे, श्रीता कांबळे, प्रतीक्षा कांबळे आणि पडघान परिवार मध्ये आम्ही पूजा पडघान, काशीनाथ भवाळे आणि बाळको पाटील आणि विश्वनाथ सानी आणि राजेश वाघ या आम्हा सर्वांना गाणं ऐकायचं आहे रामतरी गंगा मैली मधलं. मॅडम
1: चालेल चालेल.

0: हॅलो
1: हॅलो
0: बोला सर.
1: हा विलास कोडे बोलतो, नवरा वाटेल पासून.
0: हो हो हो बोला ना.
1: कुदरत पिक्चर मधलं घ्या, कुदरत पिक्चर.
0: बरं.

0: हॅलो.
1: रेडिओ स्वात.
0: हो,
1: मी मुक्काम कराड जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतोय.
0: हा, बोला सर.
1: सर्वप्रथम जन्माष्टमीच्या आपल्या विश्वास परिवाराला, विश्वास टीमला आणि विश्वास परिवाराच्या सर्व श्रोत्यांना तुकाराम जाधव परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
0: धन्यवाद सर, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा.
1: नाशिकला वातावरण काय म्हणते? पाऊस?
0: नाशिकला पाऊस आहे ना?
1: आमच्याकडे 8 दिवस झालं उघडलंय, खराडलं. संपूर्ण सातारा जिल्ह्यात पाऊसच उघडलाय, पाऊस नाही.
0: नाही, आमच्याकडे परत आहे थोडासा, येतो अधून मधून.
1: पावसाची आता गरज आहे ना.
0: हो,
1: पिकं मोठी झाली, त्याचा पिरून लोक मोठी झाली, त्यामुळे पावसाची आवश्यकता आहे पिकांना.
0: बरोबर बरोबर.
1: चित्रपट नाव आहे शोर. आणखी त्याची बोला पाणी रे पाणी तेरा रंग कैसा.
0: बर बर.
1: काही मिसाय नाव इच्छितो?
0: हो हो.
1: आमचे मित्र आहे आर्यन पाटीलजी, पी एस आय राशेळकेजी, सुनील बुधेजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास खेडगेजी, श्रीकांत भंडारेजी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हॅलो, नमस्कार, बोला.
4: मॅडम
3: हो
4: बोलते. मॅडम
3: कुठून बोलताय? सर
4: नाशिक. नाशिक
3: कुठलं
4: गाणं सांगायचं? एका पावसात दोघांनी भेटायचं.
3: बर,
4: ते गाणं ऐकायचं. हो मॅडम, उषा मंगेशकरनी गायलेलं आहे मॅडम.
3: बर बर.
4: हो मॅडम, तुमचा कार्यक्रम ऐकतो मॅडम आम्ही दररोज.
3: अरे वा, थँक्यू.
4: हो हो हो,
3: चालेल, धन्यवाद सर.
4: हो हो.

0: हेलो,
1: नमस्कार भाई।
0: नमस्कार।
1: मी मारुती शंकर भोसले होर्डीकर बोलतो, हनुमान नगर सोलापूर मधून।
0: हो, बोला सर।
1: काय नाही, बरेच दिवस झालं म्हणलं लावलो नाही फोन, म्हणलं लावा म्हणलं।
0: बर
1: काय
0: बर,
1: चाललं
0: का बर नाही
1: गावात?
0: केला मग?
1: नाही, जरा कामात थोडं हे होत।
0: बर, आता कुठलं गाणं ऐकायचंय?
1: राज गोकुळात रंगत
0: अरे
1: द्वारी
0: बर बर,
1: गाणं अतिशय सुंदर आहे।
0: हो
1: हे गाणं ऐकणारी काय माझी मित्र कंपनी आहे, तर पहिल्यांदा गाणं काही आपण ऐका।
0: हो
1: त्याच्यानंतर माझी मंडळी मालन भोसले, माझा मंडळ सचिन मारुती भोसले, यांचे मेहुणे त्याची पत्नी मुक्ता बोलणार जाधव, आमचे साडभाऊ आहे शिवाजी कुमार हनुमान नगरचे सोलापूर मधल्या, तर मुरलीगर मुरलीगर इंगळे, मुरलीगर ढोले, हनुमान इंगळे, त्याच्यानंतर आमचे बळीराम साबळे, अभिमान साबळे आणि रेडिओ विश्वास ऐकणारे स्थानिक संस्थेसाठी जाण्यासाठी राहील।
0: नक्की, धन्यवाद सर।
1: धन्यवाद, धन्यवाद।

0: हॅलो.
1: हॅलो रेडमी.
0: हो नमस्कार.
1: नमस्कार. हॅलो सर्वांसाठी खूप खूप स्वागत आहे.
0: हो
1: आणि आता उद्या परवा नेमकी जन्माष्टमी मी आहे मॅडम.
0: हो हो हो बरोबर.
1: जन्माष्टमी निमित्त आपल्या सर्व श्रोत्यांना व तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद सर. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद मॅडम. धन्यवाद. एक गीत गायचं आहे मॅडम. माझ्या नातवाचं आता रविवारी 6 सप्टेंबरला लग्न आहे. त्या लग्नाच्या निमित्ताने त्याला आशीर्वाद म्हणून नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील गाणं आहे. गाण्याचे बोल आहे, ही नवरी असली अरे ही मनात ठसली, इथं नकरा पाहून काळीज उडतय हो धक धक धक धक धक धक. तर मी त्यांना एक आशीर्वाद म्हणून या गीताची पसंती सांगितलेली आहे. आणि माझ्या घरातील म्हणजे आता सगळीच मंडळी आहे. मी आता लग्नाला जाणार आहोत. राज्य घरातील मंडळी आहे माझी. मीराबाई फुलपगारे, छाया पवन फुलपगारे, ज्योती मिलिंद फुलपगारे, माझी नातबाई आहे उर्वशी श्रुती ओवी फुलपगारे, मुलगी आहे माझी अलका प्रदीप बावने, पूर्वा बावने, अर्णव बावने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मारडी तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथील आमच्या मॅडम आहेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीला पदारे मॅडम. तर आपल्या सर्वांना समर्पित असतं एक लग्न गीत ऐकवा मॅडम. आणि आपले रेडिओ विश्वासचे कार्यक्रम म्हणजे खूप छान असतात. आणि मागील वेळी मी कार्यक्रम ऐकला आपला रविवारी, तर त्या कार्यक्रमात एक आपल्या दोन माता भगिनी होत्या मॅडम. ते इतकं छान त्यांनी कौतुक केलं आपल्या रेडिओ विश्वासचं. तर मलाही ते शब्द सूचना असे झाले म्हणजे रेडिओ विश्वास विषयी आपला एक जिव्हाळा आहे, एक आत्मा आहे आणि ते कायम आपला रेडिओ विश्वास कायम ठेवून ऐकतात. ते म्हणे मी गावाला गेले होते रेडिओ घरी राहायला, म्हणजे केवढी आपुलकी आपल्या रेडिओ विश्वास विषयी आपल्या श्रोत्यांच्या मनात आहे मॅडम. ते ऐकून श्रोत्यांचे फोन ऐकून कार्यक्रम ऐकून असं मन असं भरून येतं की रेडिओ विश्वास म्हणजे खूप विश्वास ठेवण्यासारखा रेडिओ आहे. आणि परत आपण संध्याकाळी प्रसारण करत परत रात्री पुन्हा प्रसारण करतात. ही पण एक आनंदाची बाब आहे. कारण समजा संध्याकाळी कोणाला वेळ मिळाला नाही मिळाला तर रात्री निवांतपणे एकदम शांत एकांत अशा वातावरणात ऐकायला खूप छान वाटतं मॅडम. आणि आपला 24/7 रेडिओ सुरू असतो. मी तर कायम ऐकतो रेडिओच. आणि सकाळच्या गणपतीची आरती आहे माझ्या नेहमीच आहे. त्या आरतीनेच माझी दिवसाची सुरुवात होते. आणि खरंच मानावं लागेल. खूप खूप धन्यवाद मॅडम.
0: थँक्यू थँक्यू.
1: वेलकम. धन्यवाद.
0: हो हो.

0: हेलो।
1: हेलो।
0: हाँ नमस्कार।
1: हाँ, रेडियो विश्वास का मैडम। हाँ,
0: हो
1: मटला ना शुकोन बोलता है। संजय तांबे, माधुरी तांबे, ये गाथा तांबे, गौरी तांबे,
0: हाँ
1: विश्वजीत वह धारा मतलब पिक्चर है पा,
0: हाँ
1: 20 साल बाद त्याच्यातलं
0: हाँ
1: गाणं आहे ते, कही दीप जले कही दिल, हे ऐकायचं प्लीज।
0: नक्की नक्की
1: हो, थँक यू।
0: हो।

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: कुछ करिए नज़र,
1: खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वास वर.
8: हॅलो.
9: हॅलो.
8: हा नमस्कार, बोला.
9: नमस्कार मॅडम, मी कुठे बोलतोय? जुना नाशिक मधनं. फरमाइश द्यायची होती.
8: हो सांगा ना.
9: मुकेशने यांनी गायलेलं गीत आहे, चित्रपटाचं नाव काय आठवत नाही.
8: बरं,
9: बोल सांगू शकतो
8: काय गाण्याचे बोल काय आहेत?
9: बोल.

0: हॅलो.
1: मी नवशिया बॅडेखर बोलतो.
0: हो हो.
1: मला एक फरमाईश देत होत. स्वामी फिल्म देत होत. स्वामी
0: कुठलं?
1: त्याच्यात ते काकडू सजने आहे ना बादम ते जायचं होत.
0: बर.
1: आणि संगीत रवींद्र जैन येसुदास गायक आहे त्याचं. आमचं वेगवेगळ्या संस्कार भोजन परिवाराकरता लावाय.
0: नक्की नक्की
1: नक्की. धन्यवाद. थँक्यू
0: थँक्यू थँक्यू सर.
1: ओके.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हा नमस्कार, बोला.
1: नमस्कार. तुम्हाला फरमाइश द्यायची होती, व्यवस्थित देऊ का?
0: हो, द्या ना.
1: नाशिकहून शोभना शेट्टे बोलतीये.
0: हो,
1: मला हे लता मंगेशकर यांचं, मंगेश पाडगावकर ते रचनाकार आहेत आणि गीतकार श्रीनिवास काळे यांच्या श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा ऐकायचं होतं आणि त्याच्या दोन ओळी तुम्ही सांगा तर म्हणून दाखवेन.
0: चालेल चालेल,
1: म्हणू ना.
0: हो, म्हणा म्हणा.

0: थँक्यू.
1: वा वा, छान.
0: हो, धन्यवाद धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार मॅडम. मी नाशिकहून अक्षय सुप्रिया इरा सोनवणे बोलतोय. आम्हाला राजेंद्र कुमार वैजयंतीमाला यांचा साथी चित्रपटामधलं मेरा प्यार भी तू ये बहार भी तू हे गीत ऐकायचे.
0: बरं बरं.
1: थँक्यू.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हां, नमस्कार सर.
1: नमस्ते नमस्ते मॅडम. काय नाही, आता उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे. कृष्ण जन्माष्टमी निमित्त शागर लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं ऐकायचं होतं.
0: बर,
1: कान्हा रे कान्हा.
0: बर,
1: जॉय मुखर्जी आणि जे तायरा बानू यांनी काम केलेलं चित्रपट.
0: बर बर.

0: हेलो।
1: हेलो हेलो।
0: हाँ नमस्कार, बोला।
1: नमस्कार मॅडम।
0: हाँ
1: मी राजू डिंगोरे बोलतोय, जुना शिडकोतून।
0: हो बोला सर।
1: पिक्चरची फार्मसी द्यायची, पिक्चरचं नाव आहे बदला। त्यातलं ते दय हंडीचं गाणं आहे, चोर मच्छ गाया शोर देखो आया माखन जो।
0: अरे वा, बर।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500 आणि 98349 52278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 ट्रान्सफर.
2: IMPS ट्रान्सफर.
0: रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट।
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 प्रसारित होईल कार्यक्रम गीत प्रतिमा, सादरकर्ते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9 वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादरकर्त्या कविता गायधनी. रात्री 11:00 या वेळेत आपण ऐकू शकणार आहात आपकी फरमाईश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 4:15 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. 6:10 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्त.

श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 159. जय जय रघुवीर समर्थ, जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची.

श्रुती हो, वेदांत वाक्य अभ्यासली, उपनिषदे, न्यायशास्त्रे, विविध स्मृती यांचा अभ्यास केला म्हणजे मनुष्याला आपण खूप ज्ञानी आहोत, आपण सर्वज्ञ आहोत असे वाटू लागते आणि मग हे ज्ञान इतरांना सांगण्याचा मोह होतो. सर्वसामान्य माणसांच्या जीवनात असे घडणे हे साहजिक आहे. हा धोका समर्थ ओळखतात आणि आपल्याला या श्लोकात सावध करतात. श्रुतेहो, या श्लोकात समर्थ वेदांत, शास्त्रे, पुराणे, श्रुतीस्मृती, उपनिषदे या सर्व ज्ञानाला एका भोजनाच्या थाळीची उपमा देतात. यात मग एक असा विचार येतो की हे ग्रंथवाचन करावे की नाही. श्रुतेहो, आपल्याला अन्नाची आवश्यकता असते, बरोबर ना? त्याचप्रमाणे हा अभ्यास आपल्याला जीवनात करायलाच हवा. पण भोजन करताना अन्नावर बसलेली मक्षिका किंवा माशी जर पोटात गेली तर त्या अन्नाची चव आपल्याला राहील का? आणि त्या अन्नातून मिळणारे सत्व आपल्याला मिळणार आहेत का? नाही. या उलट ते अन्न क्षणमात्रे उलटून वमन होणार आहे. आता हे वमन कोणाच्या उपयोगी पडणार आहे का? नाही, ते वायाच जाणार. थोडक्यात, जे अन्न आपण भक्षण केले आहे ते अन्न वाया जाणार आहे, त्यातून आपल्याला सत्व मिळणार नाहीये. त्याचप्रमाणे श्रोते हो, मक्षिका म्हणजे माशी हा आपला अहम भाव आहे. अन्नात एखादा केस तर जाऊ शकतो की नाही? आणि नेमका तोच आपल्याला मुखात जाणवला तर आपल्याला त्या अन्नाची एकदम शिसारी येते. आजच्या काळामध्ये आपण हे उदाहरण घ्यावे. त्याचप्रमाणे अन्न ग्रहण करीत असताना सर्वज्ञ झाल्याची जाणीव, अहमभाव हा एक प्रकारे केस आहे किंवा मक्षिकाच आहे. या जाणतेपणाची मक्षिका ही आपल्या पोटात जाऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. ही जाणतेपणाची मक्षिका ज्या पोटात जाणार आहे त्याच्या पोटातील अन्न ही पचू देणार नाही. या उलट ती जे अन्न ग्रहण केले आहे त्याचे शीत आणि शीत बाहेर काढणार आहे, हे नक्की. याचप्रमाणे आपल्यातील अहमभाव हा ज्ञान पूर्णपणे नष्ट करू शकतो. श्रोते हो, आदरणीय रवींद्र पाठक हे समजावताना नाथ महाराजांचा दृष्टांत देतात. एकनाथ महाराजांनी जेव्हा भागवतामधील 11वा स्कंध पूर्ण केला तेव्हा काशीच्या पंडितांनी त्यांची एक मुखाने प्रशंसा केली, त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. पण नाथ महाराज स्वतः हत्तीवर बसले नाहीत, त्यांनी भागवताची पोथी त्या हत्तीवर ठेवली, गुरु जनार्दन स्वामींना तिथे विराजमान केले. याला कारण एकच की त्या भागवत लेखनामधून येणारा अहमभाव नष्ट व्हायला हवा. ही अहंकाराची मक्षिका पोटात जाऊ नये म्हणून नाथ महाराज हत्ती

वर बसले नाहीत. हा विवेक जागृत ठेवण्यासाठी समर्थ हा मनाचा श्लोक लिहित आहेत. समर्थ सांगतात, ज्ञानानं कितीही पोटात गेले तरी अहंकार गळून पडल्याशिवाय त्याचे पचन होत नाही आणि त्यापासून जीवनरस आपल्याला प्राप्त होत नाही. श्रोते हो, जीवदशेतील अहंकार म्हणजे देहाचा अभिमान आहे. मी रूपवान आहे, माझ्याकडे सर्व सत्ता संपत्ती आहे, मी खूपच तज्ज्ञ आहे किंवा माझ्यासारखे कौशल्य कोणाकडेच नाही, हा जीवदशेतील अभिमान किंवा अहंकार आहे. आणि या अभिमानामुळे पुढील प्रगती, जीवाची पुढील प्रगती थांबते. त्यामुळे हा अभिमान ठेवूच नाही. शिवो अहम हा सज्ञान दशेतील अहंकार आहे. मी सर्वज्ञ आहे, मी जाणता आहे, हा अहंभाव साधकाला त्याच्या साधन मार्गात मोठा अडथळा निर्माण करू शकतो. त्यामुळे अहंकार जीवदशेत असो अथवा सज्ञान दशेत असो, तो मारकच आहे हे समजून घ्यावे. समर्थ म्हणतात, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी आणि थोर साधकांनीही हा अहंकार ठेवूच नाही. आणि हा विवेक धरून जो वागेल त्याला जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती ठरलेलीच आहे. समर्थांनी सांगून ठेवले आहे, जीवपण एकदशी अहंकार जन्मसोशी.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे
1: बिल या वस्तू, कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स.

0: वीजेचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक श्री

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स प्रभू अपार्टमेंट दुर्गा कॅफे जवळ KBT सर्कल गंगापूर रोड नाशिक संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278

स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
2: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: तुमचं बिल या वस्तू कानातले
9: पहिल्या पगारातून आईसाठी
8: संधीची पळी
9: बाबांना पूजेसाठी
8: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
10: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

श्रोते हो नमस्कार आणि स्वागत स्वागत तुमचं या गीत प्रतिमेच्या रेडिओ शो मध्ये. नवा आठवडा, नवी कहाणी, काही आठवणी, काही गाणी. आणि ही गाणी तरी कशी, जिसको जीना हो मरना सीखले, हे गाणं जसं गायलं तसंच जगलं सुद्धा. कोण तर आशा, नन अदर दॅन आशा भोसले, वर्ल्ड्स मोस्ट प्रोलिफिक रेकॉर्डेड सिंगर. आशाताई कल भी और आज भी जिंदगी तफाक है.

जिंदगी इत्तफाक असेल मित्रांनो, पण अशाताई इत्तफाक नव्हत्या. आवाजाच्या देवदत्त देणगीला, जिद्द, संघर्ष आणि कडी मेहनतीला अग्निपरीक्षेतून त्या झळाळून काढणाऱ्या अलौकिक गायिका होत्या, लोकगायिका होत्या खरं तर. आता होत्या असं म्हणतानाही आवाज आपला थरथरतो, कारण त्या गेल्यानंतर हा त्यांचाच पहिला जन्मदिवस. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि आशाजींचे जगभरातले चाहते, त्यांना आजच्या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण द्यायचो. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000, हे गाणं आपण ऐकायचो 8 सप्टेंबरला. आजही त्यांचं ते गाणं आहे, होय जीवन गाणं आहे. स्वतः आशाताई काही सांगतायत आपल्याला, आज ऐकूया.

मित्रांनो, आशाताईंनी पहिलं गाणं गायलं ते वयाच्या फक्त 10व्या वर्षी 1943 आणि त्या गाण्याचे बोल होते चाल चाल नव बाळा. मग हा प्रवास सुरू झाला आणि त्याही चालत राहिल्या, गात राहिल्या. किती वर्ष? तर तब्बल 71 वर्ष, म्हणजे 7 दशकांची ही दीर्घ अशी करिअर त्यांची. हजारो गाणी, शेकडो सिनेमे, तेवढे सन्मान, कित्येक अवॉर्ड्स आणि जागतिक स्तरावर आशाचं गाणं गेलं. साता समुद्रापलीकडे त्यांचा आवाज गेला आणि तोच आवाज देशाची शान बनला. फिल्मफेअर अवॉर्ड्स तर झालीच कित्येक, पण प्रतिष्ठेचं आणि मानाचं समजलं जाणारं ग्रॅमी अवॉर्ड्स, या अवॉर्डचं नॉमिनेशन सुद्धा त्यांना मिळालं. असं नॉमिनेशन मिळवणाऱ्या भारताच्या त्या पहिल्या गायिका ठरल्या. मित्रांनो, अशी माणसं कशी जगतात बरं? शान से. होय, जीते हैं शान से.

आशा भोसले आपल्या गायनांवर आणि आपल्या गाण्यांवर प्रचंड मेहनत घेत तिसरी मंजिलची गाणी करीत असताना आजा हे गाणं थोडंसं वेगळं होतं आणि थोडं अवघड देखील होतं सुरुवातीला. पण आशाजींनी ते करून दाखवलं. पुढं मात्र पंचमसोबत त्यांनी खूप गाणी केली. जगण्याचा प्रवासही केला त्यांच्यासोबत. दम मारो दम हे गाऊन त्यांनी तरुणाईला आवाज दिला. तर गुलजार अशा शब्दाशब्दात जीव अडकलेले गानरसिक आपल्या भावना व्यक्त करतात. तेही आशाताईसाठीच त्यांच्या स्वरातून मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है ऐकूया.

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करणाऱ्या आशाताई अनेक चढ उतार सोसूनही हसतमुखानं जीवनाला सामोऱ्या जाणाऱ्या आशाताई. संगीतातले एकूण एक प्रवाह सगळे ट्रेंड्स सामावून घेत एखाद्या महानदीप्रमाणे पुढं पुढं जाणाऱ्या आशाताई. अभंग असो, लावणी, भावगीतं, भक्तिगीतं, नाट्यगीतं, अहो श्यामची आई मधलं आई म्हणून कोणी या गाण्यापासून ते थेट पिया तू अब तू आजा असा अवाक करणारा त्यांचा आवाका ग्रेट. आणि ही केवळ गाणी नाही आहेत मित्रांनो, हे आहेत जीवनाचे रंग, जिंदगी के रंग कई रे.

कल किसने देखा है, कल किसने जाना है, इस पल से पाएगा जो तुझको पाना है। अशा भोसले नावाच्या गायिकेसाठी हे फक्त एक गाणं नव्हतं मित्रांनो, ते त्यांचं जीवन गाणं होतं, त्यांच्या जगण्याची ती फिलॉसॉफी होती। यही वक्त है करले पूरी आरजू, कारण आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू।

आयुष्याच्या वाटेत अशा ताईंना हजारो गाणी भेटली आणि काही गाण्यांना मात्र आशा भोसले स्वतः भेटल्या. असाच एक प्रसंग, हुगळी नदीकाठी एका शांत संध्याकाळी निवांत क्षणी पंचमजी सोबत असताना एका गाण्याला त्या भेटल्या. एकच क्षण पण अति उत्कट. पंचम उद्गारले, लेट्स गो आशा, हमें गाना मिल गया है. पुढे तेच गाणं आपल्यालाही भेटलं ग्रेट गॅम्बलर या चित्रपटामधून. दो लफ्जों की है दिल की कहानी, या है मोहब्बत, या है जवानी.

रसिका हो, आशा ताईंनी सगळ्या हिरोईनसाठी गाणी गायली. जणू काही ती नायिका स्वतःच गाते असा वास आपल्याला होत असे, अजूनही होतो. एवढं परफेक्शन होतं त्यांच्याकडे. संगीतकारही सगळे झाले, पण आशा आणि ओपी ओपी नायर क्या वाद. हे फक्त एक समीकरण नव्हतं मित्रांनो, तर तो एक जोडशब्द होता. ती केमिस्ट्री काय होती, ती मॅजिक काय होती. सारे नजारे तुझे जानते हैं.

खरंच काही माणसं एवढी एनर्जी आणि एवढी शक्ती कुठून आणतात तेच कळत नाही. गायिका, संगीतकार, अभिनेत्री म्हणून सुद्धा वयाच्या 79व्या वर्षी, होय वयाच्या 79व्या वर्षी त्या कॅमेऱ्यासमोर उभ्या राहिल्या. निमित्त होत माई हा चित्रपट. एवढं सगळं असूनही एक अगत्यशील गृहिणी आणि एक उत्तम कुक. वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालण्याची फार आवड होती त्यांना. त्यातूनच अशाच ही रेस्टॉरंटची एक चेन जगभरात निर्माण झाली आहे खास खवय्यासाठी. प्रत्येक गोष्ट म्हणजे इतका आनंद, इतनी खुशी.

होते हो आशाताईंच्या या जन्मदिनी त्यांचे असंख्य जगभरातल्या चाहत्यांना हेच वाटणार. होय, आशा जी आहेत कालही होत्या आणि आजही आहेत, उद्याही असणार. त्यांच्या स्वरात, त्यांच्या गाण्यात रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपण सगळे आशाताईंना या निमित्तानं हेच सांगू आपण. एवढंच म्हणू थँक्यू. थँक्यू आशाजी, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तुमच्या गाण्यातून आणि तुमच्या जगण्यातून फार मोठा धडा शिकवलाय आम्हा सर्वांना. कोणता? जिंदगी में प्यार करना सीख ले, जिसको जीना हो मरना सीख ले. थँक्यू, थँक्यू आशाजी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोरा
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दोस्त और दुश्मन या चित्रपटा मधलं गीत असद भूपाले यांची गीतरचना गीताला संगीत आहे राजकोमल यांचं ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात

संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: बिल या वस्तू कानातले,
7: पहिल्या पगारातून आईसाठी,
6: संधीची बळी,
7: बाबांना पूजेसाठी,
6: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
7: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
6: आणखी एक 24 कॅरेटच सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
7: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
8: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे श्रद्धा आणि वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नेहमीप्रमाणे आपल्या बरोबर आहेत कविता गायधनीजी. नमस्कार कविताताई.
1: नमस्कार. नमस्कार श्रद्धा. आज तू कशी काय आलीस रेकॉर्ड रूम मध्ये?
0: आज सर जरा बिझी होते
1: बर
0: त्याच्यामुळे मी आले आज तुमच्याशी.
1: अरे पण मग आज तुझ्या बरोबर गप्पा मारायच्या आहेत मला. आणि खरं म्हणजे तुझा वेळ जाणार आहे, कारण आज दहीहंडीची भरपूर तयारी दिसते तुझ्या स्टुडिओमध्ये.
0: हो, ही सगळी सजावट त्यासाठीच आहे.
1: हा मग तू पण असशीलच त्याच्यामध्ये अगदी.
0: हो.
1: आणि दहीहंडी वगैरे फोडतेस की नाही?
0: हो, मला दहीहंडीची सजावट करायलाही आवडतं आणि ती फोडायलाही आवडतं.
1: क्या बात
0: आहे. त्यामुळे मी बऱ्याच वेळेला दहीहंडी फोडलेली सुद्धा आहे.
1: वा वा वा. पण दहीहंडी फोडताना एक लक्षात ठेवायचं की ह्या दहीहंडी फोडण्याच्या मागचा कार्यकारण भाव काय आहे आणि त्याच्यातला आनंद घेता आला पाहिजे. हल्ली ज्या स्पर्धा होतात दहीहंडी फोडण्याच्या आणि त्याच्यामुळे कित्येक लहान मुलांचा किंवा तरुण मुलांचा जो मृत्यू होतो, तर असे काहीही डेअरिंग करायचं नाही. आणि तू आरजे आहेस त्याच्यामुळे तू श्रोत्यांना पण सांग की हे चुकीचं आहे. बक्षीस लावून हा आनंद मिळणार नाही कधीच.
0: नक्कीच, अगदी बरोबर आहे.
1: मग आज काय आपल्याला श्रीकृष्णाच्या दहीहंडीबद्दलच बोलायचं का?
0: हो, अर्थात आज माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे की आज तुमच्या ज्ञानाचा अनुभव मला इथे प्रत्यक्ष घेता येणार आहे. त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे की तुमच्याकडून मला काय काय आज नवीन गमती जमती ऐकायला मिळतात, कृष्णाच्या काय लीला ऐकायला मिळतात, कोणकोणते अभंग ऐकायला मिळतात. कारण की कुलकर्णी सर बऱ्याच वेळेला ही संधी घेतात आणि आम्हाला हे सगळं अनुभवता येत नाही, पण आज मी डल्ला मारलाय असं म्हणायला काही
1: हरकत नाही. पण तू कार्यक्रम ऐकतेस ना?
0: हो अगदीच.
1: मग आणि तू एन्जॉय पण करतेस असं तू मला मागच्या वेळेस सांगितलेलं पण होतं.
0: हो.
1: त्याच्यामुळे आज आपण मस्त काल्याविषयी बोलूयात का?
0: चालेल चालेल.
1: दहीहंडी आणि काला असं आपण घेऊयात आज विषय आपल्याला. खरं म्हणजे श्रद्धा सांगू का, गोपाळकृष्णाचा हा जो काला आहे ना, मला असं वाटतं एक त्याचा संदेश आहे कृष्णाचा.
0: बर.
1: कारण अनेक मित्रमंडळी सवंगडी मिळून अशी जेव्हा दहीहंडी करतात आणि अर्थात सगळ्यांना काला दिला जातो ना, तर हे काला म्हणजे काय आहे ग? शेवटी एकत्रीकरण आहे एक प्रकारचं, हो की नाही?
0: बरोबर.
1: आणि जिथे वात्सल्य असतं ना तिथेच असं काही शक्य होऊ शकतं. कारण इतक्या वेगवेगळ्या गुणांची माणसं एकत्र येऊन असा कार्यक्रम होतो किंवा दहीहंडी फोडली जाते ना, तर श्रीकृष्णाने त्यानिमित्ताने हा एक संदेशच दिलेला आहे की सगळ्यांनी मिळून मिसळून पुढे केलं पाहिजे आणि वात्सल्याने एकमेकांमध्ये सांभाळलं पाहिजे. आता असं बघ, या हंडीमध्ये आपण काय काय घालतो? तू तयारी केलीच आहेस आज काल्याची. त्याच्यामध्ये असतात ज्वारीच्या लाह्या, दही, दूध, साखर, मिरची, कुरमुरे, पोहे, बघ बरं काय काय आहे त्याच्यामध्ये. आणि तो सगळा मिळून एक गोपाल काला बनलेला असतो. मग हाच कृष्णाने संदेश दिलेला आहे की जसं दूध, दही, साखर ह्याच्या सगळ्याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत, म्हणजे तसेच प्रत्येक वेगवेगळ्या स्वभावाचे आणि प्रकृतीचे लोक एकत्र आले की त्या व्यक्तींचं व्यक्तिविशेष सांभाळत एकत्रीकरण आपल्याला करता आलं पाहिजे.
0: क्या बात आहे.
1: हो की नाही. बघ आता दही कसं असतं, आंबट, ओलसर, तर मिरची किती तिखट
0: आहे.
1: आणि पोहे कुरकुरीत असतात, त्याच्याबरोबर लाह्या असतं, किती वेगवेगळं कॉम्बिनेशन आहे बघ. पण तयार होणारा पदार्थ काय अप्रतिम लागतो. तुला आवडतो की नाही काला खायला?
0: बनवायलाही आवडतो आणि खायलाही आवडतो.
1: आणि तो जेव्हा प्रसाद म्हणून येतो ना, तर त्याची चव आणखीनच वेगळी लागत असते. कारण आपण जोपर्यंत हे पदार्थ एकत्र करत असतो ना, तेव्हा तो नैवेद्य असतो श्रीकृष्णाचा.
0: बरोबर.
1: पण आपल्याकडे जेव्हा घेतो तेव्हा त्याचा प्रसाद झालेला असतो.
0: खरं.
1: आणि त्याच्या मागची भावना काय आहे माहितीये का? की तू जोपर्यंत नैवेद्य दाखवते तोपर्यंत तुझ्या मनाला माहिती असतं की हे श्रीकृष्णाच आहे.
0: बरोबर.
1: आणि जेव्हा तू ते घेतेस तेव्हा ते त्याच्याकडून आलेलं असतं, म्हणून तो जास्त चविष्ट लागत असतो. बरं का?
0: वा. अगदी बरोबर. म्हणजे ही सगळी माहिती मला नव्याने ऐकताना खूप छान वाटलं आणि तुमच्याकडून ऐकताना विशेष. म्हणजे
1: धन्यवाद. आता काल्याचं कीर्तन पण असतं अगं.
0: हो, मी त्याविषयी ऐकलंय की काल्याचं कीर्तन असतं. तर त्यात काही अभंग असतात, कीर्तनाचा तो एक वेगळा लहेजा आहे. आणि त्या कीर्तनानंतर सुद्धा असाच प्रसाद दिला जातो. पण तेव्हा नुसत्या लाह्या असतात, पण जरी त्या लाह्या असल्या तरी त्या प्रसाद म्हणून खूप छान लागतात.
1: अगं नुसत्या लाह्याच नसतात, लाह्या ह्या भक्तांच्या अंगावर टाकल्या जातात ह्या प्रसाद म्हणून. आणि गोपाळ काल्याचाच प्रसाद त्यावेळेला पण असतो माहितीये का? पण ह्या लाह्यांचा प्रसाद काय आहे ना, ह्याचं एक गणित फार वेगळं आहे.
0: बर,
1: ते मी आज तुला सांगते. आता तू बघ, शेतामध्ये ज्वारीचं गणेश बघतेस
0: हो
1: की नाही, त्याच्यासाठी आपण पेरलेलं काय असतं?
0: ज्वारीचा एक दाणा,
1: एक दाणा. पण एका दाण्यातनं पूर्ण कणसात हजारो दाणे निर्माण होत असतात.
0: बरोबर.
1: आणि ती जर ज्वारी भाजली गेली ना तर मात्र त्यातनं काहीच उगवत नाही.
0: बरोबर
1: आहे, हे तुला मान्य आहे ना?
0: हो हो.
1: मग काल्याचा म्हणा किंवा वारीला जाताना एक्झॅक्टली हाच विचार असतो की माझ्या मनात मदाचं, मोहाचं, मत्सराचं एक दाण्याचं बीज जरी असलं ना तरी त्याचं कणीस होऊ शकतं.
0: बरोबर.
1: आणि जेव्हा तो भाजला जातो ना तेव्हा त्याच्यात ना म्हणजे हलकेपणा येतो, म्हणजे आपण श्रीकृष्णाच्या चरणी आपलं मद, मत्सर, राग, लोभ हे वाहून देतो, म्हणजे ते भाजलं जातं. आणि मग त्याच्या लाह्या झाल्या की मात्र ते परत बीज उगवत नाही बरं का?
0: खरं.
1: तेव्हा हा मुख्य तत्वाचा भाग लक्षात ठेवायचा की आपल्या मनामध्ये मत्सराची एक ठिणगी आली तर त्याचं कणीस होऊ शकतं.
0: बरोबर.
1: आणि म्हणून ते भाजायला शिकलं पाहिजे.
0: किती सुंदर विचार मांडलात. आणि हाच दाखला आपण वेळोवेळी देतो सोन्याच्या बाबतीत की सोनं सुद्धा ताऊन सुलाखून निघाल्यानंतर ते कसं शुद्ध होतं. म्हणजे ही जी काही भाजण्याची जी प्रक्रिया आहे जी जशी सोन्याला लागू पडते तशी माणसालाही लागू
1: पडते. अग्नीचा हा गुणधर्म आहे, शुद्ध करणं हा अग्नीचा गुणधर्म आहे. अशा आपण एकेका छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला ना की जे समोर येतं ना ते वेगळ्याच पद्धतीने येत असतं. आणि म्हणून अध्यात्माकडे वळायला हवं बरं का श्रद्धा. या हंडीमध्ये जो गोपाल कला तयार होतो ना त्याच्यामध्ये हाच गुणधर्म मी तुला जो सांगितला की सगळ्यांना एकत्र घेऊन चालता आलं पाहिजे. आणि जर तू वेगळी राहिलीस ना या सगळ्यामधून तर तू वेगळीच राहून जाशील आणि खूप मोठ्या आनंदाला मोक्षील.
0: बरं.
1: त्याच्यामुळे सगळ्यांच्या बरोबर राहणं हेच आपलं समाज जीवन महत्वाचं आहे हे श्रीकृष्णाने शिकवलं आहे.
0: क्या बात आहे. म्हणजे आमच्यासारख्या नव्या पिढीला किंवा आताच्या पिढीला हे सगळं ज्ञान मिळणं फार गरजेचं आहे.
1: अगदी बरोबर.
0: कारण याच्या मागे किती मोठं तत्व आहे याचा उलगडा आज मला तुमच्याशी बोलताना झाला. आणि माझ्या वयाच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हे ऐकून नक्कीच छान वाटलं असेल.
1: येस. खरं सांगायचं म्हणजे आपल्या प्रत्येक ग्रंथामध्ये जे काही तत्व सांगितलं आहे ना त्याच्या मागे खूप मोठा वैज्ञानिक विचार आहे. पण तुम्हा पिढीचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही विज्ञाननिष्ठ गोष्टीकडे धावता.
0: अगदी.
1: अगं पण विज्ञानच आहे त्याच्या पाठीमागे, फक्त फरक एवढाच आहे की त्या काळच्या हिशोबानुसार त्याला धार्मिक आवरणात गुंडाळलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे धार्मिकतेच्या दृष्टीने त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत आणि त्यावर तुमची पिढी विश्वास लवकर ठेवत नाही. पण थोडस जर ह्या दृष्टीने वाचन केलंस आणि विज्ञाननिष्ठ त्याच्या पाठीमागच्या भूमिका समजून घेतल्यास तर तुझ्यासाठी हे बिलकुल अवघड जाणार नाही. पुढच्या भेटीच्या वेळेस मला असं वाटतं तू श्रीकृष्णाच्या आणखीन प्रेमात पडलेली असेल.
0: नक्कीच. तुम्ही ज्या पद्धतीने कृष्ण समजावून सांगताय ना ते ऐकल्यानंतर कोणीही कृष्णाच्या प्रेमात पडेलच.
1: त्याच्या सवंगड्यांनी जेव्हा श्रीकृष्णाला म्हटलं ना की अरे तू एक राजाचा मुलगा आहेस, तुला रोज छान छान खायला मिळतं. आता तुला माहितीये सगळ्यांच्या आया कशा आवडी आवडीचं करून खाऊ घालत असतात.
0: बरोबर.
1: तसंच श्रीकृष्णाला पण त्याच्या घरी यशोदा काय हवं ते करून खाऊ घालत होती.
0: बरोबर.
1: पण त्याचे मित्र जे होते तर ते अगदी कमी परिस्थिती असलेल्या घरांमधनं येत होते. त्याच्यामुळे त्यांच्याजवळ त्यांच्या शिदोरीत काय असायचं, शिळी भाकरी, लोणचं, त्याच्यामुळे दही, दूध, लोणी ह्या गोष्टी त्याच्या सवंगड्यांना मिळत नव्हत्या. आणि मग म्हणून सवंगड्यांनी त्याला सांगितलं की आम्हाला पण तुझ्यासारखं दूध, दही, लोणी खायला आवडतं.
0: बरोबर.
1: पण आमच्या शिदोरीत हेच असतं.
0: हो.
1: त्यावेळी मात्र हा परमात्मा असलेला श्रीकृष्ण त्याला ती जाणीव मुलांनी करून दिली, त्याच्या मित्रांनी करून दिली, म्हणजे ती त्याला जाणीव असतेच.
0: बरोबर.
1: त्याने ती आवरणात गुंडाळून ठेवलेली असते कारण त्यांनी मानवी रूप घेतलेलं आहे.
0: एक्झॅक्टली. हा.
1: तर त्याच्यामुळे तो तेव्हा मित्रांसाठी म्हणून त्यांना सुचवतो की आपण दूध, दही, लोणी चोरून आणायचं आणि ते सगळं एकत्र करून खायचं. आणि मग त्यांनी मित्रांना घेऊन लोण्याची, दह्याची, दुधाची चोरी करायला सुरुवात केली. आणि मग हा काला तयार व्हायला लागला बरं का.
0: क्या बात आहे.
1: तर जनाबाईंचा एक सुंदर अभंग आहे.
0: हो.
1: हा. तुझ्यासाठी मी पुस्तक आणलंय, तू त्या पुस्तकातून अभंग वाचून दाखव किंवा म्हणून दाखव. मला म्हणलेला पण आवडेल मला तुझा.
0: चालेल, मी प्रयत्न करते.
1: हो, नक्की.
0: तर श्रोते हो, ऐकूया संत जनाबाईंनी लिहिलेला हा सुंदर अभंग. असं थोरा थोरांची माव तुची मिळालासी गोपाळात, त्यांच्या शिदोऱ्या सोडीसी उच्चिष्ट खासी, न म्हणे सोवळे ओवळे प्रत्यक्षची ते ओवळे. स्वानंदाचे डोही हात दुतले सर्वाही निश्चित, हाती काठ्या पायी जोडे दासी जनी वाट झाडे,
1: वा तुला अर्थ कळला का ह्याच्यातला?
0: मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल कारण थोडासा अर्धा कच्चा समजलाय.
1: हो हो अगं थोरा मठांविषयी काय बोलावं, पण म्हणजे असं त्या म्हणतायत अभंगामध्ये की त्याच्या सवंगड्यांच्या मार्फत की तू गोपाळांमध्ये इतका एकरूप झालेला आहेस, त्यांच्या शिदोऱ्या सोडून तू त्यांचं उष्ट खातोस.
0: हो
1: म्हणजे देवाच्या मंदिरात जाताना किंवा घरात नैवेद्य दाखवताना सोवळं ओळ पाळत असतो.
0: हो
1: अर्थात त्याच्या मागची भूमिका फक्त शुचिरभूतता एवढी आहे आणि भावाचं शुद्धीकरण व्हायला पाहिजे. पण रानामध्ये श्रीकृष्ण त्यांच्या उष्ट पण त्यांचं त्यांनी खाल्लेलं आहे आणि त्यांनी सोवळं ओळ काहीच घेतलेलं नाहीये. तर हा त्याच्या मागचा उद्देश त्यांना सगळ्या सांगायचा आहे की ह्या सगळ्याच्या पलीकडे खरं म्हणजे श्रीकृष्ण. आपण सोळं ओळ हे सगळं हे आपला विचार आहे हा,
0: बरोबर,
1: पण श्रीकृष्णाने हा कधीही विचार केलेला नाही आणि त्याच्यामुळेच जनाबाई म्हणतात की सगळ्यांच्या देखत त्याच्यामुळे स्वानंदाने तू हात धुतलेला आहेस, म्हणजे आनंद उपभोगलेला आहेस आणि दुसऱ्यांनाही दिलेला आहेस.
0: बरोबर,
1: किती सुंदर विचार आहे. त्या क्षणीचा आनंद हा कशातच मोजता येण्यासारखा नाहीये. आज मी तुझ्याबरोबर दहीअंडी फोडायला थांबणार आहे, म्हणजे आपण दोघी मिळून हा आनंद घेऊ शकतो.
0: मला ना ह्याच्यातून अजून एक अर्थ अभिप्रेत होतोय, तो कितपत योग्य आहे आता ते तुम्हीच सांगा. की आपण कृष्ण ज्या त्यांच्या मित्रमैत्रिणींना किंवा त्या सवंगड्यांना आपलंसं त्यांनी मानलंय, त्यामुळे त्यांच्यातला जातीभेद जो काही आहे, वर्णभेद आहे, तो नष्ट झालेला आहे आणि तो सगळ्यांना एक समान मानतोय, सगळ्यांच्या घरचं खातोय, जसं असेल तसं खातोय, कारण की त्यांनी त्याला आपलंसं मानलेलं आहे.
1: हाच तुला सुरुवातीला विचार सांगितला की वात्सल्य जिथे आहे तिथे एकत्रीकरण झालं केच असा सोहळा होऊ शकतो. जनाबाईंचा अजून एक अभंग पण फार सुंदर आहे.
0: बरोबर,
1: त्या म्हणतात एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्या वाटी.
0: बर,
1: म्हणजे ज्ञानदेवांनी गोपाळांना लाह्या वाटलेल्या आहेत बर का. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग.
0: बर,
1: अभंग बोलता रंग कीर्तनी भरिला, प्रेमाचिने छंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. साधू या संतांनी देवाला धरल्या मनगटी, काय झाले म्हणून दचकले जगजेठी. ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ,

0: मूड भाविका सोपी केली पायवाट नामयाची जनी लोळे संतांच्या पायी कीर्तन प्रेम रस अखंड देई गे विठाई. अगं जेव्हा सगळ्या संतांचा मेळा चंद्रभागेच्या तीरावर जमला ना तर सगळे जण टाळ्या वाजवतात आणि ज्ञानराज जनाबाई म्हणतात माझ्या ज्ञानराजांनी सगळ्यांना लाह्या वाटल्या आणि लाह्या वाटण्यात तुला परत तोच अर्थ गूढार्थ समजावून सांगितला की त्यांनी म्हणजे लाह्यांचा प्रसाद का दिला जातो ह्यासाठीच ज्ञानदेव तो लाह्या वाटण्याचा कार्यक्रम करतायत. आणि अशा वेळेस नामदेव महाराज अत्यंत प्रेमाने कीर्तन करीत आहेत आणि पुढे चक्क पांडुरंग नाचतायत. वा तू विचार कर की किती कीर्तन रंगलेलं असेल की जिथे विठ्ठल प्रत्यक्षात नाचायला आलेले आहेत. आणि मग अशा वेळेस संत जनाबाई ज्ञानदेवांना म्हणतात की आता उरलेला अभंग तुम्ही म्हणा.
1: बर
0: म्हणजे जनाबाईंचा अधिकार किती मोठा होता ह्याचा विचार कर की ते ज्ञानदेवांना म्हणू शकत होते की तुम्ही आता पुढचा अभंग म्हणा. आणि विशेष म्हणजे हे कीर्तन ऐकताना अभंग गाताना नाचताना विठ्ठल तर डोलू लागला नाचू लागला पण त्याचा पितांबर सैल झाला. आणि किती सुंदर आहे बघ हे सगळं डोळ्यासमोर उभं राहिलेलं आहे. आणि मग भक्त म्हणतात की अरे देवा तू सावध हो तुला असं कीर्तनात रंगणं योग्य वाटतं का. तू इतका रंगून गेलायस की तुझ्या पितांबराचं पण तुला भान नाही. अर्थात हा कीर्तनाचा महिमा सांगण्यासाठी अभंग जनाबाईंनी म्हणलेला आहे. पण लाह्या वाटण्याच्या प्रसंगांवरून मला तो अभंग आठवला म्हणून मी तुला सांगितला.
1: क्या बात आहे खूप छान. आणि मला आमच्या लहानपणीचा एक अभंग तुमची हरकत नसेल तर मी दोन ओळी म्हणून दाखवते.
0: नक्की नक्की.
1: पिंपळाच्या पारी बैसुनी नामदेव कीर्तन करी सोनियाच्या तारा वीणा खांद्यावरी. सोनियाच्या तारा वीणा खांद्यावरी नामदेव कीर्तन करी प्रेम पुढे नाचे पांडुरंग. नाचे पांडुरंग जनी म्हणे नामदेवा बोला अभंग.
0: गोड गातेस ग अगदी. आज हरिभाऊंची जागा तू चांगली भरून काढली. आता मला असं वाटतं हरिभाऊ मधून मधून तुझ्यावरती सोपवणार आहेत हा कार्य.
1: मला आवडेल नक्की
0: आवडेल. पण खर तर काला हे एक मागणं आहे मला असं वाटतं. आणि मुख्य प्रश्न तोच येतो परत की भगवंताकडे काही मागायचं का.
1: बर बर.
0: कारण तू विचार कर की भगवंताने आपल्याला जे दिलं आहे तेच खूप आहे. आपल्याला माणसाचा जन्म दिलाय हाच खूप मोठा त्याने दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे अजून काही मागण्याची खरं म्हणजे भगवंताकडे काही गरज नसते. पण आपला हात मात्र सतत मागण्यासाठीच पुढे येत असतो. पण तरी तुकाराम महाराज पण मागतात. पण ते काय मागतात ऐक.
1: बर.
0: हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. हेच मागणं मागितलेलं आहे तुकाराम महाराजांनी पण की तुझा विसर पडू देऊ नकोस आम्हाला.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे काल्याचे म्हणजे मागणीचे जरी म्हणले तरी ते सगळे अभंग खूप सुंदर आहेत. संत निळोबा रायतर म्हणतात वाढी कवळ श्रीहरी हाते आड वैष्णी माते करून या म्हणून या अभिमान सांडा घ्या हो तोंडा भरुनी हिरोन या त्रिविध ताप व्हाल निष्पाप सकळार्थे निळा म्हणे देवे आजी पावले ते माझी वैष्णवांच्या.
1: बर. आता म्हणजे काय हे पण सांगा कारण ऐकताना ते छानच
0: छान वाटतंय. ते सांगितलं की श्रीकृष्णाने जेव्हा काला केला तेव्हा त्याने एक एक घास करून सगळ्यांना भरवलेला आहे. अर्थात हा घास पारमार्थिक दृष्टीने पण त्याचा वेगळा अर्थ निघतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पण काल्याचं वर्णन पारमार्थिक दृष्टीने फार वेगळं केलेलं आहे. ते म्हणतात अवघे गोपाळ म्हणते यारे करू काला. पण हा काला कशाचा आहे माहितीये का. कोणी पाप पुण्याची शिदोरी जी बरोबर आणलेली आहे ना.
1: बर.
0: श्रीकृष्ण म्हणतात मला ती पाहू द्या तुमचं पाप पुण्य एकत्र करू द्या. तुम्ही चोरून मागून काही ठेवू नका म्हणजे पाप मागे सारून फक्त पुण्य पुढे करू नका. तो जगन्नियत आहे त्याला सारं काही दिसतंय. तुमचं पापही दिसतं आणि पुण्यही दिसतं. जे काय असेल ते खरं सांगा. आणि ते सांगतात की काही जण बघा शिदोराच्या गाठी सोडत बसलेत. म्हणजे काय पारमार्थिक अर्थामध्ये त्यांनी काय म्हणलंय की चित्त जडा ची ही ग्रंथी आहे म्हणजे ते शिदोरी आहे. म्हणजे आत्मा आणि अनात्मा याचा तो अनन्य अभ्यास आहे. तुला जरा जड होत
1: नक्कीच.
0: गाठी सोडण्यामध्ये माणूस चिंता मग्न राहतो, म्हणजे आपला आपल्या स्वरूपाकडे लक्ष नसतं. आपण बाह्य गोष्टीमध्ये खूप अडकलेलो असतो, त्याच्यामुळे जेव्हा आत्म्याकडे म्हणजे स्वतःकडे लक्ष जाईल ना, तेव्हा तुला आत्मा आणि अन्योक्ता आत्मा हा फरक कळून जाईल. की जोपर्यंत तुला आपले देहाभिमान आहे, म्हणजे आपण मी माझं काय आहे हे जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझं तुझ्यामध्ये लक्ष जात नाही.
1: बरोबर.
0: पण खरं म्हणजे आतमधला आत्मा आणि समोरच्याचातला आत्मा हा सगळ्यात महत्वाचा भाव आहे त्याच्यामध्ये.
1: आता समजलं,
0: आता समजलं ना, हळूहळू नक्की समजेल तुला. त्याच्यामुळे परमार्थाचा अभ्यास करायला पाहिजे आणि मुळात आपल्यातला भगवंत आणि समोरच्यातला भगवंत हा समजला पाहिजे. हा काल्यामध्ये पण फार मोठा उद्देश श्रीकृष्णाने सुरू केलेला आहे.
1: बरं, कविताताई मला सांगा की आता आपण जे काही त्याचा एक काय म्हणू ना इव्हेंट जो चालू आहे दही हंडीचा, तर तो त्या ज्या काही स्पर्धा ठेवल्या जातात त्याच्या मागे बक्षिसं असतात, त्याच्यासाठी गेल्या काही महिन्यापासूनची प्रॅक्टिस असते आणि हे सगळं सांभाळून मग त्या दिवशी दही हंडीसाठी जाणं, ते सगळं मॅनेज करणं, तो पाऊस आणि सगळी तारांबळ उडत असते हे सगळं, तर हे जे काही स्पर्धेचं रूप खूप वेगळं झालेलं आहे. पूर्वीच्या काळातली कृष्णाच्या काळातली म्हणण्यापेक्षा त्यानंतरची सुद्धा दही हंडी अशी नव्हती, एकमेकांमध्ये ईर्षा नव्हती, एक साधी स्पर्धा होती की तू जिंकला तर तुझं अभिनंदन, मी जिंकली तर माझं अभिनंदन.
0: बरोबर,
1: इतकं साधं निरागस होतं. पण आता जो त्याचा इव्हेंट झालाय ते तुम्हाला कसं वाटतं? किंवा छोटी छोटी मुलं असतात की ज्यांना 9व्या 10व्या थरावरती उभं केलं जातं, तर ते तुम्हाला कितपत योग्य वाटतं आणि ह्या सगळ्याकडे तुम्ही कशा दृष्टीने बघता?
0: पण तू ऐकत असशील की ह्या काल्याच्या स्पर्धांमध्ये हमखास दरवर्षी काही ना काही अगदी वाईट बातमी ऐकायला येते की अगदी लहान मूल जे सगळ्यात वरच्या थरावर चढलेलं असतं ते बऱ्याचदा तोल जाऊन पडतं, किंवा एखादा तरुण मुलगा मृत्युमुखी पडतो, किंवा कित्येक मुलं किंवा तरुण हे म्हणजे कायमचे अपंग होऊन जातात.
1: हो,
0: तर श्रीकृष्णाने ही दहीहंडी का सुरू केली ह्याची आता आपण चर्चा केली की त्यातला आनंद मिळाला पाहिजे, एकत्रीकरण झालं पाहिजे, गरीब श्रीमंत हा फरक त्यातला भेद संपला पाहिजे. मग ह्या सगळ्या जे म्हणजे त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती आजच्या स्पर्धेत कुठे दिसते?
1: बरोबर.
0: तर ह्या स्पर्धा कितपत योग्य आहेत ह्या खरं म्हणजे सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. मुळातच जे पैसे लावून स्पर्धा त्या आयोजित केल्या जातात आणि त्याचं बक्षीस दिलं जातं, तर मुळामधून आपल्या ह्या चर्चेतून तुझ्या लक्षात आलं असेल की पैशासाठी हा दहीहंडीचा कार्यक्रम नाही आणि मुळातच पैशाने आनंद मिळत नाही.
1: बरोबर,
0: हाच भाग लोक विसरून चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यातला जो निखळ आनंद आहे दहीहंडीच्या पाठीमागचा, खरं म्हणजे दहीहंडी उपभोगणं म्हणजे एक बालपणाकडे परत जाण्यासारखं आहे.
1: अगदी,
0: म्हणजे कुठल्याही वयाचा माणूस जेव्हा वरती चढून तो काला खाण्याचा प्रयत्न करेल किंवा आपल्या मित्रांना सवंगड्यांना द्यायचा प्रयत्न करेल, तर त्यातनं जे आनंद येईल, जो बालपणाकडे आपलं एक दृष्टी जाईल आणि त्यातनं जो आनंद निर्माण होईल तो कशाच्याच म्हणजे काय त्याची मोजदादच आपण करू शकत नाही. मग हा मूळ उद्देशच त्या स्पर्धांमध्ये संपून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे मला तर त्या तात्विक दृष्ट्या कधीही पटल्या नाहीत खरं म्हणजे स्पर्धा, किंवा त्या मला बघायलाही आवडत नाही, कारण खूप उंचावरती इतक्या लहान मुलांना पाठवलं जातं आणि पुन्हा त्यांच्यावरती संस्कार जो होतोय तो पैशासाठीचा किंवा स्पर्धेचा ईर्षेचा होतोय, हे मात्र अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं.
1: खरं
0: म्हणजे हे विसरण्यासाठी श्रीकृष्णाने दहीहंडी सुरू केली आणि त्याच्या बरोबर विरुद्ध वर्तणूक आता आपल्याकडून
1: होते.
0: त्याच्यामुळे
1: नाही, पण आपल्या ह्या चर्चेनंतर नक्कीच काहीतरी समाजात बदल घडेल अशी आपण आशा ठेवूया. आणि तुम्ही खरंच खूप छान विचार मांडला आणि जो प्रत्येकाने ह्या पुढे अंगीकारणं गरजेचं आहे, कारण दिवसेंदिवस परिस्थिती बदलत जाणार आहे, हे इव्हेंट अजून मोठ्या स्वरूपात होत जाणार आहेत आणि मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण जुनं काय होतं किंवा आधीचं कशी होती
0: त्याच्या मागचा विचार समजून घेतला,
1: हेच जर का पुढच्या पिढीला समजलं नाही, इव्हेंट असतो हे जर का आपण त्यांना सांगत राहिलो तर त्यांना हा खरा जो काही मतितार्थ आहे हा कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. पण आपण खूप छान काम करत आहात, इतका छान अर्थ आपण उलगडून सांगितला. माझ्यासारख्या किंवा माझ्यापेक्षाही लहान जे तरुण आहेत अजून, तर त्यांना हा सगळा संदेश योग्य वेळी पोहोचणं खूप गरजेचं
0: आहे. आणि अगदी असाच विचार सध्या आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवात पण होतो आहे की गणपतीचा मूळ अर्थ किंवा गणपती काय आहे हे समजून घेण्यापेक्षा, किंवा लोकमान्यांनी तो उत्सव का सुरू केला आहे हे समजून घेण्याच्या पेक्षा त्याचा इव्हेंट जास्ती होतो, किंवा गणेशोत्सवात विविध नाचलं जातं,
1: गाणी
0: लावली जातात, तर ह्याचा मुळामधून आताच्या तरुणांनी जर विचार केला तर ह्याच्यात नक्की बदल घडू शकेल. आपल्या प्रत्येक क्षणाच्या मागचा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे.
1: वा कविताताई, खूप छान वाटलं आज गप्पा मारून. पण आता आपल्याला
0: मला पण
1: आपल्याला आता इथे थांबावं लागेल, श्रोत्यांची रजा घ्यावी लागेल, कारण आता आपल्या दोघींची सगळेजण वाट बघतायत. आता आपल्याला बाहेर जाऊन हंडी फोडायची.
0: येस नक्की.
1: आणि नेहमीप्रमाणे आपली वेळ आता संपत आली.
0: नेहमीप्रमाणे तू हरिभाऊंचाच पूर्ण केला ते बरोबर. मला अर्धा तासाने मला आठवण करत असतात आपला वेळ संपलाय.
1: पण काय होतं, आता थांबल्यामुळे काय होईल की ती ओढ लागेल पुढच्या वेळेला भेटण्याची, आणि ती ओढ लावणं फार गरजेचं आहे.
0: भेटूयात नक्कीच त्याच्यामुळे पुढच्या एपिसोड मध्ये आपण. तोपर्यंत श्रोते हो, ऐकत रहा
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं
0: जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: मुलांचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोरा
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया SH बिहारी यांचा नन्हा शिकारी या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि हे गीत ऐकूयात मुकेश आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: तुमचं बिल या वस्तू, कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स,
3: मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. आशिक या चित्रपटामधलं संगीतकार शंकर जयकिशन.

0: घरचं बिल, या वस्तू कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रा कॉम्प्लेक्स,
2: चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐकणार आहोत इंदिवर यांचं गीत मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं, आणि हे गीत ऐकूया दयावान या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कॉम्प्लेक्स आम्रपाली ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी

0: तुमचं बिल या वस्तुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स गीत ऐकणार आहोत एक मिसाल या चित्रपटामधलं ही गीतरचना आहे मनोज ज्ञान यांची ऐकूया अलका याज्ञिक यांच्या आवाजात संगीतकार असद भोपाली.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: जस्टिस चौधरी या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं इंडिवर ह्यांचं गीत आता ऐकूयात। संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी आणि हे गीत आहे जस्टिस चौधरी या चित्रपटामधलं।

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया इंदिवर यांचं इन्सानियत या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.
2: अरे अरे अरे अरे अरे बात तो ठीक है.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: कार्यक्रमात आता ऐकूया कैफ भूपाली यांचं गीत, लता मंगेशकर यांनी गायलेलं. हे गीत ऐकूयात पाकिजा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे गुलाम मोहम्मद यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दिल दिवाना या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

D, E for apple, B for baby, C for cat, D for dog.

कार्यक्रमात आता ऐकूयात गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं गीत गाता चल या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया जसपाल सिंग, हेमलता आणि चेतन यांच्या आवाजात.

0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत नीरज यांची गीतरचना मन्नाळे यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि हे गीत आहे छुपा रुस्तम या चित्रपटामधलं.
1: पूछो तो यारो हम

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे सावन भादो या चित्रपटामधलं. वर्मा मलिक यांच्या या गीताला संगीत आहे सोनी खोमी यांचं.

आशा भोसले यांच्या आवाजात विजय आनंद यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट आहे घुंगरू की आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मोहम्मद रफी यांनी गायलेलं बरसात या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380165512 किंवा 8380165500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. असद भोपाली यांची शब्दरचना. या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी आणि हे गीत आहे एक नन्ही मुन्नी लडकी थी या चित्रपटामधलं.

0: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत जहरीला इन्सान या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.
1: अरे सुनो

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय।
8: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
7: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना।
8: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
7: म्हणजे
8: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरना शुभेच्छा देऊ शकतो।
7: ते कसं काय?
8: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो। तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर।
7: हो लगेचच कॉल करतो।
9: रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: रसिक हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो,
2: रेडिओ विश्वास.
1: हो
2: नमस्कार मॅम.
1: नमस्कार,
3: मी काशीनाथ संपत भवाळे परभणीहून बोलतोय. आम्हाला एक गाणं ऐकायचं आपल्याकडून, राम तेरी गंगा मध्ये लसूण साधा सून प्यार के दून.
1: बर,
3: थँक्यू.
1: हॅलो
4: हॅलो, रेडिओ विश्वास.
1: हो नमस्कार सर, बोला ना.
4: नमस्कार आदरणीय मॅम जी, आम्ही वाशिम वरून बोलतोय. आम्हाला एक गाणं ऐकायचं होतं, राम तेरी गंगा मैली मधलं सून साहेबा सून प्यार के दून हे गाणं ऐकायचं होतं. आणि आम्ही ऐकणारी मंडळी आहे वासुदेव खंडारे, सविता कांबळे, प्रतीक्षा कांबळे आणि पडघान परिवार मध्ये आम्ही पूजा पडघान, काशीनाथ भवाळे आणि बाळकू पाटील आणि विश्वनाथ सानी आणि राजेश वाघ या आम्हा सर्वांना गाणं ऐकायचं आहे रामतरी गंगा मैली मधलं. मॅडम
1: चालेल चालेल.

0: हॅलो
1: हॅलो
0: बोला सर.
1: हा विलास कोडे बोल, नवरा वाटेल पासून.
0: हो हो हो बोला ना.
1: कुदरत पिक्चर मधलं घ्या, कुदरत पिक्चर.
0: बरं.

0: हॅलो.
1: हॅलो रेडिओ शॉप.
0: हो,
1: मी मुक्काम कराड, जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलते.
0: हा, बोला सर.
1: सर्वप्रथम जन्माष्टमीच्या आपल्या विश्वास परिवाराला, विश्वास टीमला आणि विश्वास परिवाराच्या सर्व श्रोत्यांना तुकाराम जाधव परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
0: धन्यवाद सर, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा.
1: नाशिकला वातावरण काय म्हणते? पाऊस
0: नाशिकला पाऊस आहे ना?
1: आमच्याकडे 8 दिवस झालं उघडलंय, खराडलं. संपूर्ण सातारा जिल्ह्यात पाऊसच उघडलाय, पाऊस नाही.
0: नाही, आमच्याकडे परत आहे, थोडासा येतो अधून मधून.
1: पावसाची आता गरज आहे ना.
0: हो,
1: अरे पिकं मोठी झाली, आता पिरून लोक मोठी झाली, त्यामुळे पावसाची आवश्यकता आहे पिकांना.
0: बरोबर बरोबर.
1: चित्रपट नाव आहे शोर, आणि गीताचे बोलाय पाणी रे पाणी तेरा रंग कैसा.
0: बर बर,
1: काय मिसळ नाव घेऊ.
0: हो हो,
1: आमचे मित्र आहे आर्यन पाटील जी, पी एस आय राशेळके जी, सुनील बुधेजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाडेजी, विकास येडगेजी, श्रीकांत भंडारेजी, विजय पाटील चारुकरजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी आणि रामचंद्र कुरडेजी, सर्वांच्या प्रतिनिधी लावा जोडे झाले.
0: बरं, नक्की नक्की.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: हॅलो, नमस्कार, बोला.
2: मॅडम,
1: हो,
2: बोलते मॅडम.
1: कुठून बोलताय सर?
2: नाशिक. नाशिक
1: सांगा.
2: ओथाला सांगायचं, एका पावसात दोघांनी भिजायचं.
1: बर,
2: ते गाणं ऐकायचं. हो मॅडम, उषा मंगेशकर ने गायलेलं आहे मॅडम.
1: बर बर.
2: हो मॅडम, तुमचा कार्यक्रम ऐकतो मॅडम आम्ही दररोज.
1: अरे वा, थँक्यू.
2: हो हो हो,
1: चालेल, धन्यवाद सर.
2: हो हो.

0: हेलो,
1: नमस्कार भाई।
0: नमस्कार।
1: मी मारुती शंकर भोसले वर्टीकर बोलतोय, हनुमान नगर सोलापूर। म्हणलं
0: हो, बोला सर।
1: काय नाही, बरेच दिवस झालं म्हणलं लावलो नाही फोन, म्हणलं लावा म्हणलं।
0: बर बर, का बर नाही केला मग?
1: नाही, जरा कामातली थोडं हे होत।
0: बर, आता कुठलं गाणं ऐकायचंय?
1: राज गोकुळात द्वारी,
0: बर बर,
1: गाणं अतिशय सुंदर आहे।
0: हो,
1: हे गाणं ऐकणारी कामाची मित्र कंपनी आहे, तर पहिल्यांदा गाणं काही आपण ऐका।
0: हो,
1: त्याच्यानंतर माझी मंडळी मालन भोसले, माझा मंडळ सचिन मारुती भोसले, आमची मेहनत पत्नी मुक्ता बोलणार जाधव, आमचे साडभाऊ आहे शिवाजी कुमार हनुमान नगरचे, मुरलीगड इंगळे, मुरलीगड ढोले, हनुमान चिंगळे, त्याच्यानंतर आमचे बळीराम साबळे, अभिमान साबळे आणि रेडिओ विश्वास ऐकणारे स्थानिक संस्थेसाठी जाण्यासाठी राहील।
0: नक्की, धन्यवाद सर।
1: धन्यवाद ताई, धन्यवाद।

0: हॅलो.
1: हॅलो रेडमी.
0: हो नमस्कार.
1: नमस्कार. हॅलो प्रवेशसाठी खूप खूप स्वागत आहे.
0: हो
1: आणि आता उद्या परवा नेमकी जन्माष्टमी मी आहे मॅडम.
0: हो हो हो बरोबर.
1: जन्माष्टमी निमित्त आपल्या सर्व श्रोत्यांना व तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद सर. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद मॅडम. धन्यवाद. एक गीत गायचं आहे मॅडम. माझ्या नातवाचं आता रविवारी 6 सप्टेंबरला लग्न आहे. त्या लग्नाच्या निमित्ताने त्याला आशीर्वाद म्हणून नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील गाणं आहे. गाण्याचे बोल आहे, ही नवरी असली अरे ही मनात ठसली, इथं नकरा पाहून काळज उडताय हो धक धक धक धक धक धक.
0: नक्की नक्की.
1: तर मी त्यांना एक आशीर्वाद म्हणून या गीताची पसंती सांगितलेली आहे. आणि माझ्या घरातील म्हणजे आता सगळीच मंडळी आहे. मी आता लग्नाला जाणार आहोत. त्याच्या घरातील मंडळी आहे माझी. मीराबाई फुलपगारे, छाया पवन फुलपगारे, ज्योती मिलिंद फुलपगारे, माझी नातबाई आहे उर्वशी श्रुती ओवी फुलपगारे, मुलगी आहे माझी अलका प्रदीप बावणे, पूर्वा बावणे, अर्णव बावणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मारडी तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथील आमच्या मॅडम आहेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीला पदारे मॅडम. तर आपल्या सर्वांना समर्पित असतं एक लग्न गीत ऐकवा मॅडम. आणि आपले रेडिओ विश्वासचे कार्यक्रम म्हणजे खूप छान असतात. आणि मागील वेळी मी कार्यक्रम ऐकला आपला रविवारी, तर त्या कार्यक्रमात एक आपल्या दोन मात्र भगिनी होत्या मॅडम. ते इतकं छान त्यांनी कौतुक केलं आपल्या रेडिओ विश्वासचं. तर मलाही ते शब्द सूचना असे झाले म्हणजे रेडिओ विश्वास विषयी आपला एक जिव्हाळा आहे, एक आत्मा आहे आणि ते कायम आपला रेडिओ विश्वास कायम ठेवून ऐकतात. ते म्हणे मी गावाला गेले होते रेडिओ घरी राहायला, म्हणजे केवढी आपुलकी आपल्या रेडिओ विश्वासविषयी आपल्या श्रोत्यांच्या मनात आहे मॅडम. ते ऐकून श्रोत्यांचे फोन ऐकून कार्यक्रम ऐकून असं मन असं भरून येतं की रेडिओ विश्वास म्हणजे खूप विश्वास ठेवण्यासारखा रेडिओ आहे. आणि परत आपण संध्याकाळी प्रसारण करत परत रात्री पुन्हा प्रसारण करतात आणि ही पण एक आनंदाची बाब आहे. कारण समजा संध्याकाळी कोणाला वेळ मिळाला नाही मिळाला तर रात्री निवांतपणे एकदम शांत एकांत अशा वातावरणात ऐकायला खूप छान वाटतं मॅडम. आपला 24/7 रेडिओ सुरू असतो. मी तर कायम ऐकतो रेडिओच आणि सकाळच्या गणपतीची आरती माझ्या नियमितच आहे. त्या आरतीनेच माझी दिवसाची सुरुवात होते आणि खरंच मानावं लागेल. खूप खूप धन्यवाद मॅडम.
0: थँक्यू थँक्यू.
1: वेलकम. धन्यवाद.
0: हो हो.

0: हेलो।
1: हेलो।
0: हाँ नमस्कार।
1: हाँ, रेडियो विश्वास का मैडम।
0: हो
1: हाँ, मतलब ना शुको ना बोलता है संजय तांबे, माधुरी तांबे, ये गाथा तांबे, गौरी तांबे,
0: हाँ
1: विश्वजीत वह धारा मतलब पिक्चर है पा, 20 साल बाद त्याच्यातलं गाणं आहे ते, कही दीप जले कही दिन, हे ऐकायचं.
0: नक्की नक्की
1: थँक यू.
0: हो।

0: मेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया जवाब या चित्रपटामधलं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला.
1: नमस्कार मॅडम, मी कुठे बोलतोय? जुन्या नाशिक मधनं. फरमाइश द्यायची होती.
0: हो सांगा ना.
1: मुकेशने यांनी गायलेलं गीत आहे, चित्रपटाचं नाव काही आठवत नाही.
0: बर,
1: बोल सांगू शकतो
0: काय गाण्याचे बोल काय आहेत?
1: बोल.

0: हॅलो.
1: मी नवशिका दादा देखत बोलतो.
0: हो.
1: मला एक फरमाईश देत होत. स्वामी फिल्मचं देत होत स्वामी.
0: हा, कुठलं?
1: त्याच्यातलं ते काकडू सजने आय ना बादम ते जायचं होत.
0: बर.
1: आणि संगीत रवींद्र जैने येसुदास गायक आहे त्याचं. आमचं वेदविख्यात आणि सस्तर भोजन परिवाराकरता लावाय.
0: नक्की नक्की
1: नक्की. धन्यवाद. थँक्यू
0: थँक्यू थँक्यू सर.
1: ओके.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हा नमस्कार, बोला.
1: नमस्कार. तुम्हाला फरमाइश द्यायची होती, व्यवस्थित देऊ का?
0: हो, द्या ना.
1: नाशिकहून शोभना शेट्टे बोलतीये.
0: हो,
1: मला हे लता मंगेशकर यांचं, मंगेश पाचगाव पाडगावकर चे रचनाकार आहेत आणि गीतकार श्रीनिवास खळे यांच्या श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा ऐकायचं होतं आणि त्याच्या दोन ओळी तुम्ही सांगा तर म्हणून दाखवेन.
0: चालेल चालेल,
1: म्हणू ना?
0: हो, म्हणा म्हणा.

0: थँक्यू.
1: धन्यवाद धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार मॅडम. मी नाशिकहून अक्षय सुप्रिया इरा सोनवणे बोलतो आहे. आम्हाला राजेंद्र कुमार वैजयंतीमाला यांचा साथी चित्रपटामधलं मेरा प्यार भी तू ये बाहर भी तू हे गीत ऐकायचे.
0: बरं बरं,
1: थँक्यू.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हा नमस्कार सर.
1: नमस्ते नमस्ते मॅडम. काय नाही, आता उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे. कृष्ण जन्माष्टमी निमित्त शागर लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं ऐकायचं होत.
0: बर,
1: कान्हा रे कान्हा.
0: बर,
1: जॉय मुखर्जी आणि जय तायरा बानू यांनी काम केलेलं चित्रपट.
0: बर बर.

0: हेलो
1: हेलो हेलो
0: हाँ नमस्कार बोला।
1: नमस्कार मैडम।
0: हाँ
1: मी राजू डिंगोरे बोलते जुना शेडकोतून।
0: हो बोला सर।
1: पिक्चरची फार्मसी द्यायची, पिक्चरचं नाव आहे बदला। त्यातलं ते दही हंडी जगा नाही, चोर मच्छ गाया शोर देखो आया माखन।
0: अरे वा बर।

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

मुझे तो याद हो गया, आपको याद है? सुनाइए ना, सुनाइए ना।

0: more. Log on to www.erosentertainment.com.
1: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8300161608. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: गुलाब से।
1: आपकी फरमाइश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपली आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

घ्या, ओळख रागांची मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातून. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: सोनी गिफ्ट्स, एक्सक्लुसिव्ह रेंज ऑफ क्रॉकरी अप्लायन्सेस अँड प्रेझेंटेशन आर्टिकल्स. सोनी गिफ्ट्स शालिमार.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
5: संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

तुमचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 9604178961 आणि गणेश सोमवंशी, 8300016508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: स्वतः लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

करीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: बुटीकमध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
0: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

जब से तुझे देखा रब से तुझे मांगा, जब से

0: प्लस टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: मम्मी मम्मी मम्मी मम्मी मम्मी.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: प्रीत भरे।
1: नमस्कार, मी सयाजी शिंदे, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: सांगा भैया जुगजुग जी।
1: मेरी बहन जुगजुग।
2: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
3: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे, कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
3: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
3: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512।
4: चंद्रमा आधा है, रात आधी है, कहीं तेरी मेरी बात भी आधी न।

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: घंट्याचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1600 12.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन। रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। कॉल करा 91300020888।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.